0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला
1: डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहे 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

0: रेडी 1 2 3 स्टार्ट. नमस्कार प्रेक्षक, आचार्य 90 FM वर मी आज तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत आचार्य मराठी महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी, आपल्यासोबत आहेत ऋषी,
1: नमस्कार,
0: प्रणव,
2: नमस्कार,
0: आणि सार्थक,
3: नमस्कार.
0: तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या रेडिओ स्टेशनमध्ये. आणि आज आपण स्वातंत्र्य दिनांक विशेष भागामध्ये आपण ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. कारण त्यांचं जे बलिदान आहे ते आपल्या आजही आजच्या तरुणांनाही कळलं पाहिजे. आणि आपण जे रील्स बघण्यात, मोबाईलच्या म्हणजे इंस्टाग्राम बघण्यात, हे सगळ्यामध्ये आपला वेळ व्यतीत घालवतो आहे, टाइमपास करत आहोत, ते आपण सत्कारणी आपलं कार्य जे आहे ते आपण काम जे आहोत किंवा आपण अभ्यास जो करतो तो सत्कारणी लागण्यासाठी आपण जे आपल्या देशाला ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचा धडा घेतला पाहिजे आणि आपल्या देशासाठी काहीतरी उज्ज्वल असं कार्य केलं पाहिजे अशा दृष्टीने आपण या सगळ्यांच्या सोबतीने एक छान कार्यक्रम करतो आहोत. यांच्या बलिदानातनं, या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातनं आपल्याला कळणार आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण आपण ते किती चांगल्या पद्धतीने भारताला उज्ज्वल तिकडे नेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कारण कुठलंही स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाहीये. आजही आपण बघतो जेव्हा युद्धजन्य परिस्थिती आहे आपल्या देशात चालू, तेव्हा आपल्याला गॅस मिळत नाहीये किंवा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा तुटवडा आहे, आपल्याला बाईक चालवायला इंधन लागतं, इंधनाची कमतरता आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं युद्ध असलं की आपल्याला फार तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. आणि तेव्हा तर आपण इतकी वर्ष आपण ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली होतो आणि त्यामुळे यातनं सगळं, या पारतंत्र्यातनं जो स्वातंत्र्य मिळाल्याचा जो दिवस आहे तो आपण आता फार अभिमानाने साजरा करतो. पण त्यासाठी या सगळ्यांनी दिलेलं बलिदान हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं. तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आज मी ऋषीला विनंती करते. ऋषी, आज तू कोणाबद्दल माहिती सांगणार आहेस?
1: नमस्कार. तर मी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे.
0: वा वा वा. तर ऐकूया लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल. मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टरफलं उचलणार नाही असं आपल्याला धडा होता शाळेमध्ये. आणि म्हणजे इतका प्रामाणिकपणा आणि टिळकांनंतर आपण जर्नलिझमची ही सगळी मुलं आहेत, मास मीडियाची मुलं आहेत, तेव्हा टिळकांचं एक जर्नलिझम झालेलं आहे. त्यांनी केसरी सारखं वर्तमानपत्र तेव्हा सुरू केलं तेव्हा जर्नलिझम हा शब्द नव्हता पण पत्रकारिता हा शब्द होता. आणि पत्रकारितेचा खरी मुहूर्तमेढ रोवली ती टिळकांनीच रोवली आहे. अर्थातच आपण टिळकांपासून सुरुवात करूया.
1: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आजचा आपलं स्पेशल सेगमेंट अशा व्यक्तीबद्दल आहे ज्यांनी स्वराज्य हा फक्त नारा नाही, नारा न ठेवता त्याला चावल दिली. त्यांचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
0: बरोबर.
1: टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झालेला रत्नागिरी जिल्ह्यात. वडील गंगाधरपंत एक शिक्षक होते. लहानपणापासूनच टिळक खूप हुशार, गणितात तर ते जिनियस होते.
0: वा.
1: पुणेमध्ये शिकत असताना ते नेहमी क्लासमध्ये फर्स्ट यायचे. 1880 मध्ये ते BA आणि LLB पास झाले. वकिली करू शकत होते, लाखो कमवू शकत होते, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मी स्वतःसाठी जगायचं का, देशासाठी जगायचं. आणि त्यांनी निवडला देश. 1981 साली टिळकांनी 2 वर्तमानपत्रात सुरू केली, मराठीमध्ये केसरी आणि इंग्लिशमध्ये मराठा.
0: बरोबर.
1: या पत्रांमधून ते काय करत होते, लोकांना जागृत करत होते, ब्रिटिशांच्या अन्याय विरुद्ध लिहित होते. 1969 साली त्यांनी प्लॅग्यूची बातमी कव्हर केली, ब्रिटिश ऑफिसरची चूक दाखवली, परिणाम राजद्रोहाचा केस, 18 महिने तुरुंग. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर ते म्हणाले, लेखनाने थांबवली तर संघर्ष थांबेल आणि संघर्ष थांबवायचा नाही. 1993 साली देशात प्लॅग्यूची साथ, लोक भीतीने घरात बसले होते, तेव्हा टिळकांनी एक आयडिया दिली, गणेश उत्सव सार्वजनिक करा म्हणजे 10 दिवस सर्व जाती सर्व लोक एक मंडपात एकत्र येतील, प्रवचन होतील, चर्चा होतील, एकता निर्माण होईल. 1985 सालीला शिव जयंती सुरू केली, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला की तरुणांना स्वाभिमान वारेल. आज मुंबई पुण्यामध्ये जे मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांनाच जात. 1905 साली बंगालची फळकणी, देशभरात राग होता. काँग्रेसमध्ये दोन गट पडले,
0: बरोबर,
1: एक नरम दल

0: जे म्हणायचे विनंती करा. दुसरा गर्मादल, जे म्हणायचे संघर्ष करा. आणि या गर्मादळाच्या तीन नेते होते, पंजाबचे लाला लाजपत राय, लाल महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपिन चंद्रपाल म्हणजे लाल बाल पाल. या तिघांचे एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून 1906 साली कॅलकत्ता काँग्रेस टिळक स्टेजवर आले. हजारो लोक समोर ते मोठ्या आवाजात म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. संपूर्ण सभागृहात ताळ्यांनी भरला. तरुणही ठरवलं, आता फक्त बोलायचं नाही, करून दाखवायचं. टिळकांनी 4 सूत्र दिले, बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य. 1908 साली ब्रिटिश सरकार घाबरला, टिळकांनी परत अटक, 6 वर्ष सक्त तुरुंग. कुठे पाठवलं? बुर्मा मध्ये, मांडलय तुरुंगात. एकता, अंधार, गर्मी, पण या प्रतिष्ठेत पण टिळकांनी हार मानली नाही. तिथेच बसून त्यांनी श्रीमद भागवत गीता यावर भाष्य लिहिली, नाव दिलं गीता रहस्य. 700 पानांचा ग्रंथ होता तो. त्यात ते काय सांगतात? कर्मयोग, फळाची अपेक्षा न करता कर्म करा आणि देश सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा. 1914 साली बाहेर आले. वय झालं होतं पण जाणून तसंच होत. टिळक फक्त नेते नव्हते, ते गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्रतज्ञ होते. ओरियन आणि आर्टिक होम इन द वेदास हे त्यांचे रिसर्च ग्रंथ आज पण वाचायला जातात. समाज सुधारणेला पण ते सपोर्ट करायचे. स्त्री शक्ती, विद्या विवाह, पण ते म्हणायचे आधी राजकीय स्वातंत्र्य, मग स्वराज्य सुधारणा.
1: बरं.
0: 1 ऑगस्ट 1920 साली हा दिवस भारताने आपला लोकमान्य गमावला. पण जाण्यापूर्वी ते एक संदेश देऊन गेले, जगाला प्रश्न विचारणं जबाबदार बना. आज 2026 आपण स्वातंत्र्य आहोत, पण खरा स्वातंत्र्य तेव्हा मिळेल जेव्हा प्रत्येक तरुण टिळक प्रमाणे विचार करेल. तराट मित्रांनो, शेवटी एक विचार टिळकांचा, जीवन म्हणजे संघर्ष आहे आणि संघर्षाशिवाय प्रगती शक्य नाही. लाईफ इज अ स्ट्रगल, विदाउट स्ट्रगल देर इज नो प्रोग्रेस. पुढच्या वेळा गणपती मंडळात गेला की किंवा स्वराज्य शब्द ऐकला की एक सेकंड टिळकांना आठवा. आज सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.
1: खूप छान. आणि मी त्या जोडीला गणेशोत्सवात तुम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण काढाच, पण एकदा रत्नागिरीला जा. रत्नागिरी अगदी आपण बाय कार गेला तर एकदा 4 तासात पोहोचू शकतो, बाय रोड गेला
0: तर.
1: वंदे भारत वगैरे ट्रेन्स आहेत, अगदी 5-6 तासात तुम्ही आरामात रत्नागिरीला पोहोचू शकता. आणि त्यांचं निवासस्थान आहे टिळकांचं, तर ते अवश्य पहा. त्यांचा वाडा आहे, तो सुंदर वाडा आहे. आणि खूप अशा गोष्टी टिळकांविषयी ज्यांना प्रेम आहे त्यांनी नक्की जाऊन त्या गोष्टी पाहू शकता. त्यांच्या वापरातल्या गोष्टी, ते झोपायचा पलंग आणि ते बसायचे ती खुर्ची आणि ते लिहायचे ती सगळी सामग्री तिथे छान अशी प्रदर्शनात मांडलेली आहे. वस्तू संग्रहालय आहे त्यांचं, तर टिळकांचा वाडा आणि रत्नागिरीत गणपती पुळेला देखील तुम्ही भेट घेऊ शकता. आरे वारे समुद्र किनाऱ्यावर देखील तुम्ही जाऊ शकता. अशी सुंदर रत्नागिरी आहे जिथे टिळकांचा जन्म झाला, तर त्यांचं निवासस्थान आपण
0: टिळकांनी आपल्याला हीच शिकवण दिली की आपण फक्त महाराष्ट्राचा वारसा नाही तर आपल्या पूर्ण देशातला वारसा कसा जपण्याचा, हे खूप छोटे छोटे आयडियाज दिलेत त्यांनी, करून सुद्धा दाखवले. तर सगळ्या तरुणांना माझी फक्त ही एकच विनंती असेल की टिळकांचे विचार घेऊन जर आपण पुढे चाललो तर आपल्या भविष्यात आपण काहीतरी बनू शकतो. आणि आत्ताच सध्याचं एक उदाहरण म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांचं ते आपलं एवढे मोठे आंदोलन झालेले, तर त्या गोष्टीत एवढं आंदोलन वगैरे, परत खूप काही गोष्टी झाल्या ज्यात आपण नाही बोललो, तर त्या जागेवर आपण जर टिळकांचे विचार घेऊन आंदोलन काढलं असतं तर आजपर्यंत आपण खूप काही मिळवलं असतं.
1: खरंच खूप छान विचार मांडले सुरीशी. आता प्रणव कडे बोलूया. प्रणव, तू आज कोणाबद्दल आम्हाला माहिती सांगणार आहे?
2: मी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे.
1: नक्कीच.
2: नमस्ते सगळ्यांना.
1: हा,
2: मी प्रणव. आज आपण बोलणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल सोबत. Whenever we hear the name Sardar Vallabhbhai Patel, we think of strength, unity, leadership and his courage. His contribution to our country is so great that without him the map of India might have looked different. So let us know more about this inspiring personality. Sardar Vallabhbhai Patel was born on 31st October 1875 in Nayand, Gujarat. He studied law and became successful lawyer. But when Mahatma Gandhi started the freedom movement, Sardar Patel left his successful career and dedicated his life serving the nation. His honesty, discipline and leadership made one of the most respected leaders of India. Sardar Patel actively participated in India's freedom struggle. One of the biggest achievements before independence was leading the Bradoli Satyagraha in 1928. The farmers were suffering because of the high taxes imposed by the British government. Under the Patel's leadership, the farmers stayed united and peacefully protested. Their determination forced and British government has to reduce the taxes. After this victory, the people proudly gave him the title Sardar, which means leader.
1: Wow.
2: This showed that leadership is about standing with the people during difficult times. After Indian independence in 1947, the country faced a huge challenge. There were more than 560 princely states. Each ruler had to decide whether to join India or remain separate. Sardar Patel worked day and night to unite this state into one nation. Through patience, discussions and strong leadership, he successfully integrated almost all of them. Because of his historic achievement, he is known as the Iron Man of India.
1: Wow.
2: And also remembered as a unifier of India. His effort helped building the strong and united India we know today. Sardar, what made Sardar Vallabhbhai Patel special? He was brave, disciplined, honest, hardworking and always put the nation before himself. He believed that unity is our greatest strength. Even today, his leadership teaches us that teamwork, determination and honesty can also solve even the biggest challenges. To honor Sardar Vallabhbhai Patel, India built a Statue of Unity in Gujarat. It is world's tallest statue, standing at 182 meters tall. People from India and many other countries visit this monument every year. It reminds us for the importance of unity and national pride. As a student, we can learn many lessons from Sardar Patel. Always stay united, respect everyone, be honest and responsible, never give up when facing difficulties, work hard for goals and for betterment of society. So dear listeners, Sardar Vallabhbhai Patel was not only a freedom fighter but also an architecture of united India. His life teaches us true strength is not shown by power alone but by courage, discipline and unity. Let us remember his word, manpower without unity is not strength unless it is harmonized and united properly. Thank you.
1: Wow, very nice and great information of Sardar Vallabhbhai Patel you have shared. We have a statue recently. We can visit, as I have spoken about Ratnagiri, we can go to Gujarat also. There is a statue of Sardar Vallabhbhai Patel. So everyone, our listeners should do watch this statue and all the material, whatever he has done, how was his life journey, it is portrayed in the museum. So everyone, I request each and everyone, at least citizens of India and students like you, you all should go and visit at Gujarat and watch that museum and the statue of Sardar Vallabhbhai Patel.
0: That it is not just a statue, but it itself is what sacrifices, what great works, what inspiration he have to give. It is all inside the statue. So at least if you are not able to visit, there are videos available on YouTube, social media. Please do watch it because it is
1: worth watching,
0: and it may, you know,
1: enlighten yourself,
0: rise a thought in you.
1: Yeah, definitely. Now we'll move to another freedom fighter of India, and of course our father of India, we call it the father of nation, that is Mahatma Gandhiji. So Sarthak will tell us about Mahatma Gandhi.
3: Namaskar and welcome to Acharya 90 FM. I am your host Sarthak. Today I bring you a special segment dedicated to one of the greatest freedom fighters in history of India, Mahatma Gandhi, lovingly known as father of the nation. Whenever we think about India's freedom struggle, the image of simple man wearing a dhoti, carrying a walking stick and spreading the message of peace comes to our minds. That man was Mohandas Karamchand Gandhi, who inspired millions through truth, non-violence and determination. Mahatma Gandhi was born on 2nd October 1869 in Porbandar, Gujarat. He completed his education in law and later went to South Africa, where he faced racial discrimination. This experience changed his life and inspired him to fight against injustice. In South Africa, Gandhi developed philosophy of Satyagraha, which means the force of truth and non-violence resistance. This principle later became the foundation of India's freedom movement. After returning to India in 1915, Gandhi travelled across the country to understand the problem faced by ordinary people. He realized that India needed not only political freedom but also social unity and self-reliance. One of his major movements was the Champaran Satyagraha in Bihar. Gandhi stood with farmers who were being exploited and successfully fought for their rights. This marked the beginning of his leadership in India's freedom struggle. Another significant movement was the non-cooperation movement launched in 1920. Gandhi encouraged India to boycott British goods, schools and institutions. People from all walks of life joined the movement, making it a powerful force against British rule. In 1930, Gandhi started the famous Dandi March, also known as the Salt March. He walked nearly 390 kilometers from Sabarmati Ashram to Dandi to protest the British tax on salt. This peaceful protest attracted worldwide attention and became a symbol of resistance. Gandhi strongly believed that non-violence was powerful than violence. He taught people that real strength lies in patience, courage and truth. His message inspired not only Indians but also leaders around the world. The Quit India movement of 1942 was another historic milestone. Gandhi gave the powerful slogan "Do or Die" and urged India to unite for the complete independence. The movement intensified the struggle against British rule and brought India closer to freedom. Apart from fighting for independence, Gandhi worked for social reforms. He opposed untouchability, promoted education, encouraged cleanliness and supported equality among all communities. He dreamed of India where everyone could live with dignity and respect. On 15th August 1947, India finally achieved independence. Although Gandhi didn't hold any political office, his leadership and vision played a crucial role in making freedom a reality. Sadly, on 13 January 1948, Mahatma Gandhi was assassinated in New Delhi. His death was a great loss to the nation, but his teachings continue to guide millions even today. Friends, Gandhi's life teaches us that one person with strong values can bring extraordinary changes. In today's world, where conflicts and differences are common, his message of truth, peace and unity remains as relevant as ever. As student and young citizen, we can honor Gandhi by honest, respectful, responsible and committed to making society better.
1: Wow. खरंच आता महात्मा गांधीजींचं तू बोलतोयस तेव्हा मला साबरमती आश्रमाचा उल्लेख केला. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सगळ्यांनी साबरमती आश्रमाला देखील भेट दिली पाहिजे. जसं मी रत्नागिरीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं निवासस्थान पाहायचं सांगितलं, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक पाहण्यासाठी सांगितलं. तसंच महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला नक्की भेट द्या आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. तुमचे अभिप्राय तुमच्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनेलवर ही लिंक आपल्या तुमच्या भेटीला येईल. तर थँक्यू प्रणव, ऋषी आणि सार्थक तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. मास मीडियाची मुलं आहेत, खूप छान वाचलं तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये. आणि असंच छान छान प्रोजेक्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. पुन्हा एकदा आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला आर्जे तेजस्वीकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शिका, खूप मोठे व्हा आणि आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करा. जय हिंद. धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: आज स्वाती वैद्य मॅडम आहेत. स्वाती मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात. चेंबूर मधली एक नामांकित व्यक्ती म्हणून स्वातीताईंना ओळखलं जातं. ठिकठिकाणी म्हणजे अगदी आज सुद्धा त्या आल्या, ते म्हणजे वेळात वेळ काढून आले आहेत. ठिकठिकाणी विविध समारंभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये तसंच मंडळांमध्ये त्यांना व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केलं जातं. जिद्द एका सैनिकाची या त्यांच्या सुधीर वैद्य त्यांच्या मिस्टरांच्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ते स्वतः आर्मीमध्ये होते आणि त्यांचे आर्मीतील अनुभव या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता. जिद्द एका सैनिकाची आणि 1971 लढाईवर आधारित हे पुस्तक आहे. तर मला सगळ्यांना आवर्जून या निमित्तानं सांगावं असं वाटतं. सध्या स्वातंत्र्य दिनाचे वारे वाहत आहेत आणि आपण सगळे त्या अनुषंगाने जल्लोषात आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर या सगळ्या युद्धाच्या आठवणी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा आपण तन मन धनानं यामध्ये समर्पित होणं हे देखील आपलं कर्तव्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचं. तर आज स्वाती वैद्य मॅडमनी जो विषय आपल्या समोर मांडायचा ठरवलेला आहे तो अर्थातच कारगिल युद्धाविषयी आहे आणि आज त्या स्वतः सैनिकाच्या पत्नी असल्यामुळे त्याचं गांभीर्य आणि त्यातनं आपण काय घेतलं पाहिजे या सगळ्याचं ते मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत. तर स्वाती वैद्य मॅडम, तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. आणि एवढा महत्वाचा विषय आज आपण स्वातंत्र्य दिनाविषयी बोलतो आहोत आणि स्वातंत्र्य दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतोय, ते सगळं कार्य त्या सैनिकांमुळे आपण आनंदाने आपली दिवाळी दसरा साजरा करू शकतोय. तर तुम्ही जो विषय सुचवलेला आहे कारगिल युद्धाचा, तर नेमकं कारगिल दिवस हा का साजरा केला जातो त्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं.
1: 1999 साली कारगिलचं युद्ध झालं, ते भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं. तर त्या युद्धात 26 जुलैला आपला निर्णायक विजय झाला म्हणून आपण 26 जुलै हा कारगिल दिवस साजरा करतो. दुसरं म्हणजे या युद्धात जे हुतात्मे झाले त्यांचं स्मरण आणि सन्मान म्हणून 26 जुलै हा दिवस आपण साजरा करतो. आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान गेटवेला इंडिया गेटला अमर जवान ज्योती इथे सैनिकांना आदरांजली वाहतात तो हा दिवस. म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे 26 जुलै कारगिल दिवस. आणि हे आपण ऑपरेशन विजय अंतर्गत साध्य केलेलं आहे.
0: वा वा, नक्कीच. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं, मॅडम म्हणजे सुधीर वैद्य सर आणि स्वाती वैद्य सर या कारगिल दिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी समारंभात गेल्या होत्या आणि त्यांनी 26 जुलैला कारगिल दिवसाचं महत्व सांगितलं आणि नेमकी काय परिस्थिती होती तेव्हा त्याविषयी त्यांनी सांगितलं आणि आपल्या सैनिकांनी जी यशस्वी कामगिरी केलेली आहे त्याविषयी देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता मॅडमकडनं याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर युद्ध सुरू होण्याचं मुख्य कारण काय होतं आणि भारत कोणत्या भागात हे युद्ध झालं त्याविषयी थोडंसं सांगा.
1: कारगिल हा लडाख मधला जिल्हा आहे, काश्मीर मध्ये येत आहे आणि कारगिल तोलोलिंग टायगर हिल बटाली हे सगळे भाग त्याच एरियातले आहेत. लाईन ऑफ कंट्रोल पासून अगदी जवळ आहे हा एरिया. त्यामुळे काय केलं की पाकिस्तानी ठरवलं की आपल्याला यावेळेस कारगिलवर ताबा मिळवायचा आणि कारगिलवर ताबा मिळवून पुन्हा धडक मोर्चा ग्लेशियरवर जायचं, सियाचिन ग्लेशियर, आणि हा सगळा भाग आपण ताब्यात घ्यायचा असा त्यांचा मनसुबा होता.
0: आणि भारतीय आर्मी जी आहे, म्हणजे सर जसे होते आर्मीमध्ये तसं भारतीय युद्धाला या युद्धाची म्हणजे हे आता युद्ध आपल्यासमोर वाढवून ठेवलंय याची कल्पना कधी बरं आली?
1: त्याचं असं झालं की हिवाळ्यामध्ये तिथे खूप बर्फ पडतो. उंची आहे 16,000 ते 18,000 फूट समुद्र सपाटीपासून. म्हणून दरवर्षीचा तो शिरस्ता असायचा की बर्फ पडायला लागला की सगळे सैनिक खाली यायचे, खालच्या चौक्यांवर यायचे आणि ह्या चौक्या रिकाम्या करायच्या. खरं म्हणजे 1999 फेब्रुवारीमध्ये एक घटना घडली होती, ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये एक करार झाला होता की पाकिस्तान विषयी आपण दोघातच चर्चा करायची, तिसऱ्याला आपण मध्ये घ्यायचं नाही आणि दोघांनी सह्या केल्या होत्या त्याच्यावर. तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तानला वाटत होतं की हा जो काश्मीरचा मुद्दा आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यावा आणि त्याच्यावर चर्चा

0: व्हावी. म्हणून नवाज शरीफ यांनी काय केलं, त्याच दरम्यान परवेज मुशर्रफ यांना लष्कराचे अधिकारी म्हणून नेमले. वास्तविक त्यांच्या आधी दोन अधिकारी होते, पण त्यांना डावलून परवेज मुशर्रफ यांनी लष्कराची कमान सांभाळली. झालं असं की परवेज मुशर्रफ यांनी युद्धाचा पूर्ण प्लॅन तयार केला, भारताविरुद्ध युद्धाचा तयार केला, आणि त्यांनी फेब्रुवारी अखेरीसच हे सगळं करार होऊन सुद्धा 5000 सैनिक, मशीन गन्स, लोडेड मशीन गन्स वगैरे सगळं साहित्य घेऊन लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून भारतात पाठवले, सुरुवात केली यायला. आणि ह्या ज्या रिकाम्या चौक्या होत्या त्या चौक्यांवर आपले सैनिक तैनात केले, तिथे तोफा ठेवल्या. उखळी तोफांनी आपला महामार्ग आहे श्रीनगर ते लेह, हा महामार्ग क्रमांक 1 आहे. त्या महामार्गावर सुद्धा उखळी तोफांनी खड्डे करून ठेवले, खंडित केला तो की भारतीय सैन्याला तिथून सुद्धा येता येऊ नये म्हणून. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ताब्यात घेतल्या त्यांनी आपल्या चौक्या.
1: अच्छा, बापरे, किती म्हणजे आता तुम्ही सांगताना सुद्धा अंगावर काटे येत आहे. म्हणजे काय, म्हणजे काय पद्धतीने सैनिक आपल्या देशासाठी
0: आपल्या याची कल्पना त्यांनी नवाज शरीफला सुद्धा न सांगता सगळं केलं, नंतर कल्पना दिली. हो, म्हणजे मनानेच सगळं.
1: किती म्हणजे काय कटकारस्थान कुठच्या लेवलवर असू शकतं याचा त्यातून अंदाज येतो. युद्धाची आखणी आता आपण घेऊया. ते तुम्ही म्हणताय की त्यांनी नवाज शरीफना सुद्धा सांगितलं नाही, परस्पर निर्णय घेतले, आणि ते युद्धाची आखणी नेमकी कोणी केली आणि यामागचा उद्देश त्यांचा काय होता?
0: उद्देश हाच होता की पाकिस्तानचा उद्देश हाच,
1: हा, काश्मीर,
0: काश्मीरचा मुद्दा सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर दगाळता ठेवायचा, हा मुख्य उद्देश होता. म्हणून त्यांना ते मान्य नव्हतं, करार करून सुद्धा त्यांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.
1: अच्छा.
0: आणि दुसरी गोष्ट, सियाचिन ग्लेशियर पर्यंतचा सगळा एरिया ताब्यात घ्यायचा हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी सगळे तैनात केली सगळ्या, आणि शिवाय सुरुंग पेरून अवतीभोवतीचा एरिया सुद्धा संरक्षित केला की ज्या करून भारतीय सैनिक आत येणार
1: नाही. बापरे, बापरे, म्हणजे खरंच काय, म्हणजे किती कूटनीती असू शकते. म्हणजे आपण जर विचार केला, आपण महाभारताचं एवढं कौर्य पाहिलेलं आहे, पण आत्ताचं जसं म्हणतो कलियुगात जास्ती कौर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो महाभारत नाही तर हे एक मोठं वेगळं महाभारत आहे. आणि खरंच या, आणि फक्त आपल्या दोन देशांनाच याचा त्रास होत नाहीये तर अवघ्या जगाला याचे परिणाम भोगावे लागतात.
0: आता
1: सगळ्या जगालाच भोगावे लागतात. आणि मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मी यांनी काय निर्णय घेतला?
0: यांनी असा निर्णय घेतला, मग त्यांनी काय झालं की हे वर होते आणि आपले सैनिक खाली, म्हणजे ते अवघड जायला लागलं. म्हणजे त्या जे चौक्या होत्या वर, त्या खालच्या चौक्यांवर सुद्धा सैनिकांनी जाऊ शकत नव्हते, कारण वरून त्यांचा मारा मशीन गन्सचा, तोफांचा, त्यामुळे हकनक सैनिक बळी पडायला लागले. म्हणून मग त्यांनी काय केलं, एक स्ट्रॅटेजी आखली. अटल बिहारी वाजपेयी आणि आर्मी यांच्या सरकारमध्ये स्ट्रॅटेजी आखून विचारविनिमय झाला, तेव्हा त्यांनी ठरवलं की विमानांचं त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, मिग विमानं, हेलिकॉप्टर्स वगैरे.
1: अच्छा.
0: आणि हा सहभाग घेऊन आपण हे युद्ध लढायचं, कारण आपण खालून वर युद्ध लढूच शकत नाहीये. आपल्याला ते खूप अवघड होतं, त्यांना सोपं होतं, आणि आपले सैनिक विनाकारण त्याच्यामध्ये धारातीर्थी पडत होते, म्हणून तिथेच थांबवलं आणि त्यांनी विमानाचा सहभाग घ्यायचा ठरवलं.
1: ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण मला उत्सुकता, आता तुम्ही म्हणाला तसं त्यांनी वरून मारा केला, पण जी पीओके जे आपण म्हणतो ती त्यांनी लाईन क्रॉस कशी केली?
0: पीओके त्यांच्याच ताब्यात असल्यासारखं आहे ना, लाईन ऑफ कंट्रोल.
1: अच्छा अच्छा.
0: पलीकडे पाकिस्तानच आहे भारताच्या याच्या
1: सीमेवर,
0: ते पाकिस्तान असल्यामुळे ते आत आले. आणि काय की तापमान तिथे -40 असतं त्यावेळेस, -40 degrees तापमान असल्यामुळे माणसं तिथे सर्व्हाइव्ह होत नाहीत, म्हणून तिथे माणसंच
1: नसतात.
0: बरोबर. त्यांना आणि आपल्या आर्मीला कल्पना सुद्धा आली नाही हे सगळं होईपर्यंत. तिथे थोडं इंटेलिजन्स हेरगिरीचा फेल्युअर असं म्हटलं गेलं नंतर, पण आपल्याला अजिबात त्याची कल्पना आली नाही की एवढं सगळं होईपर्यंत, एवढं सगळं त्यांनी ताब्यात घेईपर्यंत.
1: खरंच नक्की. आता तुम्ही जो विमानांचा उल्लेख केला आणि नेमकं कसं युद्ध झालं याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक, आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आज आपण कारगिल दिवस, म्हणजे कारगिल दिवस जो आपण साजरा करतो 26 जुलैला, त्याचं महत्व जाणून घेतोय आणि आपल्या भारताच्या सगळ्या सैनिकांनी कशी त्यावर मात केली आणि हे युद्ध जिंकलं आपण त्याविषयी जाणून घेतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ स्वातंत्र्य दिन विशेष भाग.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष भागात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. जसं मी तुम्हाला विश्रांतीपूर्वी ओळख करून देताना सांगितलं की जिथे एका सैनिकाची या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत, आणि 1971 लढाईमध्ये त्यांचे स्वतःचे यजमान म्हणजे सुधीर वैद्य सर तिथे होते, आणि त्या लढाईमध्ये त्यांना जे अनुभव आले, युद्धातले अनुभव त्यांनी या जिद्द एका सैनिकाची या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत, शब्दबद्ध केलेले आहेत. आणि आज स्वाती वैद्य मॅडमनी आज आपल्याला जो विषय सांगितलेला आहे तो कारगिल युद्धाचा आहे, कारण अगदी हल्लीच झालेलं हे कारगिल युद्ध आहे, अवघी काही वर्ष झाली आहेत आणि अजूनही कारगिल युद्धाचा तो प्रसंग आपण विसरू शकत नाही आहोत. आणि म्हणूनच कारगिल युद्ध हे महत्वाचं आहे. आता सुद्धा आपण युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जातोय, आपल्याकडे गॅसची कमतरता आहे, इंधनाची कमतरता आहे, त्यामुळे युद्ध हे कुठल्याही देशाबरोबर कधीच होऊ नये अशीच आपल्या सामान्य नागरिकांची इच्छा असते. तर या दृष्टीने आपण कारगिल युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेतोय, आणि कारगिल युद्धामध्ये नेमकं काय घडलं हे स्वाती वैद्य मॅडम आपल्याला सांगतायत. अर्थातच वरून मारा होता, त्यामुळे खालचे सैनिक थोडे घाबरले होते, आणि इथून आपल्यावर आक्रमण होईल याचीच त्यांना कल्पना आलेली नव्हती. तर त्या विपरीत या परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मीने महत्वपूर्ण निर्णय घेतले, ते आपण आता मॅडमकडनं ऐकूया. आणि मिग विमान आणि बोफर्स तोफा यांनी मुख्य भूमिका बजावली हे तुम्ही सांगताय, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
1: मी आधीच सांगितलं की भारतीय सैन्याला घुसखोरीची अजिबात कल्पना नव्हती. तेव्हा काय झालं की एप्रिल मे दरम्यान थोडस तापमान वाढलं की बर्फ कमी होतो आणि लोकांची हेजा सुरू होते. मग द्रासमध्ये एका स्थानिक मेंढपाळाने काही पाकिस्तानी सैनिक पाहिले आणि याची कल्पना इंडियन आर्मीला दिली.
0: अच्छा,
1: मग इंडियन आर्मीला आधी काय वाटलं, छोट्या मोठ्या घुसखोरी नेहमीच होतात पाकिस्तान कडून, तशीच घुसखोरी असावी ही. म्हणून मग त्यांनी काय केलं, 5 सैनिक पाठवले.
0: अच्छा,
1: गस्त सैनिक किंवा टेहळणी सैनिक म्हणा तुम्ही, टेहळणी पथक पाठवलं. आणि ते पथक पाहायला गेलं असता या 5ही जणांना पाकिस्तानी सैनिकांनी बंदिवान बनवलं आणि अत्यंत क्रूरपणे निर्घृण हत्या केली त्यांची. तेव्हा मात्र भारतीय सैनिकांना लक्षात आलं, आर्मीला लक्षात आलं की ही घुसखोरी नसून हा मोठा युद्धाचा प्लॅन आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी हे पूर्ण पूर्वतयारी करून स्ट्रॅटेजी आखली आणि आता कसं लढाईला सामोरं जायचं हे ठरवलं. आणि ऑपरेशन सफेद सागर नाव दिलं. कशाला? विमानाच्या सहभागाला. हे होतं ऑपरेशन विजय. आणि हे ऑपरेशन सफेद सागर. सफेद सागर का बरं नाव दिलं? कारण विमानं जेव्हा वर उडायची तेव्हा त्यांना हा सगळा

0: पांढरा बर्फ समुद्रासारखा भासायचा म्हणून त्यांनी त्याला सफेद सागर नाव दिलं आणि त्या अंतर्गत त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला.
1: खरंच, आणि वैमानिकांचं सुद्धा म्हणजे कौशल्य आहे, कारण आजूबाजूला एवढं ढगाळ वातावरण, त्यात ती विमानं चालवायची, त्यात त्या रायफल सोडवायच्या, बॉम्बस्फोट करायचे, हे खरं म्हणजे कौशल्यच आहे सगळ्या वैमानिकांचं, नाही का?
0: हो नक्कीच नक्कीच, अगदी. त्याच्याचमुळं आपल्याला त्यांचं कौतुक करावं वाटतं की त्यांच्याकडे विमान रोधक तोफा पण होत्या, पण त्या चुकवून जायचं हे खूप महत्वाची गोष्ट होती. मग हे मिग 21, 24, 27 ही सिरीज आणि मिराज 2000 या विमानांनी अतुलनीय पराक्रम केला. अत्यंत चाणाक्षपणे, चाणाक्ष हा शब्द मी याच्यासाठी वापरते की त्यांच्या तोफांच्या माऱ्यात न येता पहिला त्यांनी मारा केला, म्हणजे तो तोलोलिंगवर.
1: अच्छा,
0: तोलोलिंग हिल आहे पहिली, आणि त्या तोलोलिंगवर मारा करून, बॉम्ब फेकून तिथली चौकी ते सगळे उद्ध्वस्त केले. त्यांची पाकिस्तानची
1: म्हणजे शस्त्र साठा वगैरे होता.
0: आणि जिथे गस्त त्यांची खूप होती, त्यांनी थोडस ऑफिस तिथे उघडलं होतं, ती त्यांनी हे केली, तिथे उद्ध्वस्त केली आणि ती तोलोलिंग ही हिल पहिली ताब्यात घेतली. नंतर मात्र अजून त्यांना मग वाटलं की अजून एकच हिल घेऊन काय उपयोग आहे, त्यांनी पूर्ण कारगिल, द्रास, मस्क, बटालिक हे सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या पुढे येऊन सगळ्या. आणि त्यांना असं आत्मविश्वास वाटत होता की आपण जिंकणारच यावेळेस, कारण भारताला काहीच कल्पना नाही आणि ते खालून आपल्याला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही, असा खूप आत्मविश्वास त्यांचा अगदी गगनाच्या सातव्या आसमानपर होता म्हणतात तसं शब्द आहे. मग असं तोलोलिंग घेतल्यावर मात्र भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मग त्यांनी त्याच पद्धतीने टायगर हिलवर अटॅक केला. आणि टायगर हिल जेव्हा ताब्यात घेतली आणि भारतीय झेंडा फडकवला तेव्हा युद्धाचा नूरच पालटला. भारतीय सैनिकांमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने लढण्याची क्षमता निर्माण झाली आणि पाकिस्तानला पिछेहाटीची कल्पना
1: आली.
0: आणि तिथेही या टायगर हिल ही सगळ्यात महत्वाची होती.
1: अच्छा,
0: ती घेतल्यामुळे एवढं सगळं टर्न झाला, बदलला. त्यानंतर असं झालं की हे विमान जाऊन करायचे पण काही जण खाली इकडे मार्गावरून लेह मार्गावरून सुद्धा सैनिकांचं कसं असतं की त्यांच्याकडे टेक्निक असतं, तंत्रज्ञान असतं की पटापट करून जायचं, मग ते त्यांनी खड्डे बुडवून पुढे पुढे जाऊन त्या मार्गावर ज्या चौक्या आहेत त्या त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली.
1: म्हणजे जमिनीवर
0: आणि आकाशातून
1: मारा झाला
0: आणि ते बराच भाग आपल्या ताब्यात आला. त्यानंतर हे जे विमान आहेत ते विमान उतरायला कुठेही जागा नव्हती तिथे. अच्छा, ते बॉम्ब हल्ले करून परत यायचे, पण मग नेआण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर झाला. सैनिक नेआण करण्यासाठी इथून न्यायचे, कारण चढून जाणं एवढं तर शक्य नव्हतं, त्यांच्या आपलं माऱ्यात येत होतो आपण. म्हणून मग त्यांनी काय केलं की हेलिकॉप्टरचा उपयोग केला आणि सैनिकाची नेआण केली.
1: खरंच, कारण आपण अगदी मला वाटतं जसं आपण क्रिकेट मॅच आपली असली की जवळजवळ टीव्ही समोर घालत नाही, म्हणजे आपण सगळ्या मालिका सोडून जातो, आपण नाटक सिनेमे सोडून जातो, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होते आणि तेव्हा आपण टीव्ही समोर आणि टीव्हीच्या बातम्यांपासून आपण हलत नाही, रेडिओच्या सुद्धा बातम्यांपासून आपण हलत नाही, तसंच जवळजवळ म्हणजे मॅच सोडली तर मॅच आणि आता जो युद्धजन्य परिस्थिती असताना आपण या टीव्ही आणि मालिका सोडून फक्त टीव्ही समोरच बसलं होतं, त्या म्हणजे अगदी आज काय होईल उद्या काय होईल ही प्रत्येकालाच अशी काळजी लागून राहिलेली होती. आणि या युद्धात महिला सैनिकांनी सुद्धा मोठा पराक्रम केलेला आहे, त्याविषयी थोडस सांगायला.
0: हो नक्कीच नक्कीच, खूपच सांगण्यासारखंच आहे, कारण पहिल्यांदा महिलांनी युद्धात सहभाग घेतला होता आपल्याकडे.
1: अच्छा,
0: तर ते जे हेलिकॉप्टर फ्लाइट लेफ्टनंट ही गुंजन सक्सेना,
1: अच्छा,
0: ही 1999 ती युद्धात होती, पण तिने आर्मी 1994 जॉईन केली होती. तेव्हापासून ती युद्धात आर्मीमध्ये काम छान पैकी काम करत होती, म्हणून तिच्यावर ही जिम्मेदारी सोपवली की सैनिकाला नेआण करायची. इथे सुद्धा खूप चतुराई लागते सैनिकाची नेआण करायला, कारण शत्रूच्या माऱ्यापासून वाचवून आपल्या सैनिकाला नेआण करायची, आणि तिने ते अत्यंत कुशलतेने केलं. म्हणून तिला कारगिल गर्ल म्हणून म्हणतात. अगदी. तर ती काय करायची की सगळ्या सैनिकांना वर नेऊन सोडायची आणि जखमी सैनिकांना खाली आणायची. असं तिने 1000 सैनिकांना ते नेआण केलेली आहे त्यावेळेस. म्हणून तिला कारगिल गर्ल असं म्हटलेलं आहे. ती आहे गुंजन सक्सेना.
1: तुम्ही सांगताय म्हणजे आता आपल्या नातवंडांना आजी जशा गोष्टी सांगतात तसं तुम्ही फार अगदी रंजकतेने सगळ्या गोष्टी या कारगिल युद्धाच्या सांगतात. आता पुढे वळूया. विक्रम बात्राला कारगिल युद्धाचा हिरो म्हणतात हे तुम्ही सांगितलं, ते का म्हणतात किंवा त्यांच्या पराक्रमामुळे?
0: हो नक्कीच हिरो म्हणतात. कारण काय झालं की अजून एक महिला राहायला
1: सांगायची,
0: त्या बाबतीत सांगते मी की याशिका त्यागी.
1: अच्छा.
0: या एक कॅप्टन याशिका त्यागी ह्या एक महिला होत्या ज्यांनी यावेळी खूप छान काम केलं आणि त्या गर्भवती होत्या. तरी सुद्धा या विपरीत परिस्थितीमध्ये वातावरणात तिथे कसं असतं, ऑक्सिजन कमी असतो, हवा विरळ असते, युद्धाचं वातावरण, कुठून गोळ्या येतील काय येतील, गर्भवती असताना सुद्धा 3 महिने त्यांनी कोणतीही तक्रार न करता रसद पुरवण्याचं काम महत्वाचं केलं. कारण रसद प्रत्येक सैनिकाला मिळणं
1: हे
0: फार आवश्यक असतं युद्धाच्या वेळी. त्यांना एनर्जीच नाही मिळाली तर ते लढणार कसे. हे काम त्यांनी अत्यंत जिकिरीने आणि कौशल्याने पूर्ण केलं.
1: आणि प्रेग्नंट असताना
0: हे त्यांचं खूप कौतुक आहे. आणि दुसरी एक गोष्ट झाली की आपल्या विमानांनी त्यांच्या रसदीवरच हल्ला केला. ज्या मार्गाने रसद तिकडे जाऊन हल्ला केला त्यामुळे रसद त्यांनाही पोहोचली नाही आणि तोही एक परिणाम झाला त्यांच्या पीछे हटीचा.
1: बरोबर. आणि नेमका तो मार्गच त्यांनी म्हणजे असतो तो
0: खंडित केला जवळ मार्ग. आता तू विचार विक्रम बात्राचं काय आहे पराक्रम, त्याचं काय आहे की ह्या ज्या हिल्स आहेत मी आधा सांगितलं की तोलोलिंग हिल, टायगर हिल, ह्या ज्या हिल्स आहेत त्यातल्याच पैकी काही हिल्सना त्यांच्या उंचीवरून नावं असतात.
1: अच्छा.
0: म्हणजे 5140 ही हिल आहे पण त्याला नाव उंचीवरून आहे. म्हणजे ती 5000 म्हणजे 16000 फूट आहे उंचीवर आहे. ही 5140 ही हिल ताब्यात घेण्यासाठी विक्रम बत्रांना आदेश आला आणि तो त्याचे सैनिक तुकडी घेऊन तिथे घ्यायला गेला. तेव्हा त्यांनी इतका पराक्रम केला तिथे आणि सैनिकांना हुसकावून लावलं. जाबाज आपला बत्रा त्यांनी सैनिकांना हुसकावून लावलं आणि आपली ती 5140 ही ताब्यात घेऊन तिरंगा फडकवला. आणि तेव्हा त्यांनी केलेलं एक वाक्य भारतात खूप प्रसिद्ध झालं.
1: अच्छा.
0: की तो दिल मांगे मोर ह्या वाक्यानी त्यावेळी भारतभर एक देशभक्तीची लाट उसळली. असं तो म्हणाला की मला एवढंच नाही पाहिजे, एवढंच एक मिळवून मी शांत नाही बसणार, दिल मांगे मोर असं तो म्हणाला. आणि त्याची तब्येत बरी नव्हती, त्याला ताप होता, तरी तो 4875 हे पॉइंट किंवा ही हिल घ्यायला गेला तुकडी बरोबर. पहिल्यासारखाच त्यांनी सगळा पराक्रम केला पण एक सैनिक जखमी झाला होता.
1: अच्छा.
0: त्या सैनिकाला तो वाचवायला गेला तेवढ्यात त्याला शत्रू सैनिकाची एक गोळी लागली.
1: अरे रे.
0: इतकं सगळं त्यांनी ताब्यात घेतली, ती हिल सुद्धा ताब्यात घेतली पण तो सैनिक त्याला वाचवताना त्याला गोळी लागली. वास्तविक खरं म्हणजे त्या सैनिकाला जर वाचवलं नसतं तर तो
1: वाचला
0: असता आणि ताब्यात तर आलीच होती. पण त्याचं एवढं की माझा सैनिक आहे, मी त्याला वाचवणं माझं कर्तव्य म्हणून तो गेला आणि त्याला तेवढ्यात गोळी लागली. आणि तो पण झेंडा मात्र भारताचा त्या हिलवर त्यांनी
1: फडकवला
0: आणि म्हणून मग त्याला कारगिलचा हिरो असं म्हणतात. स्वतःचा जीव गेला आणि
1: सैनिकाचा जीव वाचवला.
0: आणि म्हणून ह्या बऱ्याच जणांना परमवीर चक्र दिलेलं आहे.
1: अच्छा, तर ते परमवीर चक्राचा तुम्ही उल्लेख केला, सर्वोच्च असं हे परमवीर चक्र असं म्हटलं जातं, आणि ते सैनिक कोण होते ज्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं त्याविषयी?
0: एक तर विक्रम बत्रा आहेच, त्यालाही मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. अजून मनोज कुमार पांडे,
1: अच्छा,
0: यालाही मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. त्यांनीही असाच पराक्रम गाजवून एक हिल ताब्यात घेतली, त्यांचा तुकडीचा हे करून उद्ध्वस्त करून. आणि दुसरी गोष्ट, योगेंद्र यादव,
1: योगेंद्र
0: यादव हा अवघा 19 वर्षाचा मुलगा, अहो तो पूर्ण बर्फाची भिंत चढून गेला आणि त्यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आपल्याला एक हिल घेण्यासाठी मदत केली आणि मिळवून दिली ती, म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. आणि संजय कुमार यांनी बऱ्याच सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली, म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. या चौघांना परमवीर चक्र दिलं आणि काय महावीर चक्र सुद्धा खूप जणांना देण्यात आलेलं आहे त्यावेळी.
1: खरंच या सगळ्या युद्धातनं आपण नेमकं काय शिकलं पाहिजे आणि सामान्य नागरिकांना याचं गांभीर्य कळलं पाहिजे, याविषयी तुम्ही थोडस आता अगदी मुलाखतीच्या शेवटी आहोत आपण, त्याविषयी थोडस सांगूया. आणि मग
0: काय झालं माहिती का, आतापर्यंत पाकिस्तानने 3 युद्ध केली. एक 65 युद्ध मराठी लाईट इन्फ्रंटी बरोबर त्यांचे समोरासमोर आले, तिथेही त्यांना हरवलं त्यांनी. 71 युद्धात सुद्धा हुसेनीवाला बॉर्डरवर त्यांची पीछेहाट झाली, आणि आता हे 99 युद्धात सुद्धा त्यांना पूर्ण हार, निर्णायक विजय मिळाला आपल्या, एकदम पूर्ण पीछेहाट झाली आणि हे हुसकावून लागलं त्यांना. तरी पाकिस्तानला कळत नाही की का आपण युद्ध करतोय वारंवार, भारत आपणहून कधीच युद्ध करत नाही, कारण युद्धाने कुणाचंही भलं होत नाही हे भारताला नक्की माहिती आहे. कुत्र्याचा शेपूट वाकडते वाकडं म्हणतात तशी परिस्थिती आहे. पण म्हणून अजूनही ते त्यांच्या घुसखोरी आणि युद्ध थोडं थोडं चालूच असतं. पण विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपले हे जे सैनिक जीवावर उदार होऊन लढतात, आपल्याला त्याची नक्कीच जाणीव पाहिजे. किती त्यांनी स्वतःचा आणि प्राण त्याग केलेला आहे, हुतात्मा झालेले आहे देशासाठी, आपण त्याचा विचार नको का करायला? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य आपण कसं जतन केलं पाहिजे, स्वातंत्र्यासाठी लढलंच पाहिजे असं काही नाही.
1: बरोबर,
0: अनेक गोष्टी आपल्याला स्वातंत्र्यासाठी करता येतात, भारत मातेसाठी करता येतात, की ज्या भारत मातेचं नाव होण्यासाठी उत्कृष्टतेसाठी आवश्यक आहेत, त्या तुम्ही नक्की लक्ष द्या त्याकडे, आणि आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडेही लक्ष द्या आणि त्यासाठी कार्यरत राहा, हा विचार तुम्ही नक्की मनात ठेवा हे मी सांगते.
1: स्वाती वैद्य मॅडम आपल्या सगळ्या शाळांमध्ये शिक्षिका होत्या आणि त्यांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत आणि नक्कीच त्यातले सगळे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर्स वकील तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील. आणि खरंच स्वाती वैद्य मॅडम तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग खूप उत्तमरित्या साजरा झाला. स्वाती वैद्य मॅडमकडनं, सुधीर वैद्य सरांकडनं आणि अर्थात आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले शिका, मोठे व्हा आणि आपल्या भारत देशाचं, आपल्या भारत मातेचं नाव उज्ज्वल करा, अशा सदिशांसह मी आपला निरोप घेते. स्वाती मॅडम तुमचे पुन्हा एकदा मनस्वी आभार, धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास कार्यक्रम घेऊन आलो आहोत आणि त्यासाठी आपण विशेष पाहुण्यांना देखील आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत रवी किरण पराडकर सर.
1: नमस्कार.
0: सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत. 15 ऑगस्ट म्हटलं की आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने सगळे कार्यक्रम आपण घेत असतो. पराडकर सर आपल्यासाठी नवीन नाहीच आहेत, कारण आपल्या संस्थेमध्ये ते वारंवार येत असतात आणि त्यांचा जे ज्ञानाचं बोधामृत असतं ते आपल्याला नेहमीच ते देत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. तर आज सर आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार याविषयी या विशेष कार्यक्रमात आपल्याला माहिती सांगणार आहेत. मलाही या विषयाची माहिती नव्हती आणि आज त्यांच्याकडून या विषयाबद्दल माहिती घेण्याची फार उत्सुकता आहे. मलाही वाटतं जशी मला उत्सुकता आहे तसे आपल्या प्रेक्षकांना देखील उत्सुकता असेल की 15 ऑगस्ट नेहमीच आपण सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी जाणून घेतो, जे भारतासाठी बलिदान दिलं त्यांच्याविषयी जाणून घेतो. पण कोल्हापूरमधलं एक व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल आपल्याला फारसं वाचनात आलं नसेल किंवा आपल्याला फारसं माहिती नसेल त्याविषयी आज सर आपल्याला सांगणार आहेत. रविकिरण पराडकर सर, सरांबद्दल थोडंसं मी माहिती सांगते. सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. पोलीस अधिकारी म्हणून जवळजवळ 37 वर्ष त्यांनी बहुतांश मुंबई आणि रत्नागिरी इथे त्यांनी काम केलेलं आहे. तसंच त्यांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील खूप योगदान आहे. त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे ललित लेख म्हणा किंवा साहित्यिक आठवणी म्हणा अशा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. वर्दीतील विनोद आणि कविता या खुसखुशीत भाषणाचे कार्यक्रम त्यांनी मुंबई आणि कोल्हापुरात अनेक ठिकाणी केलेले आहेत. तसंच सांगली, नाशिक, पुणे, पेठ, वडगाव, रत्नागिरी, कशेळी या निपाणी कर्नाटक इथे देखील त्यांनी स्वतंत्र असे प्रयोग केलेले आहेत. त्यांचा बायोडेटा बराच मोठा आहे. कोकण आणि कवितेच आपल्या कोकण या कवितेचा मराठी 3री अभ्यासक्रमात त्यांचा समावेश झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखा मुंबईचे ते अध्यक्ष आहेत. हा पदभार ते सांभाळत आहेत आणि बरेचशी पुस्तकं म्हणजे काव्यसंग्रह आहेत किंवा महात्मा गांधी सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेचा 2018 सालचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. शब्दगंध बेळगाव या संस्थेचा 2017-18 सालचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि समाजकार्याची देखील त्यांना आवड आहे, म्हणजे साहित्य सेवेबरोबरच समाज कार्याचा वसा देखील त्यांनी उचललेला आहे. 56 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. तसंच त्यांची आवड म्हणाल तर वाचन, बागकाम, ट्रेकिंग, भटकंती, संगीत इत्यादी क्षेत्रात त्यांचा वावर असतो. आणि असं हे चेंबूरमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि आमच्या आचार्य कुटुंबियांशी त्यांचा सलोखा आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं आपण भेट घेतो आहोत. आणि आज आपण अर्थातच 15 ऑगस्टच्या विशेष कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार याविषयी सरांकडनं जाणून घेतोय. सर, तुम्ही क्रांतिसिंह नाने पाटील यांच्या पूर्वायुष्याबद्दल थोडंसं आधी सांगा, म्हणजे आपण ती व्यक्ती काय होती त्याविषयी आधी जाणून.
1: सर्वप्रथम मी 90 FM आचार्य 90 FM इथं मला बोलवलं आणि ह्या याच्यावर बोलायची आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो, कारण हा एक नाविन्यपूर्ण आपण उपक्रम सुरू केलेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं खरं पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ पाटील असं होतं आणि ते सातारा जिल्ह्यातील, पूर्वीच्या सातारा जिल्हा ज्याला दक्षिण सातारा आता ज्याला आपण सांगली जिल्हा म्हणतो, तर तेथील वाळवा तालुक्यातील बहे या गावी आजोळी त्यांचा 3 ऑगस्ट 1930 रोजी जन्म झाला. त्यांचं खरं गाव वाळवा तालुक्यातलं येडे मच्छिंद्रे गाव. सर्वसाधारण जशी शेतकरी कुटुंब असतात, खाऊन पिऊन सुखी होते तसे, अशा एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरी वारकरी परंपरा होती, वारकरी संप्रदायाची परंपरा होती. त्या काळात शिक्षणाच्या फारशा सोयी सवलती नसतानाही त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. आणि ते त्यांची देहयष्टी वगैरे पहिल्यापासूनच मजबूत देहयष्टीचे, आणि आजीची फार इच्छा होती की त्यांनी पैलवानकी शिकावी, कारण पूर्वी गावोगावी घरात पैलवान असणं अभिमानाची गोष्ट असायची. पण वडिलांची इच्छा होती मात्र त्यांनी सरकारी नोकरीत जावं. आणि त्यांच्या शिक्षणानुसार त्यावेळेला त्यांना म्हणजे साधारण 1920 साली तलाठ्याची नोकरी मिळाली आणि ते तलाठी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. त्यांच्यावर तरुणपणापासूनच सत्यशोधकी विचारांचा पगडा होता. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल त्यांना अतिशय आत्मीयता होती, यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांचा त्यांना पगडा होता. त्या सत्यशोधकी समाजाच्या वैचारिक बैठकीमुळं त्यांनी त्यांचं लग्न अत्यंत साधेपणाने साधेपणाने केलं आणि स्वतःच्या पत्नीला त्यांनी आधी आपणहून लिहायला वाचायला त्या काळात शिकवलं.
0: अरे वा.
1: तर असं त्यांचे एकंदरीत आपल्याला पूर्वपीठिका म्हणता येईल की ज्या म्हणजे स्वातंत्र्याचा जो नंतर चळवळीतला त्यांचा जो सहभाग आहे त्याच्या आधीचं जर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणली तरी किंवा त्यांची वैचारिक पार्श्वभूमी तरी अशी
0: म्हणजे महात्मा फुलेंसारखंच झालं की आपल्या पत्नीलाही त्यांनी शिकवलं आणि पूर्वी महिलांना शिकवणं हे म्हणजे फार त्या काळात
1: म्हणजे आव्हानात्मक होतं. लग्नही लवकर व्हायची त्यावेळेला. म्हणजे आज विचार केला तर जवळजवळ हे 100 वर्षापूर्वीचे घटना आहे त्यांनी शिकवलं.
0: स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सहभागी व्हायचं ठरवलं पण ही प्रेरणा त्यांना कशी काय मिळाली, काय असं त्यांच्या आयुष्यात घडलं?
1: मुळात तशी त्यांची प्रवृत्ती अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी किंवा बंडखोर ज्याला म्हणतात तशी एक मूलभूत प्रवृत्ती तर होतीच. तलाठी असताना सुद्धा त्यांनी काही अशा ठिकाणी सरकारी नियमांच्या विरुद्ध भाग घेतल्यामुळं काही सभा किंवा ह्याच्यात त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस निलंबन झालं. त्यांना क्षमा याचना करण्याचं सांगण्यात आलं ब्रिटिशांकडून तर तुम्हाला, पण त्यांनी त्याला नकार दिला.
0: अच्छा.
1: आणि ते नोकरीवर पाणी सोडणं त्यांनी पसंत केलं. त्याच वेळेला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ ही खूप जोरात चालू होती. साहजिकच अशी प्रवृत्ती यांची बंडखोर आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणं त्यामुळे यांना ब्रिटिश जे जुलूम जबरदस्ती चालली होती त्याविरुद्ध त्यांना खूप संताप होता म्हणा आणि साहजिकच ते या महात्मा गांधींच्या चळवळीकडे आकृष्ट झाले आणि मग ते स्वतः या स्वातंत्र्य लढ्यात तरुण वयातच सामील झाले. म्हणजे त्या पुढच्या 10 वर्षात साधारण 42 पर्यंत त्यांना 8 ते 9 वेळेला ते तुरुंगात गेले होते. 8 ते 9 वेळेला त्यांनी त्यावेळेला तुरुंगवास भोगला होता हे त्यांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल.
0: तुम्ही कोल्हापूरचे आहात म्हणून एक औत्सुक्य आहे की नेमकं कोल्हापूर स्वातंत्र्य चळवळ कशा प्रकारची असेल तुमच्या वाचनात?
1: आता हा जो मी भाग सांगतो नाना पाटलांचा यांचं प्रामुख्याने सातारा आणि सांगली
0: क्षेत्र
1: होत त्यामुळे मी त्याबद्दल सांगतो की मागं मी एकदा कोल्हापूर सुद्धा मी बोललो होतो. बरोबर आहे, आपला संदर्भ बरोबर आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातच त्यावेळेला अनेक माधवराव बागेल असतील, रत्नाप्पा कुंभार असतील, आमचे शंकरराव माने असतील कोल्हापूरचे, हे असे अनेक नागनाथांना नायकवडी असतील, नाना पाटील इकडचे आहेत, असे पश्चिम महाराष्ट्रात खूपच आपले इव्हन यशवंतराव चव्हाण असतील, ह्या सगळ्या वसंतदादा पाटील असतील. वसंतदादा पाटलांचे कार्य खूप मोठे आहे. तर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा या दक्षिण महाराष्ट्राला होती असं म्हणता येईल. आता नाना पाटलांचं कसं होतं, त्यांचं स्वतःच व्यक्तिमत्वच असं होतं रांगडं आणि त्यांची संघटन कौशल्य, त्यांची भाषण करण्याची पद्धती, असं म्हणतात की ते भाषणाला उभारले की शड्डू ठुकून बोलायला सुरुवात करत पहिलवानासारखं. आणि ग्रामीण भागात भाषेवर बोली भाषेवर त्यांच्या अत्यंत पकड होती आणि सर्वसामान्यांना समजेल, शेतकऱ्यांना समजेल, कामगारांना समजेल अशा भाषेत ते बोलत, त्यांच्या म्हणी, तेथील वाक्प्रचार याचा ते अगदी चपखल वापर करत आणि त्यामुळं त्यावेळची तरुणाई म्हणा शेतकरी वर्ग त्यांच्या म्हणजे अगदी त्यांच्यावर खूप त्यांचा प्रभाव पडेल आणि ते त्या चळवळीची त्यांच्या कुठल्याही लगेच त्यांच्या चळवळीत
0: सामील होत
1: हे त्यांचं सांगता येईल.
0: प्रति सरकार हे जे तुम्ही मला मगाशी बोलताना आपण बोललो की प्रति सरकार हे म्हणजे नेमकं प्रति सरकार म्हणजे काय आहे जे त्यांनी स्थापन केलं, ती भूमिका काय आहे?
1: हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण आपल्या विषयाचा तो गाभा आहे. की काय होतं, ब्रिटिशांची जुलूम जबरदस्ती खूप होती. गावोगावी स्वतः ब्रिटिश सोल्जर्स असून देत किंवा त्यांचे जे बगल बच्चे असेल, मग ते गावातले त्यांचे जे ठराविक लोक असतील ते सुद्धा त्यामुळे जुलूम जबरदस्ती गावात खूप करत. त्याचप्रमाणे सावकारी पाश होता त्यावेळेला, भरमसाठ व्याजाने शेतकरी भरडले जात होते, महिलांवर अत्याचार होत होते आणि चटकन न्याय मिळत नव्हता. या ब्रिटिशांच्या जोखडातनं मुक्तता आपली झालीच पाहिजे ह्या भावनेने त्यांना पछाडलं होतं. आणि जेव्हा ऑगस्ट महिन्यात 1942 त्याच्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे वगैरे घोषणा केली, त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता बस झालं. त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला आणि त्यांनी त्याला अनुसरून करेंगे या मरेंगे या मंत्राला अनुसरून स्वतःच हे सगळं सरकारच आपण झुगारून द्यायचं आणि आपल्या स्थानिक रयतेच इथल्या जनतेचं सरकार स्थापन करायचं अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आणि मग त्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी साताऱ्याला म्हणजे वाळवा आता तिथं प्रती सरकारची स्थापना केली. आणि अशी सरकार त्या काळात भारतात आणखी 4-5 ठिकाणी स्थापन झाली होती, मिदनापूर बंगाल वगैरे, बंगालमध्ये मिदनापूर वगैरे. पण सगळ्यात जास्त सरकार टिकलं आणि प्रभावी ठरलं हे नाना पाटलांचंच ठरलं. आणि त्यांनी त्यांचे जे त्यावेळचे सहकारी होते, खास त्यामध्ये अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल असे नागनाथ अण्णा नायकवडी होते, जी डी बापू लाड होते, नेताजी लाड होते, हे सर्व त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभारले. आणि त्यांनी या प्रति सरकारची स्थापना केली. हा प्रति सरकार साधारण आपण ज्याला नीरेच खोर म्हणतो, नीरा नदी, तिथपासनं वारण्याच्या खोऱ्यापर्यंत शेकडो गावं,
0: अच्छा
1: अक्षरशः शेकडो गावं त्यांनी सरकारी याच्यातनं मुक्त केली आणि तिथं प्रति सरकार स्थापन केलं. हा त्या काळी म्हणजे एक फार मोठ क्रांतिकारी घटना होती.
0: खूपच छान. आणि या प्रति सरकारची कार्यपद्धती एक ठराविक असेल ना, म्हणजे एक सरकारची कार्यपद्धती असते
1: हो,
0: आणि ह्या प्रति सरकार जे त्यांनी स्थापन केली त्याची कार्यपद्धती म्हणजे काहीतरी त्यांनी नियम वगैरे ठरवले असतील.
1: प्रति सरकार स्थापन करण्याचा मुख्य उद्देश तुम्हाला मी आता सांगितला की एक तर ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून रयतेची सुटका व्हावी जनतेची, जे दरोडेखोर गाव गुंड जे लुटायचे त्यांच्यापासून मुक्तता व्हावी, त्याच्यानंतर सावकारी पाशातून मुक्तता व्हावी, महिलांचं संरक्षण, महिलांना अन्याय अत्याचार हा त्यांचा एक फार महत्वाचा हेतू होता त्यामुळे, आणि व्यसनमुक्ती सुद्धा, असे अनेक पैलू त्याला होते. तर ह्या दृष्टीने हा सरकार जे स्थापन केलं त्याची त्यांनी कार्यपद्धती ठरवली होती. बरं, असं होतं की हे सर्व करत असताना हे ध्येयधोरण ठरवणं एक गोष्ट भाग झाला, पण त्याच्या अंमलबजावणी हा त्याचा महत्वाचा फार घटक होता. आणि त्यासाठी त्यांनी तुफान सेना नावाची एक सेना स्थापन केली होती.
0: अच्छा.
1: आणि त्यानं ही प्रेरणा सुभाषचंद्र बोसांची आझादी हिंद सेना वगैरे जी होती त्यावेळेला, त्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती. आणि त्यांनी स्वतःची अशी तुफान सेना नावाची सेना त्या काळी स्थापन केली होती. आता कार्यपद्धती जर म्हणाल तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गावचा कारभार, गांधींची जशी कल्पना होती की गाव एक स्वतंत्र आपण ज्याला युनिट म्हणतो असं, ग्राम समिती त्यांनी प्रत्येक गावाच्या पातळीवर स्थापन करायची. त्याच्यानंतर 12-13 गावं मिळून एक गट समिती असायची. आणि त्याच्यानंतर ही जी त्यांची प्रति सरकारची मध्यवर्ती समिती असायची. त्यांनी तिथं न्यायदान मंडळ स्थापन केली.
0: अच्छा.
1: गावोगावी न्यायदान मंडळ स्थापन केली आणि गावातील जे तंटे न्यायालयात जायचे सरकारी ते ह्या यांच्या न्यायदान मंडळाकडे यायला लागले. आणि ह्याने अक्षरशः हजारोच्या संख्येत असे तंटे या प्रति सरकारने सोडवले की या ज्या योगे सरकारी न्यायालयातली संख्या एकदम रोडवली गेली.
0: किती
1: म्हणजे अगदी वारसा हक्क वगैरे काही थोडे सोडले असे विषय तर बाकी सर्व तंटे यांच्या पातळीवर सोडवले जाऊ लागले. तर ही न्यायदान मंडळ त्यांनी स्थापन केली. विशेष म्हणजे अन्न वाजवी दरात जनतेला प्रति सरकारने अन्न पुरवठा केला, म्हणजे धान्य डाळी अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आपण म्हणतो अशा वस्तू सुद्धा त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे गावोगावी पुरवल्या नागरिकांना
0: आणि अगदी गोरगरिबांना.
1: हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर सावकारी, मगाशी मी म्हणलो तुम्हाला भरमसाठ व्यायचे, जुलूम जबरदस्ती व्यायची, त्याच्यापासून त्या सावकारांना त्यांनी चांगल्या दशेतेने आणि जरबेने लोकांची त्यातून सुटका केली आणि त्यामुळे त्यांना असंख्य लोक दुवा देत गोरगरीब. दारूबंदी, पूर्वी दारूच्या दुकानांचे लिलाव चालायचे ब्रेड सरकारी, ते सगळे त्यांनी बंद पाडले गावोगावी. आणि व्यसनमुक्ती त्यांनी राबवलं. त्याचप्रमाणे त्यांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामसफाई
0: हो
1: याच्यावरही त्यांनी भर दिला. म्हणजे बघा की सरकार म्हणजे असं नाही की नुसतं त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन, त्याला अनेक पैलू आहेत त्यांनी ह्या गोष्टी सुद्धा केल्या.
0: आणि आपण स्वतः सरकार स्थापन करू शकतो हा एक विश्वास त्यातून धडा मिळण्यासारखा आहे.
1: आणि महिलांना संरक्षण, म्हणजे असं नाही नुसतं की एखाद्या हुंड्यासाठी छळ चाललाय तरी ती यांच्या न्यायदान मंडळाकडे येत असे. म्हणजे बाहेरच्याने कोणी एखाद्या स्त्रीची छेडछाड केली असेल, अत्याचार केला असेल, अत्यंत कडक शिक्षा,
0: किती महत्वाचं आहे
1: ह्या अशा अनेक गोष्टी
0: आजच्या काळात सुद्धा ते लागू पडतंय.
1: म्हणजे आपण आदर्श म्हणतो तसं त्यांनी त्यांच्या प्रति सरकार मार्फत या सगळ्या गोष्टी केल्या. अर्थात या सगळ्या गोष्टीला जसं मी तुम्हाला म्हणलं की अंमलबजावणी करण्यासाठी जशी एक फौज पाहिजे, काहीतरी एक हे पाहिजे, सरकारी पोलीस यंत्रणा म्हणा काही म्हणा, त्यांची तुफान सेना म्हणून त्यांनी स्थापन केली. तसं दुसरी गोष्ट म्हणजे निधीची उपलब्धता. हे सगळं करण्यासाठी पैशाशिवाय काही होत नाही शेवटी, तर पैसा पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की ब्रिटिशांचे जे
0: कर होते,
1: नाही कर तर नाही, खजिना
0: अच्छा,
1: किंवा ब्रिटिश कार्यालय ते लुटायला सुरुवात केली.
0: कशी काय?
1: हा म्हणजे त्यांचे हे अत्यंत गुप्तपणे, जे शिवाजी महाराजांचं जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे बी गनिमी कावा, तसे यांचे तुफान सेनेचे सैनिक अचानक हमला करून त्यांनी अशी लुटवली. म्हणजे 1942 साली त्यांनी साताऱ्यात शेणवलीमध्ये स्पेशल ट्रेन लुटली, म्हणजे ज्यातनं सरकारी पैसे जायचे, खजिना वगैरे ती लुटली. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पोलीस ठाणं त्याच साली लुटलं आणि सगळ्या रायफली विपरी, कारण त्यांच्या लोकांना रायफली पाहिजे होत्या, त्या त्यांनी लुटल्या. धुळे जिल्ह्यात त्यांनी महामार्गावर सरकारी खजिना असताना गाड्या अडकून तो सरकारी खजिना लुटला. अशा असंख्य त्यांचे हे चालायच्या कारवाया आणि त्यातून निधी उभा करायचा. मात्र या निधीचा
0: विनियोग
1: पैनपै ते अत्यंत चोखपणे विनियोग करत होते, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
0: तुम्ही महिलांचा उल्लेख केलात, महिलांच्या संरक्षणाचा, पण या आता म्हणतात ना एवढं महिला 33% आरक्षण वगैरे आपल्या सरकारमध्ये, तर तेव्हा प्रति सरकारमध्ये महिलांचा सहभाग होता का?
1: होता. आता प्रति सरकार तुम्ही म्हणलात, पण यातली एक गंमत तुम्हाला सांगतो की प्रति सरकार हा सर्वमान्य खरा शब्द जरी असेल संबोधन, तरी सर्वसामान्य माणसं या सरकारला पत्री सरकार म्हणायचे.
0: पत्री सरकार, अच्छा, ओके.
1: आता काही जण असं म्हणायचे की ते या जुलमी लोकांना आणून त्यांना बैलाला जसे नाल मारतात तसे पत्रे मारायचे पायाला, म्हणून त्याला पत्री सरकार. पण असं काही नाही, त्याची गंमत सांगायला आवडेल. असं आहे की जे ब्रिटिशांचे खबरे होते जे त्यांना बातमी पुरवायचे क्रांतिकारकांच्या, किंवा जे सावकार ऐकायचे नाही, जुलमी असायचे, कितीही सांगितले नडायचे शेतकऱ्यांना, अशा लोकांवर जरब बसवण्यासाठी अशा लोकांना आणलं जायचं ना प्रति सरकारच्या या तुफान सेनेच्या कार्य, आणि त्यांना पालथं झोपवलं जायचं. पालथं झोपून काटकोनात त्यांचे गुडघे वर करायचे, ते बांधायचे, त्याला एक लाकडी आडदांडा घालायचा म्हणजे तो परत खाली पाय, आणि त्यावेळेला त्या याच्यात भिजवलेले असायचे मिठाच्या पाण्यात, चामडी असे दांडके भिजवलेले असायचे. त्यांनी दोघ जण सपासप त्या तळ पायावर मारायचे. त्याला प्रचलित असा शब्द होता की पत्री मारणे किंवा तर हे असं ते जुलूम करणाऱ्या लोकांना हा असं धडा शिकवायचे आणि जरब बसवायचे म्हणून त्याला पत्री सरकार असं सर्वसामान्य लोकात नाव प्रतिसरकार आहे.
0: पण
1: सर्वसामान्य लोकात नाव जे प्रचलित झालं ते पत्री सरकार म्हणून. तर हा त्या मागचा हे आहे.
0: एक दहशतच बसली.
1: हा दहशत दहशत पाहिजे
0: म्हणजे तो माणूस परत गुन्हा करायला चोरी
1: करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की ब्रिटिश सतत मागावर असायचे. नाना पाटलांना पकडण्यासाठी फार मोठमोठी बक्षिस होती.
0: अच्छा.
1: हा पण किंवा त्यांच्या इतर क्रांतिकारकांना सुद्धा. पण लोकांचं ह्या सगळ्या गोष्टीमुळं जनसामान्यांचं त्यांच्यावर अलोट प्रेम होतं. पण तरी प्रत्येक गावात काही खबरी किंवा काही असतात सरकारी. तर त्यांना ही जरब होती. ही जरब त्यांच्यावरची आणि लोकांचं प्रेम ह्यामुळं ते कधी कुणाला सापडले नाही. अगदी आजीच्या त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला सुद्धा ते गुप्त वेशात येऊन गेले. ब्रिटिशांना पत्ता लागेपर्यंत ते हातावर तुरी देऊन पळून गेले. तर कधीच ते हाताला लागले नाही. हे अतिशय वैशिष्ट्य. आता तुम्ही मला
0: वाटतं
1: महिलांच्या सहभागाविषयी विचारला. तुम्हाला मगाशीच सांगितलं की त्यांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा शिकवलं होतं. आपल्या पत्नीलाही शिकवलं होतं. मुलीलाही शिकवलं. आणि त्यांच्या पुरोगामी विचारसरणी होती. त्यामुळे त्यांच्या तुफान सेनेत किंवा एकंदरीत संघटनेत स्त्रियांचा सहभाग असणं अगदी साहजिक होतं. तशा अनेक वीरांगना त्यांच्या या प्रति सरकारमध्ये होत्या. अगदी ठळक उदाहरणं द्यायची झाली तर त्यांची स्वतःची मुलगी हौसाक्का, म्हणजे नाना पाटलांची स्वतःची मुलगी हौसाक्का, ह्या त्यामध्ये सामील होत्या स्वातंत्र्य चळवळीत प्रति सरकारमध्ये. आणि त्यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर हल्ला करून तिथला दारुगोळा लुटण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. आणखीन उदाहरण एक द्यायचं म्हणजे काशीबाई देशमुख.
0: अच्छा.
1: ह्या सातारमध्ये वास्तव्यास होत्या आणि ब्रिटिश सरकारच्या सातारा सांगली जिल्ह्यात म्हणजे सातारा तत्कालीन जिल्ह्यावर अतिशय नजर होती. आणि हे इतकं वाढलं प्रकरण प्रति सरकारचं की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली. इथल्या गव्हर्नरना त्याबद्दल विचारणं होईल तुम्ही काय करता काय चाललंय. म्हणून त्यांनी गिलबर्ट नावाच्या एका एसपीच्या अतिशय त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे जरब बसू शकेल ह्या सगळ्यांवर असं त्यांना वाटत होतं म्हणून त्याची नेमणूक केली. आणि त्यांनी जेव्हा संशयितांची धरपकड सुरू केली तेव्हा त्यांनी संशयावरून या काशीबाई देशमुखांच्या घरावर छापा मारला.
0: अच्छा.
1: आणि त्यात त्यांना क्रांतिकारकांची गुप्त पत्र काही लिफाफे वगैरे मिळाले. साहजिकच त्यांना त्याने अटक केली. आणि एक काझी म्हणून होतं जलाल काझी, त्यावेळेचा क्रूर अगदी तो जमादार होता, त्याचीही नेमणूक त्या चौकशी कामी केली.
0: अच्छा.
1: तर त्यांनी अनन्वित छळ केला त्या काशीबाई. पण त्यांनी हुंकच चूक केलं नाही आणि काहीही क्रांतिकारकांच्या बद्दल
0: सांगितलं नाही.
1: पण दुर्दैवाने त्यांचा इतका छळ झाला की त्या मृत्युमुखी पडल्या. लगेच हे सगळे भडकून उठले क्रांतिकारक. प्रति सरकारने याचा प्रतिशोध घेतला पाहिजे. पण नाना पाटील तसे धोरणे होते. त्यांनी सांगितलं की साताऱ्यात एकेका घरावर ब्रिटिशांची नजर आहे, सगळ्या वेळा पडलेल्या. आपण काही करायला गेलो त्यांचा ह्याच हेतू आहे की असं झालं की हे क्रांतिकारक येतील आणि आपल्या सापळ्यात सापडतील. तर त्यांनी काय केलं, त्यावेळेला एक राम भोसले म्हणून मसाजर होते, मसाज जो करतात ते बर्लिन मधून शिकून आले होते.
0: अच्छा.
1: त्यावेळेला आणि ते अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या लोकांना, त्यावेळेच्या प्रतिष्ठित लोकांना मसाज करण्यासाठी त्यांना बोलवत. त्यात ब्रिटिश लोक सुद्धा अधिकारी वगैरे असायचे, पोलीस खात्यातले लोक, कोण सगळे असे असायचे. तर राम भोसले सुद्धा जरी यांच्याशी ते ब्रिटिश लोकांशी किंवा इकडे जात असले तरी त्यांना मसाजरचं ट्रेनिंग घेण्यात त्यांना प्रवेश मिळत नव्हता. तेव्हाही सुभाषचंद्र बोसांनी त्यांना मिळून दिलं होतं जेव्हा. तर त्यांच्याही मनात स्वातंत्र्याची उर्मी होती. तर नाना पाटलांनी त्यांना हे काम सांगितलं आणि पुढे त्या राम भोसलेने तो जो क्रूरकर्मा होता ज्याला काझी त्याला गोळ्या घालून ठार मारलं. तर अशा ह्या काशीबाई देशमुख ज्या हुतात्मा झाल्या यांचे फार महत्वाचं योगदान होत.
0: केवढं धारिष्ट्य आहे,
1: धारिष्ट्य केवढं धारिष्ट्य त्या काळात. तिसरं असं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे लीलाताई उत्तमराव पाटील.
0: अच्छा.
1: हे जळगाव म्हणजे अंमळनेरकडचे आणि उत्तमराव पाटील हे स्वतः स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या लीलाताई पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्याच्यात लढत होते. 1942 साली 15 ऑगस्ट 1942 ला त्यांनी प्रचंड मोर्चे काढले आणि अंमळनेरच कोर्ट, रेल्वे स्टेशन आणि पोस्ट ऑफिस हे सगळं पेटून दिलं. त्या स्वतः लीलाताईंचाही सहभाग होता. नंतर डेथ वॉरंट काढलं त्यांच्या उत्तमराव पाटलांच्या नावाने. ते दुसऱ्या दिवशी त्या दिवशी लगेच ते फरार झाले. दुसऱ्या दिवशी त्या लीलाबाई पाटील स्वतः पुन्हा काही सैन्य स्वातंत्र्य सैन्य घेऊन मार्शल लॉ असताना निदर्शनात सामील झाल्या.
0: अरे वा.
1: आणि ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 5 महिन्याच्या गर्भवती होत्या त्यावेळेला. त्यांनी झेंडा सोडला नाही, त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण झाली. ब्रिटिशांनी अटक केली आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा गर्भपात झाला. त्यांना 14 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आणि त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं. पण अंगात ताप असतानाही त्यांनी शिताफीने पुढं काही दिवसांनी येरवडा तुरुंगात न त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. हे अशी माणसं होती, अशा स्त्रिया होत्या. पुढे त्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्या नगरसेविका झाल्या, आमदार झाल्या. त्यांनी सहकार क्षेत्रात स्त्रीमुक्ती याबद्दल बरंच कार्य केलं. आणि अगदीच तुम्हाला एक संदर्भ द्यायचा म्हणला तर आपल्या ज्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या या काकी. तर अशा अनेक स्त्रिया त्यांच्या याच्यात क्रांतिकार्यात सहभागी होत्या.
0: म्हणजे आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य घडलं ते त्यांच्या मावळ्यांमुळे असं आपण म्हणतो, तसं हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मावळेच होते.
1: मावळे अगदी मावळे अफाट, म्हणजे प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: तर प्रेक्षक हो, एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव भारताचा जो साजरा करतोय त्यानिमित्त विशेष पाहुण्यांना अतिथींना आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत आज ज्येष्ठ साहित्यिक रविकिरण पराडकर सर. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण भारताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव विशेष कार्यक्रम करत आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक रवी किरण पराडकर सर. सर आता तुम्ही खूप छान म्हणजे मला बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान ऐकायला मिळालं आणि माझ्याही बुद्धीला काहीतरी खाद्य मिळालं आणि खरंच मला आणि ऐतिहासिक गोष्टींमध्ये जसं आपण बऱ्याच जणांना रस आहे आवड आहे आणि अशा काहीतरी विविध गोष्टी म्हणजे आपल्याला ज्या माहिती नसतात जसं आपण अपरिचित क्रांतिकारक म्हणतो तसं हे अपरिचित एक क्रांतिकारकच आहेत म्हणजे जेवढे फार लोकांना माहिती नाहीत त्यांच्याविषयी तुम्ही सांगताय. क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं प्रतिसरकार याविषयी सर आपल्याला आज माहिती देत आहेत. सर मग काही काळाने हे प्रतिसरकार विसर्जित झालं याविषयी तुम्ही बोलत होतात तर ते नेमकं विसर्जित का करावं लागलं आणि काय त्यावेळीची परिस्थिती निर्माण झाली होती त्याविषयी थोडस सांगा.
1: विसर्जित करण्याची परिस्थिती म्हणजे 1942 साली हे सरकार स्थापन झाल्यापासून ह्या नाना पाटील हे सरकारच्या हातावर कायम त्यांनी तुरी दिली आणि ते कधीही सापडले नाही हे वैशिष्ट्य होत. नंतर 1947 च्या सुमारास जेव्हा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 साली पण त्याची घोषणा किंवा त्याची पूर्वतयारी म्हणजे साधारण 47 साली हे निश्चित झालं
0: की
1: भारताला आता स्वातंत्र्य मिळणार. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी हे आपलं प्रतिसरकार आता आपला कार्यभाग संपलेला आहे जो मुख्य त्या हेतूने त्याने ते सरकारचं जे कार्य होतं ते आपणून त्याने ते विसर्जित केलं आणि ते प्रगट झाले. तर ते साधारण 1947 मध्ये ते स्वतःहून प्रगट झाले. आता गंमत अशी होती की त्याच्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे तो खूप वेगळा आहे परत. पण एक सगळ्यांच्या मनात हा एक प्रश्न असतो की क्रांतिसिंह त्यांना कोण कधी म्हणायला लागले काय किंवा त्यांना क्रांतिसिंह पदवी कशी प्राप्त झाली हे बऱ्याच जणांना औत्सुक्य असतं. तर 1947 साली जेव्हा प्रगट झाले त्याच्यानंतर कसं आहे आपण म्हणतो की रत्नाची पारख करायला सुद्धा रत्न पारखी लागतो
0: किंवा ती पदवी त्यांना कोणी दिली.
1: तर आपले सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांना यांच्या या प्रतिसरकारचं मोल आणि नानांनी काय कार्य केलं
0: अच्छा
1: याची जाणीव होती. म्हणजे यांचं साधेपण यांचं शेतकरी गोरगरिबात मिसळणं रयतेबद्दल कळकळ या सर्व गुणांची त्यांना जाणीव होती. त्यामुळे आचार्य अत्रेंनी स्वतः 26 मे 1946 रोजी मुंबईतल्या आपल्या शिवाजी पार्कवर
0: अच्छा इथे
1: 26 मे 1946 तर एका भव्य समारंभाचं आयोजन केलं होतं. 1000 लोक त्याला उपस्थित होते आणि नाना पाटलांच्या सर्व सहकार्यांना त्यांनी क्रांतीवीर म्हणून संबोधलं आणि त्या सर्वांचे मेरुमणी म्हणून हे क्रांतिसिंह नाना पाटील हे त्यांना 1947 साली आचार्य अत्रेने आणि तेव्हापासून ते क्रांतिसिंह म्हणून अवघ्या महाराष्ट्राला जास्त परिचित झाले.
0: आपण त्यांचा एक आढावा घेतला सगळ्या तुम्ही या त्यांचं जे एक प्रतिसरकार होतं त्याविषयी आपण बोललो पण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या काही आठवणी किंवा तुम्ही एक थर्ड अंपायर किंवा एक माजी पोलीस आयुक्त या
1: सदतीस वर्ष आठवणी त्यांच्या खूप आहेत म्हणजे आधीच्या आहेत किंवा नंतरच्या आहेत. आता आधीच्या एखादी आठवण सांगायची म्हणजे जेव्हा ते स्वातंत्र्य चळवळीत होते तेव्हा त्यांना अटक झाली होती म्हणजे आधी प्रतिसरकार तर त्यावेळेला इस्लामपूर येथे त्यांना हजेरी द्यायची होती रोजची. पुढे त्यांनी काय केलं होतं आपली संपत्ती उंपत्ती भावांना देऊन टाकली होती पत्नी वारली आजी त्यांचं प्रेम होतं त्या वारल्या भावांना दिली संपत्ती आपल्या मुलीला आजोळी ठेवलं आणि ते एक प्रकारे सगळ्यातनं कौटुंबिक ह्याच्यात ते बाहेर पडले ते देशालाच वाहून घेतलं होतं जनतेला वाहून घेतलं होतं त्यांनी. तर अशा परिस्थितीत ते इस्लामपूरला गेले होते. अत्यंत पैशाची चणचण होती अंगावरचे कपडे वगैरे सुद्धा काही फाटले होते नवीन नव्हते आणि रोज तिथे हजेरी द्यायची होती. तिथल्या काँग्रेस कमिटीत त्यावेळेच्या ते गेले आणि त्यांना म्हणावे तसा प्रतिसाद काही मिळाला नाही तिथं.
0: अच्छा
1: म्हणून ते म्हणले काय करायचं तर इथंच राहायचं रोज कुठं इस्लामपूर सोडायचं
0: बरोबर
1: म्हणून तिथंच राहणं भाग होतं. तर ते म्हणले आपण हमाली करू काहीतरी बाजारात जाऊन बाजारपेठेत आणि 2 पैसे मिळू सन्मानाने म्हणून ते तिथे गेले. तर तिथल्या काही हमालाने मात्र त्यानं ओळखलं, त्यांच्या दृष्टीने ते देव माणूस होते. त्यांनी बाकीच्या सगळे हमाल गोळा झाले आणि त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला आम्ही काम करून देणार नाही, आम्ही आमचे दिवसाचे जे पैसे आहेत सगळे ते एकत्र करू आणि तुम्हाला देऊ. पण यांच्या मनाला ते पटलं नाही की ह्या गरीब लोकांच्या श्रमाचे पैसे आपण घ्यायचे. म्हणून ते तेवढ्यात पुढे गेले तर त्यांनी बघितलं की तिथं ते ज्याला आपण गोंडपाट बारदान म्हणतो ना, पोत्याचं जे कापड ते तिथं वेस्ट असं खेळ पडलं होतं.
0: अच्छा.
1: तर त्यांनी त्या पोत्याच्या अंगावर बंडी आणि हे शिवले कपडे घालायला.
0: अच्छा.
1: आणि तो फोटो आहे त्यांचा की त्या कपड्याच त्यांनी शिवलं की या लोकांचे पैसे घ्यायला नकोत गोरगरीबाचे म्हणून. म्हणजे अशी त्यांच्या आठवणी खूप आहेत. त्यांच्या प्रतिसरकारची आठवण सांगायची म्हणलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं कशी जरब असायची किंवा खबरे बिबरे. एक माणूस संशयित होता की हा ब्रिटिशांचा खबरा आहे म्हणून. तर त्याच्या घरी ते ठराविक अधिकाऱ्यांशी त्याचं संधान असायचं. तर त्याच्या घरी एकदा दोन शिपाई गेले, त्याला म्हणले चला त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी बोलवलंय. आता पोलीस आले म्हणतात तो लगेच त्यांच्याबरोबर आला, त्या ठिकाणी आला तिथं आणि काही दोन चार पोलीस उभे होते, एक जण पाठमोरे उभे होते ऑफिसर. तर त्यातल्या पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्ही नानासाहेब पाटलांना आम्हाला एक सांगाल का ठावा ठिकाण त्यांचं. त्यांनी आता मी लगेच नाही पण मी तुम्हाला अवगत करतो बरोबर माहिती काढून असं म्हणल्यावर ते अधिकारी वळले तर ते नाना पाटीलच होते पोलिसाच्या वेशात. आणि हे सगळे शिपाई खोटे होते. त्याच्या घरी पाठवल्यापासून जे आणले त्यांनी विश्वासून आला
0: आणि
1: त्यांनी त्याला मग नेहमीप्रमाणे पत्री ठोकण्याचं काम त्यांच्या यांनी केलं की असे ते जे संशयित किंवा गद्दार खबरी जे असायचे त्यांना ते अशी वागणूक द्यायचे. अशा ह्या त्यांच्या काही विशेष आठवणी सांगता येतील.
0: तेच मागाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एवढी 37 वर्ष पोलीस खात्यात होतात तर एक या नात्याने किंवा या विभागात काम करताना हे सगळं क्रांतिकारकांचं जे काम होतं त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि आता नेमकं भारताने कसं असलं पाहिजे किंवा पोलिसांनी कसं
1: असतं हा जर म्हणजे विषय कसा आहे हा जरा वेगळ्या ह्याचा त्याला वेगळी दिशा आहे. कारण पोलीस हे शासनाशी बांधील
0: असतात.
1: पोलीस हे शासनाशी बांधील. आपण जेव्हा म्हणतो ब्रिटिशांनी अत्याचार केले तेव्हा ब्रिटिश मूडवरच होते. शेवटी सैन्य आणि पोलीस दलात शेवटी आपलेच लोक होते असंख्य. पण त्यातले बहुसंख्य हुकमाचे ताबेदार असतात. पण त्यातील सुद्धा काही जणांना काही जण सरुदयी असतात असंही नाही. म्हणजे वरिष्ठांनी आज्ञा दिली याचा अर्थ क्रूरपणे तुम्ही त्याच्या अंमलबजावणी केली असेल पण ती एक नशा असते. त्या नशेच्या आहारी काही जण जातात आणि काही जण जे अगदीच काही जण असे असतात की ते त्यांनी नोकऱ्या सोडून सुद्धा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याचे उदाहरण आहे. आणि बरेचसे जण असे असतात की नोकरी तर करायलाच पाहिजे, त्यांच्या समोर कुटुंब असते असतं पण ते ह्या पद्धतीने वागत नाहीत.
0: बरोबर.
1: असे काही असतात. आता प्रत्येकाचा भाग आहे. आणि ज्यांना आपण दहशतवादी म्हणतो ते दुसऱ्या देशाच्या दृष्टीने ते त्यांचे हे असतात. आता स्वातंत्र्य सैनिक म्हणतात त्यांना हे चालू राहत. पण यांनी जे काम केलं ह्याचं मुख्यतः काम त्यांनी कुणालाही अन्याय केला नाही. म्हणजे एवढी त्यांनी तुफान सेना होती किंवा एवढी त्यांची जरब होती पण त्याचा वापर जे काही खटले झाले आता त्याचा फायदाही. हा आता पोलीस म्हणून म्हणायचं म्हणलं तर काय केलं काही लोकांनी समाजकंटक त्यावेळेचे दरोडेखोर यांनी यांच्या जरबेचा किंवा यांच्या दहशतीचा फायदा घेतला आणि त्यांनी दरोडे घातले आणि त्यावेळेला त्यांनी मुद्दा म्हणून आम्ही नाना पाटलांची माणसं आहोत किंवा असं असाही फायदा. पण असं जेव्हा यांना कळत असे तेव्हा त्या लोकांनी शोधून यांनी पत्र ठोकलेले आहे की आपला फायदा घेऊन
0: आपल्या नावाचा वापर केला
1: गैरवापर.
0: आत्ताच जसं आपण आता स्वातंत्र्यापूर्वीच्या तुम्ही नाना पाटलांच्या कथा सांगितल्यात आता आपल्याला एवढ्या सगळ्यांच्या बलिदानातलं हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आता जेंजीने जे काही केलेलं आहे तेही आपण पाहतो आहोत तर आता नेमकं आपण तरुण मुलांनी नेमकं कसं असायला पाहिजे. हा
1: आधी मी थोडस
0: अवश्य
1: राजकीय प्रवासाबद्दल कारण नाना पाटलांचा हे एक पर्व झालं स्वातंत्र्यापर्यंत.

0: मग ह्या प्रवासात साहजिकच लोक त्यांना विचारत, आताही जसे विचारतात की तुम्ही इतके पक्ष बदलतात, त्यावर ते सांगत की मी एक तिकीट काढलेलं आहे, ते म्हणजे समतेचं तिकीट, स्वातंत्र्याचं तिकीट मी काढलेलं आहे, रयतेची सेवा तिकीट काढलेलं आहे. मी बस कुठलीही बदलली तरी माझं तिकीट तेच आहे. राजकीय पक्ष बदलला आणि ते त्यांनी खरे म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा खुर्चीसाठी ह्या पक्ष बदलूपणा कधीच केला नाही. जे होतं ते त्यांनी सगळं जनतेसाठी रयतेसाठी, म्हणजे शेवटच्या दिवसात त्यांचं वास्तव्य पंढरपूरला होतं काही काळ. तर असंख्य लोक त्यांना भेटायला येत प्रेमाने, त्यांना शाली दे, सत्कार करत, घोंगडी दे, काम देत, ते सगळे ते गोरगरीब शेतकरी आले की त्यांना वाटत असं त्यांचं जीवन होतं. म्हणजे राजकीय प्रवास सुद्धा हा असा त्यांचा वेगळ्या धरतीचा होता.
1: तर आत्ताची परिस्थितीकडे तुम्हाला मी परत नेऊ इच्छिते. थोडं राजकीय प्रवास आपण पूर्वीच्या क्रांतिकारकांचा पाहिला आणि आत्ताचं थोडंसं आपण पाहतो आहोत. तर आत्ताच्या तरुण मुलांनी किंवा काय आदर्श ठेवले पाहिजेत, कारण एवढ्या सगळ्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्याचा अभ्यास त्यांनी देशाला काय दिलं पाहिजे नेमकं त्याविषयी थोडं सांग.
0: आता बघा, आता जर आपण बघितलं तर संगीत खुर्चीचा खेळ असतो राजकारणात, काय नाही तर म्हणजे आपण खुर्चीला महत्व, म्हणजे नाना क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा वारले तेव्हा लोक खुर्चीसाठी भांडतात, पण त्यांचं देह कुणी ताब्यात घ्यायचा त्याच्यावरनं त्याला वाद झाला. वाद म्हणजे कसा, प्रेमापोटी.
1: अच्छा.
0: येडे मच्छिंद्रचे लोक म्हणाले हे आमचे सुपुत्र आहेत गावचे, तर आम्हीच त्यांचं सगळं हे करणार, आमच्या ताब्यात द्या. त्यांचे वाळव्याचे लोक म्हणले की इथं त्यांनी सगळं प्रतिसरकार आमच्या ताब्यात द्या. साताऱ्याचे लोक म्हणले इथं त्यांचं कार्य होतं, आमचं इथनं खासदार आमच्या ताब्यात द्या. बीड म्हणले आमच्यावर त्यांनी आलूट प्रेम केलं, आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, आमच्या ताब्यात द्या. पंढरपूरवाल्याने आमचं वाचलं, हे त्यांचं स्मारकासाठी त्यांच्या हे ताब्यात मिळावं ह्याच्यासाठी, म्हणजे आज खुर्चीसाठी आहे त्यांच्या.
1: खरंच म्हणजे
0: किती कमाल आहे बघा. हे असे क्रांतिकारक होते. आणि आजच्या काळात म्हटलं तर कसं आहे, देशसेवा म्हणजे प्रत्यक्ष सैनिक होऊन सीमेवरच लढलं पाहिजे असं नाही. बऱ्याच जणांची समजूत असते की मी सीमेवर लढतो तोच फक्त, म्हणजे त्यांचं कार्य तर प्रश्नच नाही, त्यांना वंदनच केलं पाहिजे, कारण ते आपल्या सगळ्या घरादारावर तुळशीपात्र ठेवून ते तिथं आपल्यासाठी लढत असतात. पण देशसेवेचे अनेक मार्ग आहेत, त्यामुळं जो तो ज्या त्या क्षेत्रात आता अनेक शास्त्रज्ञ आहेत, आपलं जीवन रोजचं दैनंदिन जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावत आहेत, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते उभारत आहेत, ते करत आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करत आहेत, किंवा उत्तम विद्यार्थी घडवणं आताच्या काळात सगळ्यात वानवा ज्या गोष्टी जी आहे ती उत्तम शिक्षक प्राध्यापक असणं आणि त्यांनी अशी पिढी तयार करणं, तर त्याची खरी गरज आहे. तर अशा अनेक मार्गाने आपण देशसेवा करू शकतो, फक्त त्यासाठी तुमची मानसिक धारणा तसे, संस्कार तसे पाहिजेत, मानसिक धारणा तशी पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्ट. आणि आपल्या ज्या मातीने आपल्याला हे सगळं दिलंय, किंवा ज्या लोकांकडून आपल्याला गुरु पालक या सगळ्यांकडनं हे जे मिळतं त्यांच्याबद्दल, या जमिनीबद्दल ज्याला आपण पूर्वी म्हणायचं वतन केली आहे कुर्बानी, तसं ह्या भूमीबद्दल त्याला मनापासून आत्मीयता पाहिजे, कृतज्ञतेची भावना पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: इथे मोलाचं सांगितलं तुम्ही, कारण आज तीच कुठेतरी कमतरता जाणवते, एकमेकांबद्दलचा आदर किंवा प्रेमभाव हा कुठेतरी नष्ट होतोय आणि स्वपणा वाढतो, आत्मकेंद्रित वृत्ती वाढलेली आहे. तर असा आमचा आजचा कार्यक्रम होता, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण भारत देशाचा साजरा करतोय, त्यानिमित्त रविकिरण पराडकर सर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं प्रतिसरकार याविषयी आपल्याला खूप मोलाची माहिती सांगितली. आणि आमचा हा पॉडकास्ट, आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. सर तुम्ही इथे आलात नेहमीप्रमाणेच तुमचे आभार मानू इच्छिते आणि तुमच्या ऋणातही राहू इच्छिते आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद पुन्हा एकदा मला इथं बोलवलं. आपला 90 FM चारे कॉलेजचा
1: प्लॅटफॉर्म
0: आहे, आपण मला इथं बोलवलं, आपल्या संचालकांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.

धन्यवाद. तर आमची ही मुलाखत तुम्ही लवकरच पाहणार आहात आपल्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या रेडिओ स्टेशनवर ऐकणार देखील आहात. मी तेजस्विनी आपली रजा घेते. जय हिंद.

90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजीं बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहायस पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणले आहेत. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागाहून, दुसरा म्हणाला.
इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला. आई म्हणाली, श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. वेणू म्हणाली, सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो. असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या
म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळली भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे। रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या कोठ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू। भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू। गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो। मराठी 5वीत मी होतो। वय 11 वर्षांचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो। परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा। कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे। मला ते खरे वाटे। आमच्या गावात कोणीतरी मेले होते। मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस। त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या। मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच। चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणास गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे। थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे। घरात कोणी नव्हते। आम्ही मुले जमलो होतो, भजन करण्याचे ठरले। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते, मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो, परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई, मी विचारले, तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन, आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का, हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नावापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे
आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार, मी आर जे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर जे वैभव सोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात, यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं, आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट. जमीन मिळाल्यापासून अनेक प्रश्नांनी आपले डोके वर काढले होते. एका नव्या जगात संघाने पाऊल टाकले होते. वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा चालवणे हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते, अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते, पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले. गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरीही आपली लेकरं असे दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पालापालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळरानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते, तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची प्रचिती येणार होती. यमगरवाडीत प्रकल्प सुरू करायचा हे ठरले आणि त्यासंबंधी छोट्या मोठ्या बैठका महादेव गायकवाड यांच्या घरी काकरंब्याला व्हायच्या. अशाच एका बैठकीत प्रकल्पात लक्ष देईन असा पूर्ण वेळ कार्यकर्ता हवा अशी चर्चा सुरू झाली. मी येऊ का? तुकाराम माने यांनी महादेव गायकवाडांच्या नातेवाईकांना विचारले. तुकाराम माने SYBA पर्यंत शिकलेले, कैकाळ्याचा पारंपरिक व्यवसाय करत. तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभूंची समस्या संपली, पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभूंनी त्यांना एक अट घातली. हो चालेल की, तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला
एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच कुजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात येऊन राहिले. चाटुफळ्यांच्या जागेची साफसफाई होत होती. जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते आणि त्याला यशही मिळू लागले होते. इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते. साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते. तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या. पळसाची झाडे खूप होती, त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या. बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात. या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे. कधी कधी कापलेल्या गवताचे तन पायाला बोचत, पाय रत्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रत्ताळलेल्या पायाची तमा कसली. 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला पारधी समाजाचा, परमेश्वर गोटुराम काळे. एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते. परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटुराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली. आणि बघता बघता संख्या 15-20 झाली. या साऱ्यांचे आईबाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले. काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला. तो मानेंबरोबर काम करू लागला. केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले. केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव. त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला. त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला. प्रकल्प सुरू झाला. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला. विशेषतः पारधी समाज, चोर दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मारखात होता.
एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा, आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर, हेवे दावे आणि चौथ्या बाजूला अज्ञान, या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता. पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हानामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात. परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत. बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्पात समन्वय आणि संवाद यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होई. अशा बैठका म्हणजे 150 पारधी सहकुटुंब सहपरिवार हजर असत. तान्या बाळापासून ते 100 झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती पारध्यांची. आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरचे वैभव सोबत.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली. पारधी बोलीत काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हानामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा कोणी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार केला. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते, कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती. पण या बैठकीला माणिक आणि त्यांची बायको उलनबाई हजर राहिली नसती तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले असते. पारधी समाज एकमेकांशी व्यवहार करताना संशय गैरसमज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषत पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही. कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांची

मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वारं शिरलेली अवखळ जनावर जणू. एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली, त्याला ते तरी काय करणार. अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत. तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोरं पोबारा करीत, मग पाठलाग, पोरं वाऱ्याच्या वेगाने धावत. खरं तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा, काहीही करा. इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा. तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोरं पसार होत. मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोढी गुलाबीने सांभाळून घ्या, असे सारे करावे लागे. शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली. गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते. गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ. गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते. मग ती खदखद पारध्यांच्या पोरांवर निघे. कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच. प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडा वंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली. तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते. अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले. गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले. सारीच पोरं मरायला टेकली होती. माने मध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले. का मारताय पोरांना? मानेंनी जाब विचारला. आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले. म्हणून ही शिक्षा. मग काय असंच मोकळं सोडायचं का? मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते. गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते. तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले. नेमके त्याच दिवशी प्रभूनेही प्रकल्पात आले. ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. प्रभूनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले. रितसर तक्रार नोंदवली. पोरांना खूपच मार पडला होता. प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते. ते वळ पाहून प्रभूनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले. माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते. ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते. रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली. अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती. पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता. तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर्च वैभव सोबत.

तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या भागातला हा शेवटचा एक कथामालेतील सार. अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच, मुळे उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाज बांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. चाटुफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळाएवढी वाटत असे. कुड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. धापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना सांगितली. ठीक आहे, बघू काय होते ते. तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले, तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये. तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चापकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा सकारात्मक बदल दिसू लागला होता तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुणेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालक पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास?
विचारल्यावर पारदेसपूर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे, तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत आलो. अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे अशा धावपळीचा त्यांना त्रास होत नव्हता. याच वळणावर याच वाटेवर

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अचर 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान, ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वास्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्र मार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते.

आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागत द्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेटं जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले, पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आजसारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 मध्ये सुरुवात आणि 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्र किनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे उभे आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे,
परदेशी अधिकारी इथे येत असत, म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रवणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागतद्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभे आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमांड लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ती सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहूनही अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाकात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटिट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमांड दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल, पॅलेस, हॉटेल, एलिफंटा, लेणीचा, बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरणं चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या क्षणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबूतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबूतर एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेरा टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिलंय. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभा आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षांहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाबमधून आले, कुणी गुजरातमधून, कुणी केरळमधून, कुणी आसाममधून तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट मांडतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नव पैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनाची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्थ व्यक्तिमत्व होत। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गवई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेरवाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल, किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणी ही नक्कीच महत्वाची आहे, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात। जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्यामसुंदरा राजसा हे, किंवा ऋतु हिरवा ऋतु बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीतं असतील। एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत। अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे। मग शांताबाईंची आठवते ती लावणी, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला। या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत। दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत। थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत।

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योत जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

0: नावातच खूप युनिकनेस आहे, सुरली क्रिएशन, आणि ज्यामध्ये रेशमाताई जी आहे ती स्वतः छान फॅब्रिकच्या वस्तू बनवत असते. फॅब्रिकची ज्वेलरी असू देत, तोरणं असू देत, किंवा देवांची आसनं असू देत, लखोटे असू देत, चौरंग आसन असू देत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती सुरली क्रिएशनच्या माध्यमातून बनवते आणि आता घराघरांमध्ये तिच्या वस्तू पोहोचवण्याचे काम करते. सध्या ती ऑनलाईन हा व्यवसाय जे आहे ते तिने सुरू केलेला आहे. ती आणि तिची बहीण अशा दोघी जणी मिळून हा व्यवसाय जे आहे त्या चालवतात. आणि खरं तर मुळात आपल्या मराठी मुलींनी पुढे आलं पाहिजे, कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे ही भावना मनात ठेवून रेशमाताई असेल आणि तिची बहीण असेल या दोघींनीही एक खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि एक खूप छान सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळीकडेच त्यांचे जे हे दागिने आहेत ते पोहोचलेले आहेत. तर येस ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. मला तुझ्या जॉब बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मुळात जॉब काय करतेस, तुझं शिक्षण काय झालं आणि तू मग सुरली क्रिएशन कडे कशी वळलीस?
1: मी नॉर्मली प्लेन ग्रॅज म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर एमकॉम केलं आणि नंतर आपण जसं नॉर्मल जॉब सर्च करतो तसं मी जॉब सुरुवात केली सर्च करायला. आणि माझं म्हणजे फुल्ली बॅकग्राऊंड तर माझं फायनान्स अकाउंटमध्येच होतं, अकाउंटिंगमध्ये होतं मोस्टली. तर मी अकाउंटिंगमध्ये बरंच पुढे पुढे म्हणजे त्याच्यातनं मी मग मी फायनान्समध्ये आले आणि आता सध्या मी एका सोशल मीडियामध्ये कामाला आहे ॲज अ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये.
0: ओके.
1: आणि ते करता करता मला हे सगळं वाटलं की एक साईड बिझनेस असावा, काहीतरी छोटं मोठं असावं, असं करत करत मी इथपर्यंत आले.
0: क्या बात आहे. म्हणजे एकतर मुळात अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट आणि एकीकडे हे तुझं पॅशन. पण मला एक सांग, मग फॅब्रिकच्या वस्तू बनवायला तू कुठे शिकलीस? म्हणजे फॅब्रिकच्या वस्तू वापरून असे आपण दागिनेही बनवू शकतो, हे कसं तू कुठे शिकलीस आणि काय?
1: नाही, आपण असं जनरली असं काही डोक्यात नव्हतं, पण आपण युट्यूब म्हणा किंवा काही सोशल मीडिया बघतो, कुठे ना कुठे व्हिडिओज पाहतो, फेसबुक म्हणा, तर असे आपण रँडम जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो किंवा कुठे फोटोज बघतो तर असं बघता बघता वाटतं की हे आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो, असं एक इन्स्पिरेशन आणतो आपण स्वतःमध्ये, एक मोटिवेशन आणतो की आपण पण स्टार्ट करू शकतो. तसंच मी असे 4 प्रोडक्ट्स बनवले आधी सुरुवातीला, जे आता मी प्रोडक्ट्स मध्ये नाही आहेत, पण ते मी सुरुवातीला चोकर मी जे बनवले 4 प्रोडक्ट्स एक वेगवेगळ्या कलरमध्ये खराच्या वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवले आणि ते मी माझं पेज क्रिएट करून त्या पेजला मी पोस्ट केले. आणि असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठं करायचं आहे किंवा बिझनेस करायचं आहे, खूप मोठी उद्योजिका असं बनायचं असं पहिलं काहीच
0: डोक्यामध्ये नव्हतं. फक्त एक आवड म्हणून सुरू केलं,
1: पेज ते सुरू केलं आणि पेज सुरू करताना मग मी ते 4 प्रोडक्ट्स ते पोस्ट केले. मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो पण मी टाकून दिले होते असं
0: अपलोड केले
1: आणि ते तसंच ठेवून दिलं. असा विचार नाही केला की मला सेल करायचंय किंवा काय करायचंय, पुढे माझं काय एम आहे, कसं जायचं, काही काही नव्हतं माहिती मला. हे सगळं करत करत करत करत हळूहळू शिकत शिकत आपण जसं आपला स्किल डेव्हलप करतो ना, तसंच हे थोडं थोडं थोडं वाटलं की आता थोडं अजून प्रोडक्ट बनवाव्या, मग थोडासा अजून कुठेतरी जाऊन फ्रेंड्सना सांगूया की मी हे बनवतो
0: करते, बरोबर,
1: अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते है ना. आणि असंच मी इंस्टाग्राम वरती मग मी एक रील अपलोड करत किंवा काही प्रोडक्ट बनवलेले त्याचे फोटोज टाकत थोडा थोडा लोकांपर्यंत
0: पोहोचण्याचा प्रयत्न केलाय
1: असं मी करून इथपर्यंत.
0: क्या बात आहे. पण मग जेव्हा तू पहिल्यांदा पोस्ट केलीस आणि तुझ्या काही व्हिडिओज शेअर केल्यास इंस्टाग्राम वरती वगैरे, त्यानंतर तुला कसा रीच मिळाला, कारण त्यानंतर लोक कशी तुझ्यापर्यंत पोहोचली?
1: कसं आहे ना, इंस्टाग्रामचा जो काय म्हणतात ते
0: अल्गोरिदम,
1: जसं आपण कुठलीही रील टाकली ना तर आपल्याला खूप व्ह्यूज येतात एका रील मध्ये,
0: काहीतरी वेगळं असेल तुमचं तर क्रिएटिव्ह.
1: आपण न्यू पेज स्टार्ट करतो तर आपल्याला एक्साइटमेंट साठी तो एक अल्गोरिदम येतो आणि त्याच्यावरती व्ह्यूज पण येतात. तर मला ना बऱ्यापैकी रीच आला होता अशा माझ्या व्हिडिओजना, म्हणजे इतका नाही पण लोकांपर्यंत पोहोचत
0: होता, बरोबर,
1: लोक बघत होते. असं वाटलं नाही की आवडेल नाही आवडेल पण रीच होत होता, एंगेजमेंट होत होतं. तसं तसं करत मग मला ते अजून इन्स्पिरेशन आलं की अजून करूया, अजून बनवूया काहीतरी वेगळं, अजून नवीन डिझाईन.
0: पण मग त्यातून लोक तुझ्याकडे ऑर्डर वगैरे द्यायला लागले होते?
1: सुरुवातीला माझ्या फ्रेंड्सना मी सांगितलं की मी बनवते असं आहे, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली, म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, त्यांनी माझ्याकडनं बाय केलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना सांगितलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना
0: असं सांगत पब्लिसिटी
1: थोडं थोडं कळत गेलं, लोकांना कळलं की मी बनवते. मग ते मला थोडं कस्टमायझेशनच्या ऑर्डर किंवा मला असं पाहिजे, म्हणजे कुठे दुसरीकडे बघितलेलं प्रोडक्ट आम्हाला
0: असं करून दे, बरोबर,
1: असे कस्टमायझेशनचे पण ऑर्डर्स मला यायचे.
0: बरं,
1: थोडे ना कळायचे ना, एखादी दोन असे ऑर्डर्स.

0: क्या बात आहे. बरं पण मग मला सांग, यामध्ये बहिणीची एंट्री कुठून कशी झाली आणि ती कशी तुझ्या सोबत आली आणि कसं
1: तुम्ही सुरू केलं? हे पेज म्हणजे मी सुरुवात जी केली ते मी पेजला जी 2022 मध्ये मी हे पेज चालू केलं. आधी काहीच नव्हतं, एक नॉर्मल पेज बनवायचा होता मला. आणि लोगो वगैरे आपण बघतोच ना की आपल्या पेजला काही लोगो पाहिजे, प्रोडक्ट्सला काहीतरी नाव पाहिजे, तर ते असं काही डोक्यात नव्हतं. तर मी एक बनवून ठेवलं होतं माझं पेज. आणि बहिणीचं असं होतं की आम्ही दोघी करणार आहेत हे फिक्स होतं. तिचं ज्वेलरी बनवायचं असं काही नव्हतं. ती दुसरं काहीतरी करेल, म्हणजे खणापासून दुसरं काही
0: वेगळं तोरण वगैरे असं.
1: तर तिला स्टिचिंगची आवड होती, ती स्टिचिंग करते. आणि त्याच्यामधनं मग तिने तोरणं चालू केली, म्हणजे तोरणं कशी बनवायची, खणाची तोरणं. मग ती त्याच्यामध्ये हँड पेंटिंग पण तिला आवडतं करायला, तर त्याच्यामध्ये हँड पेंटेड तिने त्या तोरणामध्ये उतरवलं. असं तिचा इंटरेस्ट त्याच्यामधनं आला. विचार केला की चला आपण दोघं मिळून सुरू करूया. मग ते एक्सेसरीज मध्ये झालं, एकत्र ज्वेलरी विथ खणाचे अदर आयटम्स असे.
0: किती सुंदर आहे, म्हणजे बहिणी बहिणी फक्त सोशल मीडियावरती फोटोज काढून फोटोज पोस्ट करण्यापेक्षा बहिणींनी एकत्र येऊन जर हा असा बिझनेस केला तर किती मस्त होईल. सो खरंच क्या बात आहे. बरं ताई, तू हे अगोदरपासून करत होतीस, हळूहळू रीच वाढत गेला. मुळात खूप युनिक आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आहेत. त्या अगोदर सुरली, म्हणजे मी जेव्हा हे नाव पाहिलं किंवा मला नावाविषयी मी ऐकलं, खूप युनिकनेस वाटला एक नावामध्ये. तर ते कसं सुचलं तुला हे नाव सुरली?
1: म्हणजे आता कसं, आम्ही दोघी बहिणी आहोत तर आमच्या दोघांच्या नावांचे इनिशियल्स, जे माझं नाव आहे रेशमा, तर त्याचं इनिशियल फर्स्ट लेटर रे. माझ्या बहिणीचं नाव आहे लीना, इनिशियल फर्स्ट लेटर ली. आणि सूज ह्याचा अर्थ माझ्या आई वडिलांचं नाव, जे या नावाने सुरुवात होतं, एक सुरेश आणि सुरेखा, असं कॉम्बिनेशन करून आम्ही ते नाव
0: सुट.
1: म्हणजे सुरेली असं अचानकच आमच्या, आम्ही जस्ट असं बसलो होतो गप्पावर, काही आमचं डिस्कशन चालू होतं, तर एक आम्हाला असं नाव सुचवायचंच होतं. तर असं म्हणजे पटकन तोंडातून आलं की सुरेली, पहिलं सुरेली, मग असं पटकन तोंडातून आमच्या येऊन गेलं. तर मग ते
0: सुरेली क्रिएशन,
1: मग ते जुळून आलं ते सुरेली असं, सुरेली.
0: आणि ते नावात सुरेख आणि सुरेल येते.
1: बरेच नावं ठरवले होते की एल आर क्रिएशन, पण ते व्यवस्थित. हे मला कळलं की चल एकदम असं रॅन्डम आलं तोंडामधनं, तर मग हेच नाव आणि ते जुळून पण आलं ना नावाच्या इनिशियल, तर मग ते आम्ही फिक्स केलं दोघींनी.
0: किती सुंदर आहे.
1: त्यानंतर मग लोगो मध्ये आम्ही कन्वर्ट केलं, कारण की हे प्रोडक्ट हँडमेड आहेत, मग ते खणाचे आहेत, विशेषतः ते खणाचे आहेत. मग त्या लोगोला खणाचं फॅब्रिक आणि एका बाईचा अर्धा फेस
0: आहे,
1: असं कमळचं चिन्ह आहे त्याच्या, असं करून ते आम्ही लोगो क्रिएट केला.
0: क्या बात आहे यार, म्हणजे खूप आपली जी इनिशियल जी जर्नी असते ना, ती खूप अशी पुढे गेल्यानंतर ती आठवतो तेव्हा किती भारी वाटतं की हा हे कसं सुचलं होतं, कसं सुरू झालं होतं.
1: विचार नाहीये की हे असं करायला पाहिजे माझा लोगो असं, पण तेव्हा ते विचार आले आम्हाला लोगो बनते वेळी.
0: हा क्या बात आहे. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये सुरेली क्रिएशनची फाउंडर रेशमा मेस्त्री ताईसोबत आपल्या छान दिलकुलास गप्पा सुरू आहेत. पण सुरेली क्रिएशन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सुरू केलं याविषयी जाणून घेतलं, याविषयी या अजून बऱ्याच गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजिकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिची आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत आहे. आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते, इकडे हवी होती ती. बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानसा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणी बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचं हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला. मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे.
1: मी जसं म्हटलं ना की मी पहिले 4 प्रोडक्ट्स बनवले जे
0: चोकर
1: ते तर सेल आउट झालेच, कारण की ते सुरुवातीलाच पहिले 4 आणि त्याच्यावरच त्या लोकांनी ते जास्त पाहिले की चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला पेंडंट
0: आहे,
1: इयरिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले. आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयरिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप
0: काहीतरी वेगळं पाहिजे
1: सारखं बनवायचं. तर मी असं हे खनाचे आयटम्स हे जे आहेत ना खनाचे प्रोडक्ट ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खनाचंच आहे,
0: फॅब्रिक खण युज करतेस. बरोबर.
1: मी खनाचे इयरिंग्स बनवायला सुरुवात केली
0: आणि आता त्याला जास्त मागणी आहे.
1: हा, आता त्याला जास्त मागणी आहे.
0: क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता आज आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूबवरती त्यांच्यासाठी हे छान मेजवानी आहे मी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मेन पार्ट जो आहे एक्सेसरीजचा हा तिच्याकडे आहे. म्हणजे रेश्माताई हे एक्सेसरीज वगैरे करते, तर लीनाताई जी आहे ती तोरण असेल किंवा चौरंगाच्या आसनं असेल या सगळ्या गोष्टी ताई करते. सो ताईनी आज काही ज्वेलरी माझ्यासोबत इकडे आपल्यासोबत स्टुडिओला आणलेली आहे. तर त्या ज्या आहेत ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी इझी, म्हणजे काय म्हणतात त्याला, इझी टू वेअर अशा आहेत, लाईट वेट आहेत ऍक्च्युली. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपले आउटफिट पण खूप छान, आपण आता सध्या आपण ट्रेंडिंग मध्ये पाहतोय की लाईट वेट काहीतरी आपल्या सगळ्यांना हवं आहे. कारण ऑफिस वर्किंग असू देत, जॉबला जाणारे असू देत, हे सगळेजण जे आहेत ते असं ट्रेडिशनल वे मध्ये आता जायला लागले. कुठेतरी पुन्हा त्यांचा कल जे आहे ते आपल्या परंपरेकडे, पारंपरिक वस्तूंकडे, दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरीपासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे जे बटरफ्लाय, त्याला बटरफ्लाय बनवलेलं आहे. आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी, आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर युज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात. आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे, सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि डेफिनेटली तुम्हाला, म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंगमध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो. तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्समध्ये असतो त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे, प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचं आहे हे, साखळीतलं मंगळसूत्र आहे. आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचा ते खूप छान सुंदर आहे आणि खणामध्ये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे. बाजू चेंज केले की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला दोन लुक देऊ शकतं. सो 2-in-1 आहे ते. त्यानंतर आपण ताईच्या, ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असेल असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय, तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत. तुम्ही रेग्युलरसाठी हे असे सगळे कानातले युज करू शकता, ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत. तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शनमध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचं कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे. तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातले कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन आहे. म्हणजे आत्ता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे, प्रत्येकासाठी वापरलेलं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही पैठणीमध्ये सुद्धा काही दागिने तिने बनवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी तिने मोती यूज केलेले आहेत, काही ठिकाणी तिने गोल्डन कलरचा प्लेट्स यूज केलेले आहेत. मला सगळ्यात जास्त खण जी तिची एक स्पेशालिटी आहे की खण आणि खणचं फॅब्रिक आणि खणापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी, सो इट्स व्हेरी युनिक. आणि हे कानातले जे आहेत हे मी लिहून देते तुम्हाला तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती, फक्त साडीच नाही तर इतरही तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती तुम्हाला हे खूप छान दिसू शकतात. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी खूप लाईट वेट आहेत, वेअर करायला चांगले आहेत, लुक चांगला देणार आहे. अगदीच रेग्युलरसाठी जर आपल्याला हवे असतील तर असे एकदम सुंदर, जे तुम्ही अगदी जीन्स आणि कुर्ता जरी वेअर केलेला असेल तरी अशावरती सुद्धा हे अगदी सुंदर लाईट वेट कानातले आहेत, ज्याला खरंच वजन नाहीये. आणि आपण हे खूप छान ट्राय करू शकतो. ब्लॅक कलर अर्थात हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे. आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे, हा येस, वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न, हा वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खण हा कपडा यूज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन ताई, कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते, कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत, कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या आल्या लक्ष ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे, जे अतिशय सिम्पल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देत आहे. बऱ्याच जणांना ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाईज जर तिने काही छोटे पेंडंट यूज केले तर त्यामुळे हे सुद्धा खूप सुंदर आणि युनिक वाटतंय. हा कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे आणलेले आहेत आणि खूप छान आहेत कानातले, तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये, खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसत आहे हे सगळं.
1: मटेरियल पण तितकंच लाईट वेट असतं.
0: येस येस येस,
1: जसे टॉप्स मध्ये पाहिजे जसे हे आहेत काही हे आहेत, हे हेवी नाहीये,
0: हो हलक्या प्रमाणामध्ये, बरोबर. तर येस ताई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना.
1: खरंच म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते, म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतं, ट्रॅव्हलिंग असतं, तो वेळ जातो, आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट
0: बनवते.
1: म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं. आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक वेगवेगळे डिझाईन तयार करावं लागतं डोक्यामध्ये, की ह्याला हे कसं मटेरियल काय ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही, आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं.
0: क्या बात आहे.
1: आणि ते सगळं सेटिंग करायला लागते, म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकण, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा ते कुठे लोकांना आवडतं त्याच्यावर डिपेंड.
0: येस येस येस, एक्झॅक्टली. ताई मला सांग, आता घरी जेव्हा तुझ्या बिझनेस विषयी तू सांगितलंस, तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझी माहेरची फॅमिली तर त्यांचे नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचा तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांची सपोर्ट?
1: म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच, कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगला आहे,
0: सेल कसं सेल होईल का
1: किंवा असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला
0: मिळत आहे का किंवा
1: कसं. ते सुरुवातीला ते त्यांना थोडंसं वाटलं की काय काय टाइमपास होतं वगैरे असं, पण नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत, मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती, मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज नंतर, म्हणजे आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकतो.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ताई मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय, नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेसरी यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिकपासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंगाचे आसन असू देत, तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिकपासून बनवलेले दागिने ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून गळ्यातल्या चोकरपासून गळ्यातल्या सेटपासून ते कानातल्यांपर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचं इंस्टाग्राम वरती सुद्धा पेज आहे. डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं, की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का?
1: हा, ऑफकोर्स. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट्स असं बनवायचे तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट बनवावं लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल
0: बरोबर,
1: खालचं काही हे पेंडंट असेल किंवा खालचं काही लटकनसाठी जे ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता होता राहून
0: जायचं. एक तरी रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण करू नाही शकलो.
1: समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट पॉसिबल नाहीये, मटेरियल अवेलेबल नाहीये. तर मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा, कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल,
0: किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं कधी काय. ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशनमध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहेत तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून, आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला?
1: कस्टमायझेशन मध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत, हे जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत. ते तर सेल आउट होतातच, पण कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळा हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं. त्यांना फॅब्रिक असं पाहिजे, खणाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत, असे कस्टमायझेशन असतात. जसं हे मंगळसूत्र आहे, त्यांना पेंडंट पाहिजे पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे, त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि आता मी आता इथे या प्रोडक्ट मध्ये नाही आणलंय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लॉंग आहे,
0: मंगळसूत्रामध्ये
1: पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हार मध्ये, लक्ष्मी हार मध्ये पण जातो. तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे आता सीझन मध्ये. बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं, कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठला देवीचा काही असतो, उत्सव असतो किंवा वार असतो, तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल.
0: क्या बात आहे. सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स आहे?
1: प्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच आल्या होत्या, पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इंस्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला डीएम झाले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच
0: सुरुवात.
1: जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स नाही, पण मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले, मग तेव्हा डीएम झाले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले. असं
0: क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवल्यास, बनवत आहेस, आता इथून पुढे तर ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ॲज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला, आणि हळूहळू तू सुरेल क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होत आहे. कसं वाटतंय तुला आता?
1: मला ना, मी खरं सांगते म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट बनवते खरं, पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे तिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर सपोर्टिंग पार्टनर तिथे मला हेल्पच होते. माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतं, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच म्हणजे आणि मीही दिसते.
0: बरोबर.
1: तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चला आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसा मुवमेंट होता माझ्या बाबतीत. तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याचं आम्हाला मोबाईलला मिळतो असं वाटतं.
0: क्या बात आहे ताई. आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस?
1: ऑफकोर्स मला वाटणार असणार की प्रॉफिट व्हावं. सुरुवातच आहे माझी, म्हणा मी 2022 पासून सुरुवात केली आहे, इतका रिस्पॉन्स नाही, पण मी आता ज्या म्हणजे आता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले, असं नाही की मला
0: लगेच
1: ग्रो मिळालाय वगैरे, काही सेल नव्हता मध्ये असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत. असं नाही की मी खूप फुल प्लेज मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे असं काही नाही. मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने, म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याचं. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःचं दुकान असावं, एक बुटीक असावं प्रोडक्टचं, किंवा मी अजून काही प्रोडक्ट वेगवेगळे आणू शकेन. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरण म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कव्हर
0: चौरंगा
1: कव्हर किंवा अजून मला काही आयटम
0: क्रिएटिव्ह
1: प्रोडक्ट्स तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये असं काही.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: मेनच आहे आमचा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा, पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येते
0: फॅब्रिक पासून,
1: बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणी मध्ये किंवा खडामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न करू.
0: क्या बात आहे ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे, पण त्या केवळ पाहत आहेत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील?
1: ऑफकोर्स म्हणजे मलाही तसंच वाटत की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस वर्क करायची, त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्या मागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं, त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं.
0: बरोबर.
1: हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय, माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते, म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्या मागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही, हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं, पण मी हे करत करत स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं, असं करत करत मी मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेन, ते करता करता मी आता इथपर्यंत आले, त्यामुळे मला असं वाटत नाही की मी करू,
0: मला जमणार नाही किंवा मी करू शकेल का,
1: मला जमणारच नाही,
0: मला करायचं आणि मी करणार.
1: तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला करायचं, तुम्ही करत करत जाणार
0: 100%.
1: आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये, जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार. प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधी तरी ते
0: होणारच,
1: बूम होणारच, कुठल्याही पेजवर असेल किंवा काही असेल, तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या, किंवा इन्स्टावर म्हणा फेसबुकवर म्हणा, ती पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधी तरी ते ग्रो होणारच
0: आहे.
1: थोडासा पेशन्स आपला ठेवावा लागतो आपल्यामध्ये,
0: येस,
1: तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात.
0: एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस, ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा, डिफिकल्टीज येतात, ऑफकोर्स नाही येत असं नाहीये, बट येस, ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटस दायने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला की येस, असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा, कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते, आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं.
1: कला ही आपल्याबरोबर मरेपर्यंत
0: राहते, आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणते त्याला हॉबीज किंवा तुमच्या कला पॅशनला फॉलो करा, इतकंच म्हणेन. आणि ताई तुला आणि सुरीली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. लिण्या ताई आय मिस यू. आणि येस तिच्यापर्यंत हा मेसेज गेलाय, नेक्स्ट टाइम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत
1: येतात पण ती माझ्याबरोबरच असते.
0: येस येस येस, हेल्प करते डेफिनेटली.

0: लीनाताई, आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारू. बट येस, लीनाताई आणि रेश्मा मेसरे या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे, हा असाच पुढे ग्रो होत राहो. आणि सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो, अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आचार्य 90 FM वरती. छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथे सुमची रजा घेते. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंदण, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडळींना माहिती असणारी रेशमाच्या रेघांनी वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं, सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्सचा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजारपर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूपं आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यासमी उरापाशी, किती काळ धरू यासमी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असत लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो तुम्हाला एक गोष्ट सांगू का. जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला एक नजर टाकली तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाहीये, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंटसाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेशंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्या सोबत आहे. पार्थ तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे एज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट जे आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तू तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये यायला थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला आई बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होत मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होत. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सनी आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचंय की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम तुम्ही ऍज अ मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अ ग्रूमर आणि ऍज अ डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे,
0: क्या बात
1: हे आमचं मेन मोटिव असतं आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांशी सगळ्यांशी म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा प्रत्येक जण एवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा प्रॉपर. ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्याही करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात नर्वस होतात मी नाही आता करणार आता असं नाही तसं नाही थोडस असं पण असतं त्यांचं आणि इट इज ऑब्विस या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो मी कुठे कुठे लॅकिंग होतं वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे.
0: येस
1: आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल खर तर तू मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच म्हणजे अगदी आम्ही 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं काही लोक कसे असतात जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात. अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर हीच एक हे आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास खरं तर जसं की आताच मॅमनेही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचंय मी हरलो मला नाही करायचंय. तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रा मॅमसाठी एनडी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसा मी होतो तसा आता बिलकुल नव्हतो हे जाणवून आलं.
0: क्या बात आहे क्या बात आहे. बरं पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे. मॉडेलिंग मी करणार पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहताय त्यांचा काय रिस्पॉन्स असतो म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे तसा असतो.
0: क्या बात आहे. नेत्रा मग मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की पण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी बी वन बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल?
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा. तुमचा अभ्यास तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
3: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी असं आहे ते.
3: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलाय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं ह्याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं तसं, माझं एक मिसकनसेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
3: क्या वाट आहे. आणि येस, मला असं वाटतंय की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, बट तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, बट ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असतं ना कुठेतरी, अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर, त्याला पटतंय.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते यांच्याशी, म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युअर आर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
3: एक्झॅक्टली.
1: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्ह, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू. थोडं आय फील
3: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काही जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना, माणसाने कधी आहे ना फायदा बघा, तर त्या मेंटॅलिटीमध्ये फील करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
3: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार युथने करावा असं माझं म्हणणं आहे.
3: नाही, एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून हे जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रूमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय.
3: तर रश्मी मॅम आर डुईंग गॉसिप,
1: इथे उलटं होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायची वी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण तशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनालेडे, ग्रूमिंग मध्ये सुद्धा आहे ना, तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे. या बाबतीत असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
3: नाही, बिलकुल.
1: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्या बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे, मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
3: बरोबर.
1: जर आम्ही ते ग्रूमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना, मग ह्यांना ते तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं त्यांना फायदा झाला.
3: येस, 100%. पार्थ, खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या दर रविवारची ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय.
2: आणि जसं एनडीटीने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, मी खूप मिस करतोय. आणि फ्रेंड्स तर आहेतच,
3: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्डवर फोकस आहे. आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं की एज्युकेशन चालू राहणार आणि त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आहे फॉलो होत राहणार.
3: क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉयजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी पण होती अँड टफ पण होती, आणि पेरेंट्स वर रिअली गुड. त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये, आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल, असं सगळं पण होतं.
3: हो, म्हणजे जरी तिकडे पार्कचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे त्याचे फ्रेंड्स, ते खूप हॅपी
1: वॉज व्हेरी
3: हेल्दी. येस, सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्हीही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
3: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली.
1: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडेंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल, नाही तर नाही कळणार कधीच. असं आहे ते.
3: तर श्रोते हो, खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी, या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बिईंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं

0: मी म्हणेन, कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस, थँक्यू सो मच नेत्रा मॅम, पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
1: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला, विनर्सला थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ, तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस, पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन, ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.

नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं. आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम, सुरुवात करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम

0: म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छिन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे. आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम, जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये, मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं, आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात.
0: बरोबर.
1: त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनिशी उपक्रम, ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर, तर ह्यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य. म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात, तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना, आणि अनुभव असतो परत, बरोबर आहे ना, कित्येक लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही. त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात, तर अनुभवी माणसं आहेत ही. तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होतंय काय मुख्य. म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणीही नसतं. आणि ह्या हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. मी म्हणणार की नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये. आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील, शिक्षण विभागातील, त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकांनी इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन, आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया ह्यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे, ऑलरेडी आपले शिक्षक चांगलं काम करत आहे, तर त्यांना या मान्यवरांचं, काकोडकर सर, शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी, कारण मोफत आहे ना कार्य, असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता. आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे जर अभिप्राय तुम्ही बघितले तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता. भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके.
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा. मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि बुटीक आणि फॅक्टरी होती स्वतःची, जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी जेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला, पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, त्याला पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की ठरलं म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलंटियर म्हणून. तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. आणि दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएसबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारणं अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसोर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना जेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्वीनी वेळ हा फार महत्वाचा असतो. कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरशः 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्तक घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा युनिफॉर्म पुस्तक वह्या हे सगळं मोफत मिळतंय, पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण मिळत. आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक होतं, कारण या मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले आहे कामानिमित्त, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या टप्प्यावर आलं की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणशील तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिरं घेणं, पीआरसी पॅराप्लॉजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिरं. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल,
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणातच येतो. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं, शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणाने निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर जे संतुलन देऊ शकत नाही ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन मिळणं. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत? पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं ते एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे मी, कुणी न येऊनही करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार,
0: बरोबर,
1: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
0: बरोबर.
1: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार आहे?
0: बरोबर.
1: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे मुख्यमंत्री. आम्ही त्यांना शिकवत नाही की तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनिशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
0: नाही नाही बोला ना,
1: रोजनिशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनिशी म्हणजे डायरी लिहायची ते नाहीये
0: त्याच्यामध्ये,
1: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो होता, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं, बरोबर आहे ना, पहिला आला, दुसरा आला, 90 वर टक्के, 80 टक्क्याला तर तसंही महत्व नाही दिलं जात. मग ही मुलं जी आहेत ना जी 50 टक्के 60 टक्के मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ढ आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशीमध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं.
0: बरं,
1: किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघा. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली कामं करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे.
0: बरोबर.
1: परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात. नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या, भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात. कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
0: बरोबर.
1: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये
0: केलेला आहे. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं पण का, त्याच्यामागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्याला सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे तो नेमका कसा आहे, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्तपणे थोडस तुम्ही सांग.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो, आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना भावूक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: आठवी
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी-8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक मिलिटरी परिचय. मेजर गावंड म्हणून आहे ठाण्यामध्ये अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात
0: जायचं.
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं.
0: अच्छा,
1: ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची. उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिका म्हणजे सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं, सैनिक.
0: सैनिक करतात.
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: नगण्य आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर ह्या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शनपर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असं आहे, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवर वर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण सुरक्षा नव्हती तिथे.
0: बरोबर. अच्छा.
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी त्याने की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे. तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापडल्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापडल्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल, तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दामून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन हे इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरु वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, कोणत्या आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो
0: आहे, पण याच्यामध्ये अनेक हात आहेत,
1: पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागात. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहे. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचा वाटा आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच. मॅडम, आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेतच, त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, कारण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला. अशीच आमची भेट होती आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवल्या. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं काय होतं ना. जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये पण अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ही पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
0: बरं,
1: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. तर ही रोजनिशी बघताना एका मुलीच्या वहीविषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, त्याने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
0: अच्छा.
1: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
0: अच्छा.
1: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती, तिने बघितलं आणि त्यांना मी जाऊन विचारलं नंतर की पप्पा ते कोण होते, तर त्यांनी ते कर्ज घेतलेलं आणि ते देऊ शकत नव्हते म्हणून ती व्यक्ती त्यांना बोलत होती.
0: अच्छा.
1: तर मी आता निश्चय केलाय यापुढे मी हट्ट
0: करणार नाही.
1: तर हे शिकणं स्वतःहून, ही मार्क मिळवणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे ना. तर ही कौतुक कसं होतं मग रोजनिशीमुळे त्यांना कळतं. आणखी एक दोन उदाहरणं या रोजनिशी शिक्षकांचे अभिप्राय तर तुम्हाला पाहायला मिळतील, ते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचावे.
0: अच्छा.
1: परंतु मुलांची उदाहरणं मी जरूर सांगेन की एका महानगरपालिकेतल्या मुलीने हे लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण चांगली मार्क मिळवायची आणि मला कमी. रोजनिशी तेव्हा आम्ही लिहाय, मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई करणारी. आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग ते जेव्हा रोजनिशीमध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिपमध्ये फायदा झाला.
0: अच्छा.
1: दिनक्रम लिहितात ते ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईंनी वर्गात काही जणांच्या रोजनिशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात, कधी कधी आई वडिलांची भांडणं काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात, तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचंय, काहीतरी विचार करून कल्पना करून. तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
0: अच्छा.
1: कुठेही हे नको, नाही तर काय होईल, ते रोजनिशी उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार
0: व्हायला,
1: हिनी असं लिहिलं हिनी असेल आणि त्याचा हेच वेगळीकडे जाईल. तर ह्या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते मग शाळेत येते. शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर.
0: अच्छा.
1: मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते थोडा वेळ, झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते, त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर. आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे, ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, तिथूनच सुरुवात होते, का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली, मी घरी गेले की पहिला टीव्ही
0: लावते.
1: टीव्ही मध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला
0: पाहिजे,
1: मग झोप येते. झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात, खेळायला जाणं होतं. खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते, मग अभ्यास करायला रात्र येते. काही काही अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी
0: उठायला उशीर होतो.
1: आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं. शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, तर त्यामुळे त्याप्रमाणे रोज निशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची. एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी. तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं. त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं, असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का आणि ते चित्राच्या बाजूला, मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने दर आठवड्याला चांगलं चित्र. आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे जाण्या
0: पुढे जाण्यासाठी बळ देतं.
1: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसतं. आणि तेच तुम्ही, अरे 10 मिळाले ना, पुढच्या वेळेला अजून मिळतील तुला, 10 काय कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
0: बरोबर, मानसिकता समजून.
1: त्या सरांनी कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, 2 ओळीच्या 4 ओळी, 4 ओळीच्या 8 ओळी आणि 2 पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना,
0: सराव.
1: गाडी बघा, आपण शिकतो कधी, तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत
0: नसत,
1: तीच व्यक्ती महिनाभरानी सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे, ते लिहत का नाहीत, कारण त्यांना आवडच नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडले. आपण जर, मी जर आव्हान केला तिथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा 1-1 पुस्तक द्या चला तुमच्याकडून, लोक देतील, नक्की देतील. पण आधी आहेत ना पुस्तकं
0: लायब्ररी,
1: ती आधी वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाणातून, म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं. आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो.
0: अच्छा.
1: कारण ती लिहत होती ना, मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहे, चिकूच्या झाडाचं काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, ते काही माहिती मिळत गेली ना, मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, तिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरे

0: आहेत पण आपल्याला माहिती नाहीये तर ती जर लिहिता आली त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल. तिथे चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात जी शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले कितीतरी आहे ग्रामीण भागात असं जे आपण या माध्यमातून म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे गरजू विद्यार्थी जात आहेत कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
1: बरोबर.
0: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत सरकारी अनुदान आहे तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं आपल्या अनेक नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.
2: लड़की थी दीवानी सी एक लड़के पे वो मरती थी नजरें झुका के शर्म आके गलियों से गुजरती थी चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी कुछ कहना था शायद उसको जाने किससे डरती थी जब भी मिलती थी मुझसे मुझसे पूछा करती थी प्यार कैसे होता है ये प्यार कैसे होता है और मैं सिर्फ यही कहता हूं.

0: Over. No!
1: Please.
2: Come on, Miss Monica! Come on, Miss Monica!

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशन तर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतला त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध हस्त लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंड आहे, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहिता तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये. परंतु लिखाण हे ह्यातून येत गेलं ना की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहेत
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं आणि त्यातून मी एकदा लिहित गेले आणि त्यातून ते लिहिणं सुरू झालं. ग्रंथाली प्रकाशननी देखील याला फार मोलाची साथ दिली, त्यांनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलेली आहेत, ज्यात यश म्हणजे काय ही जी एक लिहिली आहे
0: मॅडमनी मला एक कॉपी दिली आहे त्याची,
1: आताच तिसरा भाग प्रकाशित झालेला आहे 14 जुलै रोजी. आणि या कार्यक्रमाला आपल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालेला आहे, आपले वैज्ञानिक ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर शरद काळे, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, राज्यसभा खासदार सुमित्राजी बांधिक आणि वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्ष दमयंती तांबे, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जस्टिस मृदुलाताई भाटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची होती, यश म्हणजे काहीच्या दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप आणि शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष असतं.
0: बरोबर,
1: ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, म्हणूनच आपण वाचन कमी होत चाललंय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण
0: अभ्यास करतो,
1: त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तींनी सांगावं. मी जर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा किंवा आपलं ध्येय कळायला हवं, तर ते मी सांगण्यापेक्षा ही यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व
0: आहे
1: ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे, ज्यामध्ये सैनिक कांच्या पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात, अर्थातच मुलं आई वडील सगळे आले त्यामध्ये.
0: बरोबर,
1: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा.
0: बरोबर,
1: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहेत, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचा, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाभारत आणि रामायणाला महाकाव्य म्हणतो.
0: बरोबर,
1: मग आपल्याला किमान माहिती हवी तर जात

0: एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी ही मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
1: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच खूप लिहिते राहा आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत राहा आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
0: घडवत नाही
1: अनिल काकोडकर घडवत, मार्गदर्शन आहे.
0: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
1: करतात.
0: विद्यार्थी
1: घडवत आहे शिक्षकांसोबत. अच्छा, वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: खूप खूप आभार,
1: धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते, धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक, आचार्य 90 FM वर मी आज तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत आचार्य मराठे महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी, आपल्यासोबत आहेत ऋषी,
1: नमस्कार,
0: प्रणव,
2: नमस्कार,
0: आणि सार्थक,
3: नमस्कार.
0: तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या रेडिओ स्टेशन मध्ये. आणि आज आपण स्वातंत्र्य दिनांक विशेष भागामध्ये आपण ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. कारण त्यांचं जे बलिदान आहे ते आपल्या आजही आजच्या तरुणांनाही कळलं पाहिजे. आणि आपण जे रील्स बघण्यात, मोबाईलच्या म्हणजे इंस्टाग्राम बघण्यात हे सगळ्यामध्ये आपला वेळ व्यतीत घालवतो आहे, टाइमपास करत आहोत, ते आपण सत्कारणी आपलं कार्य जे आहे ते आपण काम जे आहोत किंवा आपण अभ्यास जो करतो तो सत्कारणी लागण्यासाठी आपण जे आपल्या देशाला ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचा धडा घेतला पाहिजे आणि आपल्या देशासाठी काहीतरी उज्ज्वल असं कार्य केलं पाहिजे अशा दृष्टीने आपण या सगळ्यांच्या सोबतीने एक छान कार्यक्रम करतो आहोत. यांच्या बलिदानातनं, या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातनं आपल्याला कळणार आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली पण आपण ते किती चांगल्या पद्धतीने भारताला उज्ज्वल तिकडे नेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कारण कुठलंही स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाहीये. आजही आपण बघतो जेव्हा युद्धजन्य परिस्थिती आहे आपल्या देशात चालू तेव्हा आपल्याला गॅस मिळत नाहीये किंवा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा तुटवडा आहे, आपल्याला बाईक चालवायला इंधन लागतं, इंधनाची कमतरता आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं युद्ध असलं की आपल्याला फार तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. आणि तेव्हा तर आपण इतकी वर्ष आपण ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली होतो आणि त्यामुळे यातनं सगळं, या पारतंत्र्यातनं जो स्वातंत्र्य मिळाल्याचा जो दिवस आहे तो आपण आता फार अभिमानाने साजरा करतो. पण त्यासाठी या सगळ्यांनी दिलेलं बलिदान हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं. तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आज मी ऋषीला विनंती करते. ऋषी, आज तू कोणाबद्दल माहिती सांगणार आहेस?
1: नमस्कार. तर मी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे.
0: वा वा वा. तर ऐकूया लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल. मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टरफलं उचलणार नाहीत असं आपल्याला धडा होता शाळेमध्ये. आणि म्हणजे इतका प्रामाणिकपणा आणि टिळकांनंतर आपण जर्नलिझमची ही सगळी मुलं आहेत, मास मीडियाची मुलं आहेत, तेव्हा टिळकांचं एक जर्नलिझम झालेलं आहे. त्यांनी केसरी सारखं वर्तमानपत्र तेव्हा सुरू केलं तेव्हा जर्नलिझम हा शब्द नव्हता पण पत्रकारिता हा शब्द होता. आणि पत्रकारितेचा खरी मुहूर्तमेढ रोवली ती टिळकांनीच रोवली आहे. तर अर्थातच आपण टिळकांपासून सुरुवात करूया.
1: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आजचा आपलं स्पेशल सेगमेंट अशा व्यक्तीबद्दल आहे ज्यांनी स्वराज्य हा फक्त नारा न ठेवता त्याला चावल दिली. त्यांचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झालेला रत्नागिरी जिल्ह्यात. वडील गंगाधरपंत एक शिक्षक होते. लहानपणापासूनच टिळक खूप हुशार, गणितात तर ते जिनियस होते. पुण्यामध्ये शिकत असताना ते नेहमी क्लासमध्ये फर्स्ट यायचे. 1880 ते BA आणि LLB पास झाले. वकिली करू शकत होते, लाखो कमवू शकत होते, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मी स्वतःसाठी जगायचं का, देशासाठी जगायचं. आणि त्यांनी निवडला देश. 1881 साली टिळकांनी 2 वर्तमानपत्रात सुरू केली, मराठीमध्ये केसरी आणि इंग्लिशमध्ये मराठा.
0: बरोबर.
1: या पत्रांमधून ते काय करत होते, लोकांना जागृत करत होते, ब्रिटिशांच्या अन्याय विरुद्ध लिहित होते. 1869 साली त्यांनी प्लॅग्यूची बातमी कव्हर केली, ब्रिटिश ऑफिसरची चूक दाखवली, परिणाम राजद्रोहाचा केस, 18 महिने तुरुंग. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर ते म्हणाले, लेखनानी थांबवली तर संघर्ष थांबेल आणि संघर्ष थांबवायचा नाही. 1893 साली देशात प्लॅग्यूची साथ, लोक भीतीने घरात बसले होते, तेव्हा टिळकांनी एक आयडिया दिली, गणेश उत्सव सार्वजनिक करा म्हणजे 10 दिवस सर्व जाती सर्व लोक एक मंडपात एकत्र येतील, प्रवचन होतील, चर्चा होतील, एकता निर्माण होईल. 1985 सालीला शिवजयंती सुरू केली, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला की तरुणांना स्वाभिमान वाढेल. आज मुंबई पुण्यामध्ये जे मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांनाच जात. 1905 साली बंगालची फळकणी, देशभरात राग होता, काँग्रेसमध्ये 2 गट पडले.
0: बरोबर.
1: एक नरम दल जे मनाच्या विनंती करा, दुसरा गर्मादल जे म्हणायचे संघर्ष करा. आणि या गर्मादळाच्या 3 नेते होते, पंजाबचे लाला लाजपत राय, लाल महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपिन चंद्र पाल म्हणजे लाल बाल पाल. या तिघांचे एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून 1906 साली कॅलकत्ता काँग्रेस टिळक स्टेजवर आले. हजारो लोक समोर ते मोठ्या आवाजात म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. संपूर्ण सभागृहात ताळ्यांनी भरला. तरुणही ठरवलं, आता फक्त बोलायचं नाही, करून दाखवायचं. टिळकांनी 4 सूत्र दिले, बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्र शिक्षण, स्वराज्य. 1908 साली ब्रिटिश सरकार घाबरला, टिळकांनी परत अटक, 6 वर्ष सक्त तुरुंग. कुठे पाठवलं? बुर्मा मध्ये, मांडलय तुरुंगात. एकता, अंधार, गर्मी, पण या प्रतिष्ठेत पण टिळकांनी हार मानली नाही. तिथेच बसून त्यांनी श्रीमद भागवत गीता यावर भाष्य लिहिली, नाव दिलं गीता रहस्य. 700 पानांचा ग्रंथ होता तो. त्यात ते काय सांगतात? कर्मयोग, फळाची अपेक्षा न करता कर्म करा. आणि देश सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा. 1914 सालीला बाहेर आले, वय झालं होतं पण जाणून तसंच होत. टिळक फक्त नेते नव्हते, ते गणितज्ञ होते, ज्योतिषशास्त्रतज्ञ होते. ओरियन आणि आर्टिक होम इन द वेदास हे त्यांचे रिसर्च ग्रंथ आज पण वाचायला जातात. समाज सुधारणेला पण ते सपोर्ट करायचे. स्त्री शक्ती, विद्या विवाह, पण ते म्हणायचे आधी राजकीय स्वातंत्र्य मग स्वराज्य सुधारणा.
0: बर.
1: 1 ऑगस्ट 1920 साली हा दिवस भारताने आपला लोकमान्य गमावला, पण जाणण्यापूर्वी ते एक संदेश देऊन गेले, जगाला प्रश्न विचारणं जबाबदार बना. आज 2026 आपण स्वातंत्र्य आहोत, पण खरा स्वातंत्र्य तेव्हा मिळेल जेव्हा प्रत्येक तरुण टिळक प्रमाणे विचार करेल. तराट मित्रांनो, शेवटी एक विचार टिळकांचा, जीवन म्हणजे संघर्ष आहे आणि संघर्षाशिवाय प्रगती शक्य नाही. लाईफ इज अ स्ट्रगल, विदाउट स्ट्रगल देर इज नो प्रोग्रेस. पुढच्या वेळा गणपती मंडळात गेला की किंवा स्वराज्य शब्द ऐकला की 1 सेकंड टिळकांना आठवा. आज सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.
0: खूप छान. आणि मी त्या जोडीला गणेशोत्सवात तुम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण काढाच, पण एकदा रत्नागिरीला जा. रत्नागिरी अगदी आपण बाय कार गेला तर एकदा 4 तासात पोहोचू शकतो, बाय रोड गेला
1: आणि
0: वंदे भारत वगैरे ट्रेन्स आहेत. अगदी 1-5 तासात तुम्ही आरामात रत्नागिरीला पोहोचू शकता. आणि त्यांचं निवासस्थान आहे टिळकांचं, तर ते अवश्य पहा. त्यांचा वाडा आहे, तो सुंदर वाडा आहे, आणि खूप अशा गोष्टी टिळकांविषयी त्यांना प्रेम आहे. त्यांनी नक्की जाऊन त्या गोष्टी पाहू शकता. त्यांच्या वापरातल्या गोष्टी, ते झोपायचा पलंग आणि ते बसायचे ती खुर्ची आणि ते लिहायचे ती सगळी सामग्री तिथे छान अशी प्रदर्शनात मांडलेली आहे. वस्तू संग्रहालय आहे त्यांचं, तर टिळकांचा वाडा आणि रत्नागिरीत गणपतीपुळेला देखील तुम्ही भेट घेऊ शकता. आरेवारे समुद्र किनाऱ्यावर देखील तुम्ही जाऊ शकता. अशी सुंदर रत्नागिरी आहे जिथे टिळकांचा जन्म झाला, तर त्यांचं निवासस्थान आपण नक्की पाहू शकतो.
1: टिळकांनी आपल्याला हीच शिकवण दिली की आपण फक्त महाराष्ट्राचा वारसा नाही तर आपल्या पूर्ण देशातला वारसा कसा जपण्याचा हे खूप छोटे छोटे आयडियाज दिलेत त्यांनी करून सुद्धा दाखवले. तर सगळ्या तरुणांना माझी फक्त ही एकच विनंती असेल की टिळकांचे विचार घेऊन जर आपण पुढे चाललो तर आपल्या भविष्यात आपण काहीतरी बनू शकतो. आणि आत्ताच सध्याच एक उदाहरण म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांचं ते आपलं एवढे मोठे आंदोलन झालेले, तर त्या गोष्टीत एवढं आंदोलन वगैरे परत खूप काही गोष्टी झाल्या ज्यात आपण नाही बोललो, तर त्या जागेवर आपण जर टिळकांचे विचार घेऊन आंदोलन काढलं असतं तर आजपर्यंत आपण खूप काही मिळवलं असतं.
0: खरंच खूप छान विचार मांडले सुरीशी. आता प्रणवकडे बोलूया. प्रणव, तू आज कोणाबद्दल आम्हाला माहिती सांगणार आहे?
2: मी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे.
0: नक्कीच,
2: चालेल. नमस्ते सगळ्यांना, मी प्रणव. आज आपण बोलणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल सोबत. Whenever we hear the name Sardar Vallabhbhai Patel, we think of strength, unity, leadership and his courage. His contribution to our country is so great that without him the map of India might have looked different. So let us know more about this inspiring personality. Sardar Vallabhbhai Patel was born on 31st October 1875 in Nayand, Gujarat. He studied law and became successful lawyer. But when Mahatma Gandhi started the freedom movement, Sardar Patel left his successful career and dedicated his life serving the nation. His honesty, discipline and leadership made one of the most respected leaders of India. Sardar Patel actively participated in India's freedom struggle. One of the biggest achievements before independence was leading the Bradoli Satyagraha in 1928. The farmers were suffering because of the high taxes imposed by the British government. Under the Patel's leadership, the farmers stayed united and peacefully protested. Their determination forced and British government has to reduce the taxes. After this victory, the people proudly gave him the title Sardar, which means leader. This showed that leadership is about standing with the people during difficult times. After Indian independence in 1947, the country faced a huge challenge. There were more than 560 princely states. Each ruler had to decide whether to join India or remain separate. Sardar Patel worked day and night to unite this state into one nation. Through patience, discussions and strong leadership, he successfully integrated almost all of them. Because of his historic achievement, he is known as the Iron Man of India and also remembered as a unifier of India. His effort helped building the strong and united India we know today. What made Sardar Vallabhbhai Patel special? He was brave, disciplined, honest, hardworking and always put the nation before himself. He believed that unity is our greatest strength. Even today, his leadership teaches us that teamwork, determination and honesty can also solve even the biggest challenges. To honor Sardar Vallabhbhai Patel, India built a Statue of Unity in Gujarat. It is

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत? टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि कधी कधी शिक्षकांचा मारही खायचा आहे. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाही आहे. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांचा विषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच, मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स. आणि एनडी इव्हेंटच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला, खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं. आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या, मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे हे खूप कमालीचं आहे, हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली आहे. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतीये. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरी सोबत काम केलं, तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीम्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे दे आर, त्यांची एनर्जी कमालीची असते, पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरी सोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरी सोबत काम करताना कशी मजा येते काय सांगाल?
1: सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही, कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक. कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलाला मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार, मी जिंकणार. आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडंसं एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल, हे थोडंसं या कॅटेगरीमध्ये होत. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण हा, ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कॉपरेटिव्ह होते. ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे, एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुषीचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती, खूप शांत, खूप म्हणजे मी मनुष्यचं अ पण ऐकलं नाहीये.
0: अरे बापरे,
1: पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउट स्टँडिंग. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं, म्हणजे आय डिंट एक्सपेक्ट. कधी कधी असं होतं ना की पूर्ण
0: उलट काहीतरी आपलं
1: झालं तिच्या बाबतीत, की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही. इतक्या हळू आवाजात ती, शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असले की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, हे थोडंसं म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, द वे शी एक्नॉलेज द ऑडियन्स, दॅट आय शुड अप्रिशिएट. आन्सर ऑल्सो, व्हॉइस मॉड्युलेशन कुठे कसं असलं पाहिजे, परफेक्ट होतं तिचं, 10/10 होती ते. नो डाऊट मिस आणि टीम कॅटेगरी ही कंबाइंड होती. कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ, रिअली टफ, कारण सगळेच वेल ड्रेस्ड होते आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन. आणि सगळे खूप छान दिसत होते. थोडस मागे पुढे होत होतं, काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभा राहिल्यानंतर आपल्याला काही, आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो. पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव हर 100% आय शुड से. अँड हर तिच्या आईनी पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप खूप. म्हणजे हर मॉम, तिची आई नेहमी यायची थोड्या छोट्या बहिणीला घेऊन वगैरे, द वे शी मॅनेज अँड ऑल, इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सनी केलंय, पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज.
0: क्या बात है मनुश्री, तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत, तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून?
2: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला पण नव्हतं वाटलं मी जिंकेल, खूप कॉम्पिटिशन होती आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली.
1: रिअली रिअली ती,
0: हो आम्ही पाहिलं तो मोमेंट, म्हणजे शी वॉज लाईक ओ बट येस. मनुश्री तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन याच्याकडे कशी वळलीस किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात, एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी?
2: ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं, कसं असतं, काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असं असं एनडी इव्हेंट आहे, तिकडे तू रजिस्टर कर, पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलवती कर पार्टिसिपेट. सो मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते, थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे, पण माझे बाबा आधी बोलत होते की ठीक अभ्यास कर. माझ्या बाबांचं असं की जास्त अभ्यास कर. सो मी आधी अभ्यास कर अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहितीच नव्हतं की मी जिंकेल कारण की खूप मुली होत्या, खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली, सगळं एक्सपिरियन्स केलं, नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केला मला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला.
0: क्या बात आहे, बापरे या वयामध्ये हे इतके जड शब्द.
1: इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट शी इज अ बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ स्लो अँड स्टडी विन्स द रेस.
0: या एक्झॅक्टली,
1: येस शी इज द एक्झाम्पल.
0: शांतीत क्रांती केली.
1: 100%.
0: ओके मनुश्री, जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता, जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस, त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचं किंवा काय. ट्रेनिंगमध्ये ग्रुमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा?
2: ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्समध्ये वॉक कसा करायचा, स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना पडली तर, पण नेत्रांनी सांगितलं तर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं, असं हे नाही करत असायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोझेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं नेत्रांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही इंट्रोडक्शन देताना आन्सर देताना जास्त जड नाही गेलं.
0: क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई नंतर आई बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या काय रिएक्शन आहे सध्या, त्यांच्या काय कसं वाटतंय काय?
2: माझे बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते, ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली, तिला एक्सपेक्टेशनच नव्हती. ऍक्च्युली माझी लहान बहीण पण तिला पण टेन्शन आलेलं, ती माझ्या आईला बोलत होती आई दीदी जिंकेल की नाही, माझ्या हात थंड पडले.
0: बापरे क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला, तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बिईंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री, काय वाटतंय तुम्हाला हा चेंज कसा जाणवतोय?
1: ह्यांच्या कॅटेगरीचं असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात, म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होत्या, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं. त्यांना आतापासून आता जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, एस्पेशली तिचं जे ग्रुमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहेत ना, त्यांना उलट हवं असतं की दे शुड, किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक स्पेशल काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे, इदर इट इज स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक दॅट, लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्स ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं
0: केलं,
1: फक्त शिक्षण आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा, जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव्ह
0: की हेही करू शकते,
1: हेही करू शकते आणि मी करून दाखवलं.
0: येस, आणि मला असं वाटतं की येस, कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला, तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपीली मुलांना यामध्ये अलाउड करतात सगळं करायला, आणि स्पेशली फॉर गर्ल्स, म्हणजे ती कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, ते कंटिन्युअस त्यांच्या सोबत असतात अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्या बरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केला थ्रू आउट द प्रोसेस?
2: माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय, तिनेच मला ह्याच्यामध्ये घ्यायला पार्टिसिपेट करायला सांगितलं. सो आम्हाला हे सांगायला आवडेल की एक वेळ अशी आलेली की मी आईशी भांडत होती, मला नाही करायचंय, मला सोडायचंय, कारण की काय झालेलं, माझे फायनल्सचे एक्झाम्स चालू होते आणि माझा ड्रामाच चालू होता तेव्हा, थिएटर चालू होतं, दररोज प्रॅक्टिस असायची आणि मग हे पण चालू होतं, ह्याचे पण मध्ये मध्ये प्रॅक्टिसेस असायचे. सो मला खूपसं जड जात होतं की माझी दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे, आज मला इकडे पण जायचं इकडे पण जायचं, मी आईला बोलले मला सोडायचं, आई बोलली तू करशील जा इकडे, आपण इकडून लवकर निघू किंवा इथे लेट जाऊ असं बोलायचे, तुझा अभ्यास पण झालाय आता रिव्हिजनच करायचंय मग जाऊ आपण. सो मी आईला आधी नाही बोलायची, मग नंतर मी गेली आणि आई नंतर मला खूप जणांनी सांगितलं की करशील तू करशील, मग मी परत नेत्र मॅमला फोन करून सांगितलं की मॅम मला करायचंय कंटिन्यू,
1: सो मग असं मी पुढे कंटिन्यू केलं. तिने गिव्हअप केलं होतं पण तिला टाइम मॅनेज होत नव्हतं थोडस, तिने गिव्हअप केलेलं, पण नंतर तिला असं वाटलं की नाही तिने, आणि तिचं लक बघा.
0: येस येस एक्झॅक्टली, आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय, सो क्या बात आहे. पण मनुश्री, आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तुझ्या फ्रेंड्स मध्ये उठतेस बसतेस स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस, हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्या ते कसं ट्रीट करतात तुला?
2: माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत, ते त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्टॅक्ट
0: आणि पार्टी देणार, क्या बात आहे, सो
2: नाईस. आणि माझी एक फ्रेंड तर बोलते मी ना रात्री तुझ्या मम्मांनी स्टेटस ठेवला तेव्हा बघत होती, मला अशी धकधक धकधक होत होती, आणि जेव्हा अनाऊन्स झालं द विनर इज 02 ती बोलली की मी उडायलाच लागली, अरे खुश झाली.
0: क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान आहे सगळं बरं. पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू, जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या, कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा
1: असं, मुळीच नाही आहे, मुळीच नाही आहे.
2: ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे कसं चालायचं कसं बोलायचं ते सगळं ह्याच्यासाठी लागतं, असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे.
0: क्या बात आहे, किती गोड मेसेज दिली.
1: मला अजून एक त्याच्याबद्दल सांगायला आवडेल, आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो, डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात, तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्याआधी आम्ही ते ठेवलो होतो, तेव्हा ही डॉक्टरशी तिने कन्सल्ट केलं आणि जे काय तिला डॉक्टरांनी सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर. ते एक तिचं ते पण आम्ही ऑब्झर्व केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर,
0: असं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रुमिंग हे असं झालं पाहिजे. आणि ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या तसं
1: नाही,
0: तसं ते फॉलो करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे मी असं म्हणेन आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे. तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट आणि छान जिथे तुला खूप वेगळे वेगळे अनुभव चांगले अनुभव मिळतील असा असू दे अशा शुभेच्छा तुला देते. आणि नेत्रा मॅम थँक्स टू यू की ह्या सगळ्या टीन कॅटेगरीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय जिथे ते स्वतःला एक्सप्लोअर करतील, कारण ही सध्या मला असं वाटतं की काळाची गरज झाली अशा सगळ्या स्टुडंटसाठी मुलांसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं आणि तुम्ही ते करून देताय. सो तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद.
1: मला बोलवल्याबद्दल कोमल थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना इथे विनर्सला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद.
0: येस, तर आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये तीन कॅटेगरीमध्ये मनुश्री शिंदे हिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्यासोबत नेत्रा मॅडम ज्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत एनडी इव्हेंट्सच्या, तर मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ गणेकर या तीन कॅटेगरीतल्या एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस, त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अनकनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हद्दाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM
1: वरती. थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते, सो ते मला पूर्ण करायचं होतं. म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर. आमचा फुल सपोर्ट.
0: त्या बात आहे मित्रा मॅम. आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं.

0: पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
1: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतात तसं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट त्या बिचारे मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान आणून देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळण पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
1: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय करता?
2: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रामासोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इथे येऊन काय वेगळं शिकलात किंवा काय सांगाल?
2: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
2: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत. आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट मिळतो. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला, म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस, मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
2: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतायत. पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटो ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय, कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
1: मला तर खूप आनंद होतो. मला असं वाटतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून ना,

0: कोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस स्वतःच एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, म्हणजे फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र, हा टायटल त्यांच्या मागे लागला.
1: इट्स
0: अ बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळाले, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप 3 मध्ये नाही आहे ते सुद्धा आम्ही म्हणतात की आम्ही या जर्नीमध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितू शेल्टर
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो. असं मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्निंग अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता
0: येतं. क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडतायत, उभं राहतायत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे, राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: थँक्यू सो मच कमल मॅडम, खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत, पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन, तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक आणि एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडाटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास येईल तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिका यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची किंवा काय करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, हे सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्ट मध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये, आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासनं निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं नव्हतं.
0: लिखाणाची
1: फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा
1: कादंबऱ्या वाचून? नाही, तसे तर नाही. कसं आहे माहितीये, तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचली, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली आहे, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचलेत. म्हणजे प्रवीण दवण्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ दिजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ, किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल, माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली. त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन, की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करतीय हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडंसं आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं?
1: नाही.
0: प्राध्यापक? नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बीए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आहे आपल्याला बघूया आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे. मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहेत. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात. म्हणून मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं. आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया
0: करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकला असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकला असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
1: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
0: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
1: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
0: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे.
1: नक्कीच.
0: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
1: बरोबर.
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांग.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मताच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझी ही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1 लाख पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांची जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल,

0: आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एका एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित, आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं, ते त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उपचार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
1: भाषा शुद्ध होते,
0: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती ह्या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता, आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला 3 साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर त्या साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना 1-2 रेफरन्सेस हवे होते, त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील, पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
1: हे मोबाईलवर नाही मिळू शकत,
0: हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे, आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं, आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं, तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा. असं
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत, तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे?
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना, पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिकं आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाही. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल
0: अस्वस्थ होत खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरेच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती, त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: जी ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. पण एका छोट्याशा विश्रांती, तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रांमधनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे. स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय, आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीनाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपट्यांबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी, आणि त्या काळामध्ये शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे
0: पुस्तक
1: एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचं आहे त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळ्या आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडस शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखी आणखी किती आणखी किती
0: करण्यासारखं
1: किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकातच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की हो
0: सुखद
1: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता, त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशल

0: त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
1: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे हो याचं पण योगदान आहे.
0: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकांची हीच परंपरा राहिली आहे, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहे साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
1: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडं.
0: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे, तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलं तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी, तर हा विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता. कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
1: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
0: अगदी
1: प्रत्येकाचे विचार
0: नक्कीच नक्कीच हो.
1: खूप छान म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल. आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहित आहात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
0: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही. कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय. पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येत आहे ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला

0: एक काय म्हणतात ना, लिंक लागावी लागत. आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती, आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचे त्यांनी जरूर करायला हवा, नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का. कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत. कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
1: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन, आणि एक थोडा वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
0: नक्की नक्की.
1: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: 90 एफएम वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 एफ एम वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 एफ एम माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल दिस आला या मंगल

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळ येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गरिबांच्या ओळींप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र चुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानी पुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह. म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट. हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू. आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहेत. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे. मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो, वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजलाच जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हक्काच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडम मुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि तो सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतात असं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट त्या बिचारे मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण असतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
0: बरोबर.
2: हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
0: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो, भूमीचं

0: डेफिनेटली आम्ही ऑर्डर आहे. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात, आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असेल.
1: तुमच्याकडे वळेन पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला, किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतात त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
0: आनंदाने
1: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
2: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला
1: आहे. त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्राबासोबत जोडला गेलात किंवा एन डी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
2: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
1: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
2: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते, आणि त्या सतत हसत खेळत, आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट आहे. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
2: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वीचं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी जिथे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात, एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
0: मला तर खूप आनंद होतो. मला असं वाटतं की मला मेन म्हणजे तो बदल बघून दिला.

0: ऑफकोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे, लाईफ पूर्ण लाईफ टाईम तो होणार आहे.
1: चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल आपला
0: वाढले
1: आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडंसं स्वतःचं एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र, हा टायटल त्यांच्या मागे लागला,
1: बिग टायटल,
0: सो बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सबटायटल्स मिळालं, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करत आलं.
1: जे टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेंट आहे, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो शेल्टर
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्निंग अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागला, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झाला पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे, ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा, पाण्यात उतरला की पोहता येतं.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे, राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: थँक्यू सो मच कमल मॅडम, खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहे त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत, पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून्ड अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 98.1 FM.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी, किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत, तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द, आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून, म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले, तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द
मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहे जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच जे शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्दसुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापरसुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्दसुद्धा जपानी भाषेतनं आलेला.

राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी. हा शब्द एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे. आणि याचं वैशिष्ट्य आहे, जसं आपण मराठीत चारोळी करतो त्या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोत्या, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत. त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी, तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल. आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत. आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने, जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत, पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत. आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावेत असं मला वाटतं. तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज. आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का? अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते, पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटतात आणि आपण विचारही केला नाहीये की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं, मी सुवर्णा, तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सर्वत, तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल. पण हा शब्द मूळचा मराठी नाही आहे हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाही आहे. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाही आहे कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय म्हणजे कुठले शब्द मूळचे मराठी नाही आहेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून, म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपल्यासं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत. डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, क्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, मी आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून श्रीपाद जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचे एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलेत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले. आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला, की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय, पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही, किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिलंय. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण

भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं, त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं, तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता, आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर, याचा अर्थ आहे जर. हरकत म्हणजेच हालचाल. औरत, स्त्री. हकीकत, सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे, जी पद्धत मराठीत नाहीये. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये ज चा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो. आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं सारखं वापरलं जाते, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोय प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवतंय. तर खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झालेत, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाहीये किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाहीये. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाहीये. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर,
खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत, पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्त्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गिरलो नाही आहे. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि ते आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक, हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झाले आहेत. तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळंमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतून आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM युवा रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनीतली धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि झुपझुप गाडीत आली होय ना? आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही? हा. आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही? शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे, चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते, म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं, मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझे पाठांतर खूप चांगले आहेत, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. मग तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्र मैत्रिणी झाले असतील ना युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस? कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळ कोकणची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानसं असेल हो की नाही?
1: हो, खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: मग तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणं मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही? आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: हो, नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी त्याच्याजवळ. वा, खूप मजा येते.
0: आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते. मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून
0: दाखवते.
1: आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी गावाचे चित्र झाले खूप खूप छान स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान
0: वा किती छान किती गोड तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली जा तू खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही आता मला सांग युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची बट तो व्हिडिओ खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ खूप चांगला झालेला तर तिथे माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावा
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस
1: बरं मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते
0: किती छान मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या हो की नाही कोणाकोणाच्या घेतल्यास बरं
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी डाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तर दिली मला तर माझे प्रश्न पण सगळी क्लिअर झाली उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी
1: असते
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय तुला मीडिया मध्ये जायचंय का
1: नाही मला कलेक्टर बनायचंय
0: बापरे का बर
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली फिजिकलच नसतं ना की तेच असं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं तर मला नाही आवडायला लागलं त्यांना मला एकदा स्वप्न आलेलं त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार
0: अरे वा
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं मग हळूहळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलं की मी कलेक्टर
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही तू करणार आहेस ना तू
1: हो खूप अभ्यास करेन
0: व्हेरी गुड मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया तुम्ही पाहत राहा आचार्य रेडिओ

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू
0: स्नेहा. आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? म्हणजे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावर मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी
1: हो
0: की नाही? आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण तुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती
0: नाही. श्यामची आई वाचलं?
1: हो मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची?
1: हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते
1: आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शीर्षा
1: ते घरी अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं. पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा, तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा न्यू वर्जन.
1: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवते. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ज्यात ससा झोपून जातो आणि

0: आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, काय हे कसं किती हळू चालतंय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार. दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा, तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
1: आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात, हो की नाही, पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
0: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
1: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
0: हो आवडेल.
1: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानस गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांसाठी?
0: हो नक्कीच. मी स्वातंत्र्यवीर आहेत ना, त्यांच्याबद्दल एक गाणं बोली.
1: वा वा,
0: जय असतो ते.
1: हो.

0: किती छान खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला असं खरंच ह्या सगळ्या मुलांनी, आजकालची मुलं जास्ती मोबाईल बघतात की नाही आणि टीव्ही पण बघतात. आता टीव्हीवर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात ते पाहिले तर चालतात हो की नाही, पण बाकी जास्ती मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं म्हणजे ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये, म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते, म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या मग आपण गुरुप झोपू जायचो

सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सुनिया तू आलीस त्याबद्दल तुला गोड गोड गोड पापा. तर प्रेक्षक स्नेहा पाटोळे आज आपल्या सोबत होती आणि आम्ही उन्हाळी विशेष सुट्टी विशेष कार्यक्रम समर स्पेशल तुमच्यासमोर सादर केला. तर स्नेहाची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन अतिथींचं आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तो

0: नमस्कार प्रेक्षक हो, स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात आज आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे। पाहुणे विशेष आहेत पण ते चेंबूरचेच आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे सुपरिचित देखील असतील। आपल्या सोबत आज स्वाती वैद्य मॅडम आहेत। स्वाती मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात। चेंबूरमधली एक नामांकित व्यक्ती म्हणून स्वातीताईंना ओळखलं जातं। ठिकठिकाणी म्हणजे अगदी आज सुद्धा त्या आल्यात, ते म्हणजे वेळात वेळ काढून आल्यात। ठिकठिकाणी विविध समारंभ मध्ये आणि कार्यक्रमांमध्ये तसंच मंडळांमध्ये त्यांना व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केलं जातं। जिद्द एका सैनिकाची या त्यांच्या सुधीर वैद्य त्यांच्या मिस्टरांच्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलं आहे। ते स्वतः आर्मीमध्ये होते आणि त्यांचे आर्मीतील अनुभव या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता। जिद्द एका सैनिकाची आणि 1971 लढाईवर आधारित हे पुस्तक आहे। तर मला सगळ्यांना आवर्जून या निमित्तानं सांगावं असं वाटतं। सध्या स्वातंत्र्य दिनाचे वारे वाहत आहेत आणि आपण सगळे त्या अनुषंगाने जल्लोषात आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो, तर या सगळ्या युद्धाच्या आठवणी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा आपण तन मन धनानं यामध्ये समर्पित होणं हे देखील आपलं कर्तव्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचं। तर आज स्वाती वैद्य मॅडमनी जो विषय आपल्या समोर मांडायचा ठरवलेला आहे तो अर्थातच कारगिल युद्धाविषयी आहे आणि आज त्या स्वतः सैनिकाच्या पत्नी असल्यामुळे त्याचं गांभीर्य आणि त्यातनं आपण काय घेतलं पाहिजे या सगळ्याचं ते मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत। तर स्वाती वैद्य मॅडम, तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत। आणि एवढा महत्वाचा विषय आज आपण स्वातंत्र्य दिनाविषयी बोलतो आहोत आणि स्वातंत्र्य दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतोय, ते सगळं कार्य त्या सैनिकांमुळे आपण आनंदाने आपली दिवाळी दसरा साजरा करू शकतोय। तर तुम्ही जो विषय सुचवलेला आहे कारगिल युद्धाचा, तर नेमकं कारगिल दिवस हा का साजरा केला जातो त्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा।
1: 1999 साली कारगिलचं युद्ध झालं, ते भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं। तर त्या युद्धात 26 जुलैला आपला निर्णायक विजय झाला म्हणून आपण 26 जुलै हा कारगिल दिवस साजरा करतो। दुसरं म्हणजे या युद्धात जे हुतात्मे झाले त्यांचं स्मरण आणि सन्मान म्हणून 26 जुलै हा दिवस आपण साजरा करतो। आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान गेटवेला इंडिया गेटला अमर जवान ज्योती इथे सैनिकांना आदरांजली वाहतात, तो हा दिवस। म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे, 26 जुलै कारगिल दिवस। आणि हे आपण ऑपरेशन विजय अंतर्गत साध्य केलेलं आहे।
0: वा वा, नक्कीच। आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं, मॅडम म्हणजे सुधीर वैद्य सर आणि स्वाती वैद्य सर या कारगिल दिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी समारंभात गेल्या होत्या आणि त्यांनी 26 जुलैला कारगिल दिवसाचं महत्व सांगितलं आणि नेमकी काय परिस्थिती होती तेव्हा त्याविषयी त्यांनी सांगितलं आणि आपल्या सैनिकांनी जी यशस्वी कामगिरी केलेली आहे त्याविषयी देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता मॅडमकडनं याच विषयावर आपण बोलणार आहोत। तर युद्ध सुरू होण्याचं मुख्य कारण काय होतं आणि भारताच्या कोणत्या भागात हे युद्ध झालं त्याविषयी थोडस सांगा।
1: कारगिल हा लडाख मधला जिल्हा आहे, काश्मीर मध्ये येत आहे आणि कारगिल तोलोलिंग टायगर हिल बटाली हे सगळे भाग त्याच एरियातले आहेत। लाईन ऑफ कंट्रोल पासून अगदी जवळ आहे हा एरिया। त्यामुळे काय केलं की पाकिस्तानी ठरवलं की आपल्याला यावेळेस कारगिलवर ताबा मिळवायचा आणि कारगिलवर ताबा मिळवून पुन्हा धडक मोर्चा ग्लेशियरवर जायचं, सियाचिन ग्लेशियरवर, आणि हा सगळा भाग आपण ताब्यात घ्यायचा असा त्यांचा मनसुबा होता।
0: आणि भारतीय आर्मी जी आहे, म्हणजे सर जसे होते आर्मीमध्ये तसं भारतीय युद्धाला या युद्धाची म्हणजे हे आता युद्ध आपल्यासमोर वाढवून ठेवलंय याची कल्पना कधी बरं आली?
1: त्याचं असं झालं की हिवाळ्यामध्ये तिथे खूप बर्फ पडतो, उंची आहे 16,000 ते 18,000 फूट समुद्र सपाटीपासून। म्हणून दरवर्षीचा तो शिरस्ता असायचा की बर्फ पडायला लागला की सगळे सैनिक खाली यायचे, खालच्या चौक्यांवर यायचे आणि ह्या चौक्या रिकाम्या करायच्या। खरं म्हणजे 1999 फेब्रुवारीमध्ये एक घटना घडली होती, ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये करार झाला होता की पाकिस्तान विषयी आपण दोघातच चर्चा करायची, तिसऱ्याला आपण मध्ये घ्यायचं नाही, आणि दोघांनी सह्या केल्या होत्या त्याच्यावर। तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तानला वाटत होतं की हा जो काश्मीरचा मुद्दा आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यावा आणि त्याच्यावर चर्चा व्हावी. म्हणून नवाज शरीफ यांनी काय केलं, त्याच दरम्यान परवेज मुशर्रफ यांना लष्कराचे अधिकारी म्हणून नेमले. वास्तविक त्यांच्या आधी दोन अधिकारी होते पण त्यांना डावलून परवेज मुशर्रफ यांनी लष्कराची कमान सांभाळली. झालं असं की परवेज मुशर्रफ यांनी युद्धाचा पूर्ण प्लॅन तयार केला, भारताविरुद्ध युद्धाचा तयार केला आणि त्यांनी फेब्रुवारी अखेरीसच हे सगळं करार होऊन सुद्धा 5,000 सैनिक, मशीन गन्स, लोडेड मशीन गन्स वगैरे सगळं साहित्य घेऊन लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून भारतात पाठवले, सुरुवात केली यायला. आणि ह्या ज्या रिकाम्या चौक्या होत्या त्या चौक्यांवर आपले सैनिक तैनात केले, तिथे तोफा ठेवल्या. उखळी तोफांनी आपला महामार्ग आहे श्रीनगर ते लेह,
0: अच्छा
1: हा महामार्ग क्रमांक एक
0: आहे.
1: त्या महामार्ग वर सुद्धा उखळी तोफांनी खड्डे करून ठेवले, खंडित केला तो की भारतीय सैन्याला तिथून सुद्धा येता येऊ नये म्हणून. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ताब्यात घेतल्या त्यांनी आपल्या चौक्या.
0: अच्छा बापरे, किती म्हणजे आता तुम्ही सांगताना सुद्धा अंगावर काटे येत आहे. म्हणजे काय, म्हणजे काय पद्धतीने सैनिक आपल्या देशासाठी
1: आपण, याची कल्पना त्यांनी नवाज शरीफला सुद्धा न सांगता सगळं केलं, कल्पना दिली.
0: हो
1: म्हणजे मनानेच सगळं
0: किती म्हणजे काय कट कारस्थान कुठच्या लेवलवर असू शकतं याचा त्यातून अंदाज येतो. युद्धाची आखणी आता आपण घेऊयात. तुम्ही म्हणताय की त्यांनी नवाज शरीफना सुद्धा सांगितलं नाही, परस्पर निर्णय घेतले, आणि ते युद्धाची आखणी नेमकी कोणी केली आणि यामागचा उद्देश त्यांचा काय होता?
1: उद्देश हाच होता की पाकिस्तानचा उद्देश हाच
0: काश्मीरचा
1: मुद्दा सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर दगाचा ठेवायचा, हा मुख्य उद्देश होता. म्हणून त्यांना ते मान्य नव्हतं, करार करून सुद्धा त्यांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.
0: अच्छा.
1: आणि दुसरी गोष्ट, सियाचिन ग्लेशियर पर्यंतचा सगळा एरिया ताब्यात घ्यायचा हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी सगळे तैनात केली सगळ्या, आणि शिवाय सुरुंग पेरून अवतीभोवतीचा एरिया सुद्धा संरक्षित केला की ज्या करून भारतीय सैनिक आत येणार
0: नाही. बापरे बापरे, म्हणजे खरंच काय, म्हणजे किती कूटनीती असू शकते. म्हणजे आपण जर विचार केला, आपण महाभारताचं एवढं कौर्य पाहिलेलं आहे, पण आत्ताचं जसं म्हणतो कलियुगात जास्ती कौर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो महाभारत नाही तर हे एक मोठं वेगळं महाभारत आहे. आणि खरंच या, आणि फक्त आपल्या दोन देशांनाच याचा त्रास होत नाहीये तर अवघ्या जगाला याचे परिणाम भोगावे लागतात.
1: आता
0: सगळ्या जगालाच भोगावे लागतात. आणि मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मी यांनी काय निर्णय घेतला?
1: यांनी असा निर्णय घेतला, मग त्यांनी काय झालं की हे वर होते आणि आपले सैनिक खाली, म्हणजे ते अवघड जायला लागलं. म्हणजे त्या जे चौक्या होत्या वर, त्या खालच्या चौक्यांवर सुद्धा सैनिकांनी जाऊ शकत नव्हते, कारण वरून त्यांचा मारा मशीन गन्सचा तोफांचा, त्यामुळे हकनात सैनिक बळी पडायला लागले. म्हणून मग त्यांनी काय केलं, एक स्ट्रॅटेजी आखली. अटल बिहारी वाजपेयी आणि आर्मी यांच्या सरकारमध्ये स्ट्रॅटेजी आखून विचारविनिमय झाला, तेव्हा त्यांनी ठरवलं की विमानांचं त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, मिग विमानं, हेलिकॉप्टर्स वगैरे.
0: अच्छा.
1: आणि हा सहभाग घेऊन आपण हे युद्ध लढायचं, कारण आपण खालून वर युद्ध लढूच शकत नाहीये.
0: हो, हो, हो.
1: आपल्याला ते खूप अवघड होतं, त्यांना सोपं होतं, आणि आपले सैनिक विनाकारण त्याच्यामध्ये धारातीर्थी पडत होते, म्हणून तिथेच थांबवलं आणि त्यांनी विमानाचा सहभाग घ्यायचा ठरवलं.
0: ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण मला उत्सुकता, आता तुम्ही म्हणालात तसं त्यांनी वरून मारा केला, पण जी पीओके जे आपण म्हणतो ती त्यांनी लाईन क्रॉस कशी केली?
1: पीओके त्यांच्याच ताब्यात असल्यासारखं आहे ना, लाईन ऑफ कंट्रोल.
0: अच्छा अच्छा.
1: पलीकडे पाकिस्तानच आहे भारताच्या याच्या
0: सीमेवर,
1: ते पाकिस्तान असल्यामुळे ते आत आले. आणि काय की तापमान तिथे -40 असतं त्यावेळेस, -40 degrees तापमान असल्यामुळे माणसं तिथे सर्व्हाइव्ह होत नाहीत, म्हणून तिथे माणसंच
0: नसतात.
1: बरोबर. त्यांना आणि आपल्या आर्मीला कल्पना सुद्धा आली नाही हे सगळं होईपर्यंत. तिथे थोडं इंटेलिजन्स हेरगिरीचा फेल्युअर असं म्हटलं गेलं नंतर, पण आपल्याला अजिबात त्याची कल्पना आली नाही की एवढं सगळं होईपर्यंत, एवढं सगळं त्यांनी ताब्यात घेईपर्यंत.
0: खरंच नक्की. आता तुम्ही जो विमानांचा उल्लेख केला आणि नेमकं कसं युद्ध झालं याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षको, आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आज आपण कारगिल दिवस म्हणजे कारगिल दिवस जो आपण साजरा करतो 26 जुलैला, त्याचं महत्व जाणून घेतोय आणि आपल्या भारताच्या सगळ्या सैनिकांनी कशी त्यावर मात केली आणि हे युद्ध जिंकलं आपण त्याविषयी जाणून घेतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ स्वातंत्र्य दिन विशेष भाग.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष भागात स्वाती वैद्य मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. जसं मी तुम्हाला विश्रांतीपूर्वी ओळख करून देताना सांगितलं की जिथे एका सैनिकाची या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत आणि 1971 लढाईमध्ये त्यांचे स्वतःचे यजमान म्हणजे सुधीर वैद्य सर तिथे होते आणि त्या लढाईमध्ये त्यांना जे अनुभव आले, युद्धातले अनुभव त्यांनी या जिद्द एका सैनिकाची या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत, शब्दबद्ध केलेले आहेत. आणि आज स्वाती वैद्य मॅडमनी आज आपल्याला जो विषय सांगितलेला आहे तो कारगिल युद्धाचा आहे, कारण अगदी हल्लीच झालेलं हे कारगिल युद्ध आहे, अवघी काही वर्ष झाली आहेत आणि अजूनही कारगिल युद्धाचा तो प्रसंग आपण विसरू शकत नाही आहोत. आणि म्हणूनच कारगिल युद्ध हे महत्वाचं आहे. आता सुद्धा आपण युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जातोय, आपल्याकडे गॅसची कमतरता आहे, इंधनाची कमतरता आहे, त्यामुळे युद्ध हे कुठल्याही देशाबरोबर कधीच होऊ नये अशीच आपल्या सामान्य नागरिकांची इच्छा असते. तर या दृष्टीने आपण कारगिल युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेतोय आणि कारगिल युद्धामध्ये नेमकं काय घडलं हे स्वाती वैद्य मॅडम आपल्याला सांगतायत. अर्थातच वरून मारा होता, त्यामुळे खालचे सैनिक थोडे घाबरले होते आणि इथून आपल्यावर आक्रमण होईल याचीच त्यांना कल्पना आलेली नव्हती. तर त्या विपरीत या परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि इंडियन आर्मीने महत्वपूर्ण निर्णय घेतले, ते आपण आता मॅडमकडनं ऐकूया. आणि मिग विमान आणि बोफर्स तोफा यांनी मुख्य भूमिका बजावली हे तुम्ही सांगताय, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
1: मी आधीच सांगितलं की भारतीय सैन्याला घुसखोरीची अजिबात कल्पना नव्हती. तेव्हा काय झालं की एप्रिल मे दरम्यान थोडस तापमान वाढलं की बर्फ कमी होतो आणि लोकांची हेजा सुरू होते. मग द्रासमध्ये एका स्थानिक मेंढपाळाने काही पाकिस्तानी सैनिक पाहिले आणि याची कल्पना इंडियन आर्मीला दिली.
0: अच्छा,
1: मग इंडियन आर्मीला आधी काय वाटलं, छोट्या मोठ्या घुसखोरी नेहमीच होतात पाकिस्तानकडून, तशीच घुसखोरी असावी ही. म्हणून मग त्यांनी काय केलं, 5 सैनिक पाठवले.
0: अच्छा,
1: गस्त सैनिक किंवा टेहळणी सैनिक म्हणा तुम्ही, टेहळणी पथक पाठवलं आणि ते पथक पाहायला गेलं असता या 5ही जणांना पाकिस्तानी सैनिकांनी बंदिवान बनवलं आणि अत्यंत क्रूरपणे निर्घृण हत्या केली त्यांची. तेव्हा मात्र भारतीय सैनिकांना लक्षात आलं, आर्मीला लक्षात आलं की ही घुसखोरी नसून हा मोठा युद्धाचा प्लॅन आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी हे पूर्ण पूर्वतयारी करून स्ट्रॅटेजी आखली आणि आता कसं लढाईला सामोरं जायचं हे ठरवलं. आणि ऑपरेशन सफेद सागर नाव दिलं. कशाला? विमानाच्या सहभागाला. हे होतं ऑपरेशन विजय आणि हे ऑपरेशन सफेद सागर. सफेद सागर का बरं नाव दिलं? कारण विमानं जेव्हा वर उडायची तेव्हा त्यांना हा सगळा पांढरा बर्फ समुद्रासारखा भासायचा, म्हणून त्यांनी त्याला ऑपरेशन सफेद सागर नाव दिलं आणि त्या अंतर्गत त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला.
0: खरंच, आणि वैमानिकांचं सुद्धा म्हणजे कौशल्य आहे, कारण आजूबाजून एवढं ढगाळ वातावरण, त्यात ती विमानं चालवायची, त्यात त्या रायफल्स उडवायच्या, बॉम्बस्फोट करायचे, हे खरं म्हणजे कौशल्यच आहे सगळ्या वैमानिकांचं, नाही का?
1: हो, नक्कीच नक्कीच. अगदी त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं कौतुक करावं वाटतं की त्यांच्याकडे विमान रोधक तोफा पण होत्या, पण त्या चुकवून जायचं हे खूप महत्वाची गोष्ट होती. मग हे मिग 21, 24, 27 ही सिरीज आणि मिराज 2000 या विमानांनी अतुलनीय पराक्रम केला. अत्यंत चाणाक्षपणे, चाणाक्ष हा शब्द मी याच्यासाठी वापरते की त्यांच्या तोफांच्या माऱ्यात न येता पहिला त्यांनी मारा केला, म्हणजे तो तोलोलिंगवर.
0: अच्छा,
1: तोलोलिंग हिल आहे पहिली, आणि त्या तोलोलिंगवर मारा करून बॉम्ब फेकून तिथली चौकी ते सगळे उद्ध्वस्त केले त्यांची
0: पाकिस्तानची म्हणजे शस्त्रसाठा वगैरे होता.
1: आणि जिथे गस्त त्यांची खूप होती, त्यांनी थोडस ऑफिस तिथे उघडलं होतं, ती त्यांनी हे केली, तिथे उद्ध्वस्त केली आणि ती तोलोलिंग ही हिल पहिली ताब्यात घेतली. नंतर मात्र अजून त्यांना मग वाटलं की अजून एकच हिल घेऊन काय उपयोग नाही, त्यांनी पूर्ण कारगिल, द्रास, मश्क, बटालिक, हे सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या पुढे येऊन सगळ्या. आणि त्यांना असं आत्मविश्वास वाटत होता की आपण जिंकणारच यावेळेस, कारण भारताला काहीच कल्पना नाही आणि ते खालून आपल्याला प्रतिउत्तर देऊ शकणार नाही असा खूप आत्मविश्वास त्यांचा अगदी गगनाच्या सातव्या आसमानपर होता म्हणतात तसं शब्द. मग असं तोललिंग घेतल्यावर मात्र भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मग त्यांनी त्याच पद्धतीने टायगर हिलवर अटॅक केला. आणि टायगर हिल जेव्हा ताब्यात घेतली आणि भारतीय झेंडा फडकवला तेव्हा युद्धाचा नूरच पालटला. भारतीय सैनिकांमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने लढण्याची क्षमता निर्माण झाली आणि पाकिस्तानला पिछे हटीची कल्पना
0: आली.
1: आणि तिथेही या टायगर हिल ही सगळ्यात महत्वाची होती.
0: अच्छा,
1: ती घेतल्यामुळे एवढा सगळं टर्न झाला, बदलला. त्यानंतर असं झालं की हे विमान जाऊन करायचे पण काही जण खाली इकडे मार्गावरून लेह मार्गावरून सुद्धा सैनिकांचं कसं असतं की त्यांच्याकडे टेक्निक असतं, तंत्रज्ञान असतं की पटापट करून जायचं. मग ते त्यांनी खड्डे बुडवून पुढे पुढे जाऊन त्या मार्गावर ज्या चौक्या आहेत त्या त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली.
0: म्हणजे जमिनीवर
1: आणि आकाशातून
0: मारा झाला
1: आणि ते बराच भाग आपल्या ताब्यात आला. त्यानंतर हे जे विमान आहेत ते विमान उतरायला कुठेही जागा नव्हती तिथे, आता ते बॉम्ब हल्ले करून परत यायचे. पण मग नेआण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर झाला. सैनिक नेआण करण्यासाठी इथून न्यायचे, कारण चढून जाणं एवढं तर शक्य नव्हतं, त्यांच्या आपलं माऱ्यात येत होतो आपण. म्हणून मग त्यांनी काय केलं की हेलिकॉप्टरचा उपयोग केला आणि सैनिकाची नेआण केली.
0: हो खरंच, कारण आपण अगदी मला वाटतं जसं आपण क्रिकेट मॅच आपली असली की जवळजवळ टीव्ही समोरून घालत नाही, म्हणजे आपण सगळ्या मालिका सोडून जातो, आपण नाटक सिनेमे सोडून जातो. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होते आणि तेव्हा आपण टीव्ही समोर आणि टीव्हीच्या बातम्यांपासून आपण हलत नाही, रेडिओच्या सुद्धा बातम्यांपासून आपण हलत नाही, तसंच जवळजवळ म्हणजे मॅच सोडली तर मॅच आणि आता जो युद्धजन्य परिस्थिती असताना आपण या टीव्ही आणि मालिका सोडून फक्त टीव्ही समोरच बसलो होतो. त्या म्हणजे अगदी आज काय होईल उद्या काय होईल ही प्रत्येकालाच अशी काळजी लागून राहिलेली होती. आणि या युद्धात महिला सैनिकांनी सुद्धा मोठा पराक्रम केलेला आहे, त्याविषयी थोडस सांगा.
1: हो नक्कीच खूपच सांगण्यासारखंच आहे, कारण पहिल्यांदा महिलांनी युद्धात सहभाग घेतला होता आपल्याकडे.
0: अच्छा,
1: तर ती जे हेलिकॉप्टर फ्लाइट लेफ्टनंट ही गुंजन सक्सेना,
0: अच्छा,
1: ही 1999 ती युद्धात होती पण तिने आर्मी 1994 जॉईन केली. तेव्हापासून ती युद्धात आर्मीमध्ये काम छान पैकी काम करत होती, म्हणून तिच्यावर ही जिम्मेदारी सोपवली की सैनिकाला नेआण करायची. इथे सुद्धा खूप चतुराई लागते सैनिकाची नेआण करायला, कारण शत्रूच्या माऱ्यापासून वाचवून आपल्या सैनिकाला नेआण करायची आणि तिने ते अत्यंत कुशलतेने केलं. म्हणून तिला कारगिल गर्ल म्हणून म्हणतात. अगदी, तर ती काय करायची की सगळ्या सैनिकांना वर नेऊन सोडायची आणि जखमी सैनिकांना खाली आणायची, असं तिने 1000 सैनिकांना ते नेआण केलेली आहे त्यावेळेस, म्हणून तिला कारगिल गर्ल असं म्हटलेलं आहे. ती आहे गुंजन सक्सेना.
0: तुम्ही सांगताय म्हणजे आता आपल्या नातवंडांना आजी जशा गोष्टी सांगतात तसं तुम्ही फार अगदी रंजकतेने सगळ्या गोष्टी या कारगिल युद्धाच्या सांगतात. आता पुढे

0: या विक्रम बात्राला कारगिल युद्धाचा हिरो म्हणतात हेही तुम्ही सांगितलं, ते का म्हणतात किंवा त्यांच्या पराक्रमामुळे?
1: हो नक्कीच हिरो म्हणतात, कारण काय झालं की अजून एक महिलाला राहायला
0: सांगायची,
1: त्या बाबतीत सांगते मी की याशिका त्यागी.
0: अच्छा,
1: या एक कॅप्टन याशिका त्यागी ह्या एक महिला होत्या ज्यांनी यावेळी खूप छान काम केलं आणि त्या गर्भवती होत्या. तरी सुद्धा या विपरीत परिस्थितीमध्ये वातावरणात, तिथे कसं असतं, ऑक्सिजन कमी असतो, हवा विरळ असते, युद्धाचं वातावरण, कुठून गोळ्या येतील काय येतील, गर्भवती असताना सुद्धा 3 महिने त्यांनी कोणतीही तक्रार न करता रसद पुरवण्याचं काम महत्वाचं केलं. कारण रसद प्रत्येक सैनिकाला मिळणं
0: हे
1: फार आवश्यक असतं युद्धाच्या वेळी. त्यांना एनर्जीच नाही मिळाली तर ते लढणार कसे? हे काम त्यांनी अत्यंत जिकिरीने आणि कौशल्याने पूर्ण केलं.
0: आणि प्रेग्नंट असताना,
1: हे त्यांचं खूप कौतुक आहे. आणि दुसरी एक गोष्ट झाली की आपल्या विमानांनी त्यांच्या रसदीवरच हल्ला केला. ज्या मार्गाने रसद होती तिकडे जाऊन हल्ला केला, त्यामुळे रसद त्यांनाही पोहोचली नाही आणि तोही एक परिणाम झाला त्यांच्या पीछे हटीचा.
0: बरोबर. आणि नेमका तो मार्ग त्यांनी म्हणजे असतो तो
1: खंडित केला जवळजवळ मार्ग. आता तू विचार, विक्रम बात्राचं काय आहे पराक्रम? त्याचं काय आहे की ह्या ज्या हिल्स आहेत, मी आधा सांगितलं की तोलोलिंग हिल, टायगर हिल, ह्या ज्या हिल्स आहेत त्यातल्याच पैकी काही हिल्सना त्यांच्या उंचीवरून नावं असतात.
0: अच्छा,
1: म्हणजे 5140 ही हिल आहे पण त्याला नाव उंचीवरून आहे, म्हणजे ती 5000 म्हणजे 16000 फूट आहे, उंचीवर आहे ही 5140 ही हिल ताब्यात घेण्यासाठी विक्रम बत्रांना आदेश आला आणि तो त्याचे सैनिक तुकडी घेऊन तिथे घ्यायला गेला. तेव्हा त्यांनी इतका पराक्रम केला तिथे आणि सैनिकांना हुसकावून लावलं, जाबाज आपला बात्रा, त्यांनी सैनिकांना हुसकावून लावलं आणि आपली ती 5140 ही ताब्यात घेऊन तिरंगा फडकवला. आणि तेव्हा त्यांनी केलेलं एक वाक्य भारतात खूप प्रसिद्ध झालं की तो दिल मांगे मोर. ह्या वाक्यानी त्यावेळी भारतभर एक देशभक्तीची लाट उसळली. असं तो म्हणाला की मला एवढंच नाही पाहिजे, एवढंच एक मिळवून मी शांत नाही बसणार, दिल मांगे मोर असं तो म्हणाला. आणि त्याची तब्येत बरी नव्हती, त्याला ताप होता, तरी तो 4875 हे पॉइंट किंवा ही हिल घ्यायला गेला तुकडी बरोबर. पहिल्यासारखाच त्यांनी सगळा पराक्रम केला, पण एक सैनिक जखमी झाला होता.
0: अच्छा,
1: त्या सैनिकाला तो वाचवायला गेला, वाचवायला गेला तेवढ्यात त्याला शत्रू सैनिकाची एक गोळी लागली.
0: अरे रे,
1: इतकं सगळं त्यांनी ताब्यात घेतली, ती हिल सुद्धा ताब्यात घेतली, पण तो सैनिक त्याला वाचवताना त्याला गोळी लागली. वास्तविक खरं म्हणजे त्या सैनिकाला जर त्या वाचवलं नसतं तर तो
0: वाचला
1: राहिला असता आणि ताब्यात तर आलीच होती, पण त्याचं एवढं की माझा सैनिक आहे, मी त्याला वाचवणं माझं करतो म्हणून तो गेला आणि त्याला तेवढ्यात गोळी लागली आणि तो, पण झेंडा मात्र भारताचा त्या हिलवर त्यांनी फडकवला आणि म्हणून मग त्याला कारगिलचा हिरो असं म्हणतात. स्वतःचा जीव गेला आणि
0: सैनिकाचा जीव वाचवला.
1: आणि म्हणून ह्या बऱ्याच जणांना परमवीर चक्र दिलेलं आहे.
0: अच्छा, तर ते परमवीर चक्राचा तुम्ही उल्लेख केला, सर्वोच्च असं हे परमवीर चक्र असं म्हटलं जातं, आणि ते सैनिक कोण होते ज्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं त्याविषयी?
1: एक तर विक्रम बत्रा आहेच, त्यालाही मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. अजून मनोज कुमार पांडे,
0: अच्छा,
1: यालाही मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं. त्यांनीही असाच पराक्रम गाजवून एक हिल ताब्यात घेतली,
0: बरं,
1: त्यांचा तुकडीचा हे करून उद्ध्वस्त करून. आणि दुसरी गोष्ट, योगेंद्र यादव हा अवघा 19 वर्षाचा मुलगा, अहो तो पूर्ण बर्फाची भिंत चढून गेला आणि त्यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आपल्याला एक हिल घेण्यासाठी मदत केली आणि मिळवून दिली ती, म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. आणि संजय कुमार यांनी बऱ्याच सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली, म्हणून त्यालाही परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. या चौघांना परमवीर चक्र दिलं आणि काय महावीर चक्र सुद्धा खूप जणांना देण्यात आलेलं आहे त्यावेळी.
0: खरंच या सगळ्या युद्धात ना आपण नेमकं काय शिकलं पाहिजे आणि सामान्य नागरिकांना याचं गांभीर्य कळलं पाहिजे याविषयी तुम्ही थोडस, आता अगदी मुलाखतीच्या शेवटी आहोत आपण, त्याविषयी थोडस सांगूया. आणि मग
1: काय झालं माहिती का, आतापर्यंत पाकिस्तानने 3 युद्ध केले. एक 65 युद्ध मराठी लाईट इन्फ्रंटी बरोबर त्यांचे समोरासमोर आले, तिथेही त्यांना हरवलं त्यांनी. 71 युद्धात सुद्धा हुसेनीवाला बॉर्डरवर त्यांची पीछेहाट झाली आणि आता हे 99 युद्धात सुद्धा त्यांना पूर्ण हार, निर्णायक विजय मिळाला आपल्या, एकदम पूर्ण पीछेहाट झाली आणि हे हुसकावून लागलं त्यांना. तरी पाकिस्तानला कळत नाही की का आपण युद्ध करतोय वारंवार, भारत आपणहून कधीच युद्ध करत नाही, कारण युद्धाने कुणाचंही भलं होत नाही हे भारताला नक्की माहिती. कुत्र्याचा शेपूट वाकडते वाकडं म्हणतात तशी परिस्थिती आहे. पण म्हणून अजूनही ते त्यांच्या घुसखोरी आणि युद्ध थोडं थोडं चालूच असतं. पण विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपले हे जे सैनिक जीवावर उदार होऊन लढतात आपल्याला त्याची नक्कीच जाणीव पाहिजे. किती त्यांनी स्वतःच आणि प्राण त्याग केलेला आहे, हुतात्मा झालेले आहे देशासाठी, आपण त्याचा विचार नको का करायला. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य आपण कसं जतन केलं पाहिजे, स्वातंत्र्यासाठी लढलंच पाहिजे असं काही नाही. अनेक गोष्टी आपल्याला स्वातंत्र्यासाठी करता येतात, भारत मातेसाठी करता येतात, की ज्या भारत मातेचं नाव होण्यासाठी उत्कृष्टतेसाठी आवश्यक आहे, त्या तुम्ही नक्की लक्ष द्या त्याकडे. आणि आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडेही लक्ष द्या आणि त्यासाठी कार्यरत राहा, हा विचार तुम्ही नक्की मनात ठेवा हे मी सांगते.
0: स्वाती वैद्य मॅडम आपल्याच सगळ्या शाळांमध्ये शिक्षिका होत्या आणि त्यांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत आणि नक्कीच त्यातले सगळे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर्स, वकील तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील. आणि खरंच स्वाती वैद्य मॅडम तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग खूप उत्तमरित्या साजरा झाला. स्वाती वैद्य मॅडमकडनं, सुधीर वैद्य सरांकडनं आणि अर्थात आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले शिका, मोठे व्हा आणि आपल्या भारत देशाचं, आपल्या भारत मातेचं नाव उज्ज्वल करा अशा सदिशांसह मी आपला निरोप घेते. स्वाती मॅडम तुमचे पुन्हा एकदा मनस्वी आभार, धन्यवाद.